मध्यम लहरी 249.68 हर्ट्स अर्थात 1251 kHz आणि FM बँडच्या 100.6 MHz तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर, त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज वार सोमवार, भारतीय सौर दिनांक 21, वैशाख शके 1948 अर्थात 11 मे 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. श्रोतेहो सुप्रभात.

आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सकाळचे 6 वाजतात. यानंतर दिल्ली केंद्रावरून हिंदीमधल्या बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

gohri.in या वेबसाईटवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. 6:05 झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप दोरोगडे गिरवाणवाणी प्रसारित करत आहोत. ऐकूया समूह स्वरातलं शारदा स्तोत्र.

आताच आपण समूह स्वरातलं शारदा स्तोत्र ऐकलं. गिरवाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आता वेळ झालीये प्रातकालीन भक्ती संगीत ऐकण्याची, अर्थात प्रभात वंदन या कार्यक्रमाची. सुरुवातीला ऐकूया सुमन कल्याणपूर यांनी गायलेली गदी माडगुळकर यांची रचना, संगीत राम कदम यांचं.

श्रोतेहो, आताच आपण सुमन कल्याणपूर यांनी गायलेली भूपाळी ऐकलीत. कार्यक्रमात यानंतर ऐकूया आरती अंगलीकर यांच्या स्वरातली सदाशिव जावडेकर यांची भक्ती रचना, संगीत आशिष केसकर यांचं.

प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमात यानंतर ऐकूया संजीव अभ्यंकर यांच्या स्वरात सदाशिव जावडेकर यांची भक्ती रचना.

हिंदी भक्ती रचना ऐकलीत? ही रचना होती सुधाकर शर्मा यांची. प्रातकालीन भक्ती संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली वसंत बापट यांची देशभक्तीपर रचना, संगीत कानू घोष यांचं.

0: समूह स्वरातल्या या रचनेबरोबरच प्रातकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. प्रभात वंदन हा भक्तिसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: श्रोते हो, 6:40 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कृषी वार्ता. यामध्ये ऐकूया कचरा

0: व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती महेश इनामदार यांच्या आवाजात.
1: मंडळी, निसर्गाचाच कोणताही कचरा हा कचरा नसतो. कचरा हा आपणच निर्माण करतो. निसर्गापासून जे आपल्याला मिळतं ते आपण निसर्गाला परत द्यावं असंच आपल्याला अपेक्षित असतं. झाडांचेच उदाहरण द्यायचं झालं तर झाडं आपल्याला पानं फुलं फळं देतात आणि आपण ते खाऊन उरलेला भाग त्या झाडालाच योग्य माध्यमातून परत करायला हवा. परंतु ज्या स्वरूपात निसर्गाला द्यायला हवं म्हणजे खताच्या रूपाने झाडाला द्यायला हवं, पण ते तसं आपल्या हातून घडत नाही. आपण हे सगळं वापर करून उरलेला नैसर्गिक कचरा इथं तिथं फेकून देतो, थोडीफार विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न करतो, मात्र त्या कचऱ्याचा उपयोग अगर वापर करून घेता येईल का याचा आपण विचार देखील करत नाही, निसर्गाला परत करत नाही. त्याच्यावर उत्तम उपाय म्हणजे आपण जो कचरा करतो तो आपणच केला याची भावना आणि प्रत्यक्ष कार्यवाही ही प्रत्येकाने ठेवली तरच या कचऱ्याचा प्रश्न राहणार नाही. मंडळी, थोडक्यात काय तर आपण प्रत्येकानेच कचऱ्याचं योग्य ते व्यवस्थापन करायला शिकलं पाहिजे. सेंद्रिय कचरा आणि

0: विचार देखील करत नाही, निसर्गाला परत करत नाही। त्याच्यावर उत्तम उपाय म्हणजे आपण जो कचरा करतो तो आपणच केला याची भावना आणि प्रत्यक्ष कार्यवाही ही प्रत्येकाने ठेवली तरच या कचऱ्याचा प्रश्न राहणार नाही। मंडळी थोडक्यात काय, तर आपण प्रत्येकानेच कचऱ्याचं योग्य ते व्यवस्थापन करायला शिकलं पाहिजे। सेंद्रिय कचरा आणि असेंद्रिय कचरा असे कचऱ्याचे दोन प्रकार आहेत। सेंद्रिय कचरा हा आपलं घर, स्वयंपाकघर, देवघर, जनावरांचा गोठा, हॉल, अंगण इथंपासून तयार होतो। यात भाजीपाल्याचे उरलेले अवशेष, खरकटं, घरातील धूळ आणि इतर कचरा, निर्माल्य, जनावरांची उष्ठावळ, शेण, मूत्र, सजावटीसाठी वापरलेल्या वस्तू, अंगणातला केरकचरा, गवत, पालापाचोळा, धान्याचा निरुपयोगी भाग अशा कितीतरी सेंद्रिय पदार्थांमुळे कचरा निर्माण होतो। असेंद्रिय कचऱ्याचे स्रोत म्हणजे वेगवेगळे कारखाने, उद्योग, वर्कशॉप्स, हॉस्पिटल इत्यादी आहेत। नादुरुस्त, गंजलेल्या, निरुपयोगी लोखंडी पत्र्याच्या वस्तू, रबरी वस्तू, फायबरच्या वस्तू आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि काच इत्यादींचा असेंद्रिय कचऱ्यात समावेश होतो। मंडळी, घरात जो कचरा निर्माण होतो त्यासाठी खोली आणि आवश्यकतेनुसार लांबी रुंदी घेऊन एका खड्ड्यात तो आपण पुरून टाकायला शिकलं पाहिजे। त्यात थोडेसे कंपोस्ट कल्चर टाकलं तर उत्तम प्रतीचं कंपोस्ट खत तयार होऊन ते आपल्याच परसबागेतल्या झाडांना घालता येईल याचा विचार आपण करायला हवा। रोजच्या रोज घरातला ओला कचरा निर्माल्य इस्तत न टाकता कंपोस्ट खड्ड्यात, अगर गांडूळ निर्मितीच्या खड्ड्यात जर टाकलं तर त्या कचऱ्याला नक्कीच चांगली दिशा प्राप्त होईल। जनावरांच्या गोठ्यापासून जो कचरा तयार होतो त्यामध्ये प्रामुख्याने शेण, मूत्र, उष्ठावळ यांचा योग्य रीतीने कंपोस्ट खत तयार करण्यासाठी वापर करायला हवा। काही प्रमाणात आपण करतो देखील, मात्र योग्य रीतीने त्याचा उपयोग होत नाही। म्हणून कंपोस्ट खत, गांडूळ खत कसं तयार करायचं याची माहिती घेऊन त्यानुसार अशा कचऱ्याची विल्हेवाट लावायला हवी। याचबरोबर झाडांचा पालापाचोळा, इतर केरकचरा हाही झाडून लोटून कंपोस्ट खड्ड्यात टाकून द्यावा। हॉल, अंगणातला कचरा अशा प्रकारे झाडून कंपोस्ट खड्ड्यात टाकून त्याचं कंपोस्ट खत तयार करून झाडांना किंवा पिकांना द्यावं, म्हणजे त्या कचऱ्याचा योग्य प्रकारे वापर होतो आणि आपला परिसर देखील स्वच्छ राहतो, घाण होत नाही। असेंद्रिय कचऱ्यात प्रथमतः प्लास्टिक पिशव्या इथं तिथं न टाकता एका ठिकाणी जमवून ठेवाव्यात। रिकाम्या बाटल्या, बल्ब, फुटलेल्या काचा याही एका कोपऱ्यात साठवून ठेवाव्यात। याशिवाय मोडक्या तोडक्या लोखंडी सळ्या असतील, फायबर, अगर प्लास्टिकच्या वस्तू कुठेही न टाकता साठवून ठेवाव्यात आणि भंगारवाल्यांनी विकाव्यात। यामुळं या असेंद्रिय पदार्थांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावता येते, शिवाय दोन पैसे देखील आपल्याला त्यापासून मिळतात। फक्त गरज आहे ती कचऱ्याचं योग्य व्यवस्थापन करण्याची। त्यासाठी मंडळी, आपल्या प्रत्येकामध्ये एक प्रकारची साक्षरता निर्माण होण्याची गरज आहे। त्याचबरोबर स्वच्छतेचं महत्त्व आपण प्रत्येकानेच अधोरेखित केलं पाहिजे आणि त्याची सुरुवात ही स्वतःपासून केली पाहिजे। महिला, पुरुष, लहान मुलं, शाळकरी मुलं, कामगार या सर्वांनाच याचं महत्त्व पटवून देऊन कचऱ्याची विल्हेवाट आणि स्वच्छता कशी करायची याची जर अंगी आपण शिस्त लावून घेतली, तसंच वैयक्तिक जबाबदारी म्हणून कचऱ्याचा विनियोग खत करण्यासाठी भंगारवाल्यांनी विक्रीसाठी केला तर त्यापासून नक्कीच आपला फायदा होतो आणि तोटा होत नाही। सर्व गाव, अंगण, रस्ते, मंदिर, शाळा, पर्यटन स्थळं, बगीचे इत्यादी ठिकाणचा कचरा व्यवस्थापनात आपण प्रत्येकाने जबाबदारीने वाटा उचलला तर नक्कीच आपलं शहर, आपलं गाव स्वच्छ राहून आरोग्य देखील प्रत्येकाचं चांगलं राहील। फक्त मंडळी, गरज आहे ते कचऱ्याच्या योग्य व्यवस्थापनाची आणि स्वच्छता साक्षरतेची। यासाठी आपण प्रत्येकानेच आपल्या वैयक्तिक पातळीवर आणि सामुदायिक पातळीवर एक प्रकारची चळवळ ही उभारायला हवी आणि त्याद्वारे हे कार्य करायला हवं।
1: कचरा व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आताच आपण ऐकली। वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा। कृषीवार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात। 6:45 आणि 35 सेकंद झाली आहेत।
2: श्रोते हो नमस्कार। आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते। श्रोते हो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा। नमस्कार डॉक्टर।
3: नमस्कार
2: डॉक्टर। आता गेल्या भागांमध्ये आपण जाणून घेतलं की कालावधीनुसार पण आपण कसं

0: डिफरन्शिएट करू शकतो हातापायाला मुंग्या कुठल्या कारणामुळे येतात आहे आणि हातापायाला मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय असतं. आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की या ज्या हातापायाला मुंग्या येतात या नेमक्या कुठल्या आजाराचं लक्षण आहे हे आपण कसं ओळखायचं, त्यासाठी चाचण्या कुठल्या असतात.
1: जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सिमटम्सच्या हिशोबाने की हे तुम्हाला डायबिटीसमुळे असू शकते तर आधी रुटीन ब्लड टेस्ट करा, एक कम्प्लीट CBC, व्हिटॅमिन B12 लेवल्स, तुमचं थायरॉइड एकदा बघा आणि याच्यामध्ये काही अबनॉर्मल असेल तर ते तुम्ही करेक्ट करा. आणि एक सिम्पल नर्व कंडक्शन स्टडी टेस्ट असते ज्याला हातापायाला काही वायर्स कनेक्ट करतात, जसं हार्ट करता ECG करतो तसं नर्व्स करता एक नर्व कंडक्शन टेस्ट असते, सिम्पल टेस्ट असते. तर ते तुम्ही नर्व कंडक्शन टेस्ट जर केली तर त्याच्यात क्लिअर कट डिफरन्शिएट होऊन जातं की हे डायबिटीसमुळे आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि किती औषधांनी बेनिफिट होईल तुम्हाला.
0: हे जर एकदा लक्षात आलं की कुठल्या आजारामुळे आहे तर मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात.
1: हो, तर जसं मी सांगितलं की डायबिटीस करता आपण हे सर्व टेस्ट करू शकतो. डायबिटीस करता जर तुमचं व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी कमी असेल तर व्हिटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्या तुम्ही. तुम्हाला आयरन डेफिशियन्सी असेल किंवा अजून काही मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सी असेल, अल्फा लिपोईक ऍसिड एक मल्टीव्हिटॅमिन आहे ते पण हेल्प करतं. त्याच्या व्यतिरिक्त काही सिम्टोमॅटिक मेडिसिन असतात त्याने थोडे सिमटम्स तुमचे कमी येतात. तर हे डायबिटीस व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे जर असेल तर, बाकी जर तुमचं काही लोकल कारण असेल जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. फिजिओथेरपी करून हे तुम्ही तुमचे सिमटम्स कमी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण रात्री झोपताना आपण इनकरेक्ट पोश्चरमुळे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स निर्माण होतो. सेकंडली कंटिन्युअसली प्रोलॉंग्ड फोनचा वापर, फोन बघताना आपण जेव्हा मान खाली ठेवतो तेव्हा कंटिन्युअसली सर्वायकल स्पाईनवरती प्रेशर बनलेलं असतं तर त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे केसेस खूप जास्त होतात. तर पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट आहे फॅक्टर, फिजिओथेरपी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही MRI करून तुमचं सिव्हिअरिटी तुम्ही बघू शकता की किती सिव्हिअरिटी आहे. रुटीन सिम्टोमॅटिक मेडिसिन तुम्ही घेऊ शकता, प्रिगॅबलिन आहे, डुलॉक्सेटिन आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर सिव्हिअर असेल तर सर्जरी पण ऑप्शन असतं. जर तुम्हाला खूप सिव्हिअर होत असेल, एका हाताची ग्रीप तुमची कमी होत असेल किंवा तुम्हाला पाय उचलायला येत नसेल तर येस, तुम्ही सर्जिकली पण तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल.
0: म्हणजे या पद्धतीने उपचार करण्यात येत असतात असं म्हणावं लागेल डॉक्टर. डॉक्टर, उपचारानंतर पण काही काळजी घ्यायची असते का.
1: हो, आता हे जर तुमचं स्पॉन्डिलॉसिसमुळे असेल तर एकदा तुम्हाला जर झालं असेल स्पॉन्डिलॉसिस तर तुम्हाला माहिती आहे की कशामुळे झालंय तुम्हाला. तर परत जर तुम्ही जर ते पुढे लाईफस्टाईलमध्ये काही चेंजेस नाही आणले तर ते तुम्हाला परत परत होत राहील. तर पोश्चर करेक्शन जसं मी सांगितलं ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही जिथे बसताय ज्या चेअरवरती बसताय तर अपराईट बसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फोनचा वापर करत असाल तर फोन तुमच्या आय लेवलवरती ठेवा, म्हणजे तुमचं नेक सरळ राहील. किंवा नेक कंटिन्युअसली बेंड असेल तर तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचं रिस्क जास्त राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला डेली फिजिओथेरपी करायची आहे. फिजिओथेरपीने पूर्ण स्पाईनची मसल्स थोडी स्ट्रॉंग असते. आपण युजली जिमला जातो तेव्हा पूर्ण बॉडीची मसल स्ट्रॉंग होते पण कोर स्ट्रेंथ वरती आपण तेवढं वर्क करत नाही. तर कोर बॉडी स्ट्रेंथनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी नेक मसल स्पाईन मसल स्ट्रॉंग होतात आणि त्यांनी स्पॉन्डिलॉसिसचे केसेस पुढे होणारे कमी होतात.
0: डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: नमस्कार. श्रोते हो, हातापायाला मुंग्या येणे कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
2: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. सकाळचे 6:50 आणि 8 सेकंद झाली आहेत.
3: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग 3 आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
4: धन्यवाद.
3: सर, तर आतापर्यंत आपण वर्षा जल संचयन कशा पद्धतीने करायचं, त्याचे कोणते टप्पे आहेत, फायदे आणि तोटे याविषयी समजून घेतलं. आता यानंतर असं सांगा की भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे.
4: आपल्याला माहितीच आहे की पावसाचे पाणी किंवा जमिनीवरील पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील खडकांच्या फटीमधून

0: किंवा मातीच्या कणांमधून साठवून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रक्रियेला आपण भूजल पुनर्भरण असे म्हणत असतो. भूजल पुनर्भरणासाठी विविध प्रकारच्या रचनांचा वापर केला जातो, जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत झिरपते आणि भूजल पुनर्भरण केल्यामुळे पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होत असते. जेथे सततच्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढण्यास मदत होत असते, दुष्काळ निवारणासाठी सुद्धा ही उपयुक्त ठरत असते. कारण भूजल पातळी वाढल्याने विहिरी व बोरवेल बारमाही चालू शकतात, यामुळे पाण्याची गुणवत्ता सुद्धा सुधारत असते. कारण भूजल पुनर्भरणामुळे क्षारता कमी होऊन पाण्याचा दर्जा किंवा त्याची गुणवत्ता सुधारत असते. आपल्याला माहितीच आहे की शहरामधील काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही, ते भूजल पुनर्भरण करून साठवता किंवा मुरवता येते. म्हणून आपल्याला भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे.
1: बरं सर, हे जे भूजल पुनर्भरण आहे तर याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धती कोणत्या आहेत?
0: भूजल पुनर्भरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या झिरपून खडक आणि मातीत मुरत असते, आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे, ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो, ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती, खडी, कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते. नंतर गाळण यंत्रणा, ज्याला आपण फिल्टर युनिट असे म्हणत असतो, त्यामध्ये शेतातील किंवा छतावरील पाणी फिल्टर करून जमिनीत मुरवत असतो. नंतर पाझर तलाव असेल किंवा चेक डॅम, ज्याला आपण बंधारे म्हणत असतो, यावर छोटे बंधारे बांधून सुद्धा पाणी अडत असतो. अशा अनेक कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून आपण भूजल पुनर्भरण करत असतो.
1: बरं सर, बोअरवेलचं पुनर्भरण नेमकं कशा पद्धतीने करता येईल?
0: बोअरवेलच्या भोवती एक साधारणतः 3 ते 4 फूट रुंद आणि 6 ते 7 फूट खोल असा खड्डा खणावा. नंतर बोअरवेलच्या केसिंग पाईपला खालच्या 5 ते 6 फुटापर्यंत बारीक छिद्रे पाडावीत. या छिद्रांना नायलॉनची जाळी गुंडाळावी, जेणेकरून माती आत जाणार नाही. खड्ड्यात खाली मोठे खडक, नंतर खडी आणि सर्वात वर जाड वाळूचा थर द्यावा. नंतर पावसाचे पाणी हळूहळू या खड्ड्यात वळवावे. अशा प्रकारे आपण बोअरवेलचे पुनर्भरण करू शकतो.
1: तर आपण वर्षाजल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे, त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोती हो, आपण ऐकत होतात वर्षाजल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग 3 आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. नमस्कार.
2: परिसर हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, दुपारी 2:10 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल. आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात.

आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. 6:55 होत आहेत. ऐकूया दिवसभरातील कार्यक्रमांची रूपरेषा. श्रोतेहो, आज सकाळी 7:20 ऐकाल एक गाणी ताजेतवाने. 7:25 दिलखुला असा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. 7:40 श्वास हेल्थ केअर हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. 7:45 ऐकाल कार्यक्रम गाणी मनातली. 8:40 प्रायोजित कार्यक्रम चिंतन हाच चिंतामणी. 8:55 लखलक चंदेरी यामध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 9:10 साहित्य सौरभ यामध्ये कृषी जाणीव व्यक्त करणारी मराठी कविता. प्राध्यापक डॉक्टर लता येवळे कदम यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3 आज प्रसारित होईल.

30 मिनिटांनी ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं शनिवार दिनांक 9 मे 2026 रोजी सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये पार पडलेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाचा संपादित अंश आज सकाळी 9:30 आम्ही प्रसारित करणार आहोत. याचं पुनःप्रसारण आज रात्री 8:15 होईल. सकाळी 10 मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल. 10:15 हिंदी विविधा, 10:30 NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 11 हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित होईल. तर 11:10 गुजरातमधील सोमनाथ मंदिर जीर्णोद्धाराच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित सोमनाथ अमृत महोत्सवामधील माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

दुपारी 12 वाजल्यापासून आकाशवाणी महाराष्ट्राचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित होतील. वनिता मंडळ या कार्यक्रमात ग्रीष्मा बंदापूरकर यांची नेहा खरे यांनी घेतलेली मुलाखत, त्यानंतर ऑफबीट भटकंती. दुपारी 1:05 गीतबहार, 1:40 ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं संयुक्त वार्तापत्र, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षरी रसिके, 2:00 कृषीवाणी हा कार्यक्रम. दुपारी 2:05 आरोग्यम धनसंपदा, 2:10 परिसर हे दोन्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित होतील. नादब्रह्म दुपारी 2:30 यामध्ये निलेश साळुंखे यांचं सनई वादन राग शुद्ध सारंग. श्रोतेहो संध्याकाळी 5:00 दुसऱ्या प्रसारण सभेत आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम AM बँड, FM बँड आणि न्यूज ऑन AIR या ऍपवर सुद्धा आपण ऐकणार आहात. सभेची सुरुवात होईल हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमानं. त्यानंतर युवक मित्रांचा कार्यक्रम युववाणी 5:30 लोकसंगीताचा कार्यक्रम, यामध्ये मधुकर कदम आणि सहकारी यांनी गायलेलं संगीत भजन. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण होईल. 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. माझा आभार माझा शिवार हे राज्यस्तरीय कृषी प्रसारण 7:30 यामध्ये सुरुवातीला प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी प्रमोद पर्वते यांची मुलाखत, त्यानंतर प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे यामध्ये प्रगतिशील शेतकरी गोपाळ अग्रवाल यांची मुलाखत. 8:00 एक गाणे ताजे तवाने याचं पुन्हा प्रसारण. 8:15 चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाच्या संपादित अंश याचं पुन्हा प्रसारण. 9:15 स्पॉटलाइट, 9:30 पब्लिक स्पीक, रात्री 10:00 आपकी पसंद हा कार्यक्रम, तर 10:30 नादब्रह्म यामध्ये विकास गुप्ता यांचं सतारवादन राग पुरिया कल्याण प्रसारित होईल. याशिवाय नेहमीच्याच वेळेत बातमीपत्र प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. ही होती आज दिवसभरात प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज सोमवार दिनांक 11 मे 2026 सकाळचे 7:00 आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुकडे. आजचा सुविचार. माणसाच्या आयुष्यात संगत ही फार महत्वाची असते, परंतु संगत कोणाचीही असो, स्वतःचं घडणं आणि बिघडणं हे सर्वस्वी आपल्या विचार आणि

0: निर्णयावर अवलंबून असतं. सुविचार आपण ऐकलात.
1: स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणारं प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क 9555551300.
1: खेळ, अभ्यास, सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल.
2: भारत सुतगिरणी परिसर, कुपवाड रोड, सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.
3: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट खार चटपटीत आणि

0: मसाला
1: बेडेकर सन 1910 पासून
0: बेडेकर माचाचा तयार मसाला।
2: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं।
3: त्या वार्ता येतात आपल्या मनात, त्याच्या प्रतिक्रिया उमटतात।
2: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
3: तर कधी असते अपेक्षा।
2: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
3: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा।
2: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
3: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम
2: प्रभातीचे रंग,
4: दर मंगळवारी सकाळी 9:30
2: प्रभातीचे रंग, फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।
5: श्रोती हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही।

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sangliakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली।
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा,
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत।
1: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली।

0: प्रत्येक क्रीडा प्रकारातील बारकावे सांगणारा,
1: खेळाडूंचे अंतरंग उलगडणारा,
0: क्रीडा विश्वातील ताज्या घडामोडींसहित
1: सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरणारा असा आमचा कार्यक्रम
0: क्रीडांगण जरूर ऐका
1: प्रत्येक बुधवारी
0: सकाळी 9:10
1: आणि याचं पुनःप्रसारण
0: संध्याकाळी 6:35 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावर. आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
0: वर्तमान
1: आणि भविष्यातही

0: संस्कृतवाणी संस्कृत भाषेचा गोडवा, त्यातलं साहित्य आणि सौंदर्य हे सगळं उलगडून दाखवणारा कार्यक्रम संस्कृतवाणी जरूर ऐका. दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या सोमवारी सकाळी 10:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.
1: आकाशवाणी सांगली केंद्र 7:07 होत आहेत. 7:10 पुणे केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: मनाचं मनोगत कधी ऐकलंय? मनाशी शांत बसून कधी संवाद साधलाय? धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मनावर येणारा ताण घालवण्यासाठी मनाशी संवाद साधावा लागतो. तो कसा साधायचा याबद्दल माइंड योग आणि मॅनिफेस्टेशन याविषयी आपल्याशी संवाद साधलाय रुपाली पाटील यांनी.
1: त्या सिच्युएशन साठी तुमचं इंटरप्रिटेशन काय आहे, म्हणजे तुम्ही त्या सिच्युएशनला कशा अँगलने बघतात, ते महत्वाचं आहे, हे तुम्ही माइंड योगामध्ये शिकतात.
0: तसंच प्राची परांजपे लिखित सखी विश्व हा गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम,
2: म्हणजे आपली सहल निघते ना दोन दोनच्या जोड्या करून, अगदी तशा निघालो.
1: वा,
2: आकाशवाणीला यंदा 90 वर्ष पूर्ण झाली म्हणून वॉकॅथलॉन ठेवलं होतं.
0: कार्यक्रम वनिता मंडळ बुधवारी 13 मे रोजी दुपारी 12 वाजता आकाशवाणीच्या पुणे केंद्रासहित महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून. सूत्रसंचालन अर्चना साने, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन.
3: कामगार सभा या कार्यक्रमामध्ये आपण कामगारांचं भावविश्व, त्यांच्या समोर असलेल्या विविध संधी, येणारी नवनवीन आव्हानं आणि तयार होणारे नवे कायदे या संदर्भात वेळोवेळी चर्चा करत असतो. मुलाखतींच्या माध्यमातून विषय समजावून घेत असतो.
4: म्हणजे घरातून महिला जेव्हा कामानिमित्त बाहेर पडेल आणि ती तिचं अर्थार्जन करेल, त्या प्रत्येक महिलेला पाशाक लागू.
3: आपण भेटणार आहोत ऍडव्होकेट सौ वंदना प्रदीप हके यांना. त्यांच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण पॉश ऍक्ट अर्थात कामाच्या ठिकाणी महिलांवरती होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात असलेल्या कायद्याबद्दल माहिती समजावून घेणार आहोत. तेव्हा जरूर ऐका कामगार सभा हा कार्यक्रम 14 मेला संध्याकाळी 6:30 वाजता पुणे केंद्रासह आकाशवाणीच्या सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते विक्रांत मंडपे.
5: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
6: आकाशवाणी पुणे, मंजुषा गायधनी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघमचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आता सविस्तर बातम्या. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष

होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत. प्रभास पाटण इथं आयोजित जाहीर सभेलाही ते संबोधित करणार आहेत. तत्पूर्वी काल प्रभास पाटणमध्ये भारतीय वायुदलाने चित्तथरारक हवाई प्रात्यक्षिकं सादर केली. सोमनाथ अमृत पर्वानिमित्त मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं. बेंगलुरु इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. भूमातेसाठी नुकसानकारक ठरत असलेल्या रासायनिक खतांच्या वापरास परावृत्त करून शेतकऱ्यांना नैसर्गिक शेतीकडे वळवण्यात तसंच पीक उत्पादनासाठी पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा पुरेपूर वापर करून घेण्यासंबंधीच्या उपक्रमांमध्येही संस्था सक्रिय भूमिका बजावू शकेल असंही ते म्हणाले. राष्ट्र उभारणीच्या कार्यात राजकीय व्यवस्थेपेक्षाही सामाजिक सहभाग अधिक प्रबळ ठरू शकतो यावर त्यांनी भर दिला. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते आर्ट ऑफ लिव्हिंग आंतरराष्ट्रीय केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. पंतप्रधानांच्या हस्ते काल तेलंगणमध्ये हैदराबाद इथं 9,400 कोटी रुपयांच्या विविध पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर इंधनाचा संयमित वापर करणं ही सध्याच्या काळाची गरज आहे. आयात केलेल्या पेट्रोलियम उत्पादनांचा वापर गरजेनुसार आणि अत्यंत विचारपूर्वक केला जावा असं आवाहन पंतप्रधानांनी यावेळी देशवासियांना केलं. केंद्राने उचललेल्या पावलांमुळे पश्चिम आशियातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेली ऊर्जा संकटाची परिस्थिती आपण अत्यंत प्रभावीपणे हाताळत आहोत. यामुळे परकीय चलनाची बचत होण्यास आणि सध्या सुरू असलेल्या संघर्षाचे प्रतिकूल परिणाम कमी करण्यास मदत होईल असंही पंतप्रधानांनी नमूद केलं. तामिळनाडूमध्ये तमिळगा वेत्री कळघम म्हणजेच टीव्हीके पक्षाचे संस्थापक सी जोसेफ विजय यांनी काल सकाळी चेन्नई इथं पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी विजय यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी विजय यांच्यासोबतच 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या समारंभाला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि तामिळ चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हेमंता बिस्वा सर्मा यांची निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुद्दुचेरी या केंद्रशासित प्रदेश मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार आहे. असा कायदा करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य असेल अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल पुण्यात दिली. भारती विद्यापीठाच्या 62व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. राज्य शासनानं कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण राबवून 1,500 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे करार केले आहेत. तसंच 1,500,000 विद्यार्थ्यांना कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली आहे असं बावनकुळे म्हणाले. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये संस्कार राष्ट्रभक्ती आणि शिस्तही महत्वाची असल्याचं मंत्री दादा भुसे यांनी यावेळी बोलताना सांगितलं. यावेळी ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांना दुसरा डॉ पतंगराव कदम स्मृती पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.

येत्या काही काळात संभाव्य पूर तसंच उष्णतेच्या लाटा येण्याच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर त्याला तोंड देण्यासाठी देशभरात करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत आढावा

0: घेतला. या उच्चस्तरीय बैठकीत केंद्र सरकारी संस्थांनी या स्थितीचा सामना करण्याच्या अनुषंगानं केलेली तयारी, आपत्तीची पूर्वसूचना देणाऱ्या प्रणाली, मनुष्यबळासह इतर यंत्रणांची नियुक्ती, संबंधित संस्थांमधील परस्पर समन्वय, जीवितहानी टाळण्याबरोबरच मालमत्तेचं कमीत कमी नुकसान सुनिश्चित करण्यासाठी करण्यात आलेल्या उपायांचा त्यांनी आढावा घेतला. याशिवाय पूरस्थितीचं संकट टाळण्यासाठी संपूर्ण देशभर हाती घेण्यात आलेल्या दीर्घकालीन उपाययोजनांमध्ये झालेल्या प्रगतीचाही त्यांनी मागोवा घेतला. अखिल भारतीय साहित्य महामंडळाचा कार्यभार काल महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष योगेश सोमण, प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक आणि कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यांनी स्वीकारला. महामंडळाची बैठक काल पुण्यात झाली, त्यामध्ये प्रभारी अध्यक्ष गुरैया स्वामी यांनी माजी संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांच्या उपस्थितीत नव्या पदाधिकाऱ्यांकडे कार्यभार सुपूर्द केला. या बैठकीत महामंडळाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. 100वं साहित्य संमेलन मसापतर्फे पुण्यातच आयोजित करण्यात येईल यावर या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलं. यासाठी स्थळ पाहणी समिती स्थापन करण्यात आली असून तिची पुढील बैठक 14 जूनला पुण्यात होणार आहे. नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काल पुण्यात विविध संस्था संघटनांच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला. या प्रकरणातील आरोपीला मृत्यूदंडाची शिक्षा झाली पाहिजे अशा आशयाचे फलक घेत आंदोलनकर्त्यांनी बालगंधर्व रंगमंदिर परिसरातून हा निषेध मोर्चा काढला. या मोर्चात नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लैंगिक अत्याचार प्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांची काल नाशिकमध्ये विशेष तपास पथकानं चौकशी केली. जवळपास 6 तास ही चौकशी सुरू होती. यावेळी विशेष तपास पथकानं रुपाली चाकणकर आणि खरात यांचे आर्थिक संबंध, खासगी पतसंस्थांमधली खाती, खरात यांच्या धार्मिक संस्थेमधलं चाकणकर यांचं सदस्यत्व या आणि इतर मुद्द्यांवर चौकशी केली. मातृदिनानिमित्त काल मुंबईत मातृशक्ती पोषण वितरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते माता पोषण संचाचं वाटप करण्यात आलं. गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यात महिलांच्या त्याचबरोबर नवजात अर्भकांच्या पोषणाच्या गरजा लक्षात घेऊन हा खास संच तयार करण्यात आला असल्याचं गोयल यांनी यावेळी बोलताना सांगितलं. माता आणि बालकांच्या आरोग्याचा देशाच्या भवितव्याशी थेट संबंध असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं. तहसीलदारांनी तालुक्यातील प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत असं आवाहन राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा इथल्या सहदुय्यम निबंधक कार्यालयाच्या नूतन इमारतीचं उद्घाटन बावनकुळे यांच्या हस्ते काल करण्यात आलं, त्यावेळी ते बोलत होते. हवामान. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोराचे वारे आणि विजांसह पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमध्ये सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात सहभागी होणार. तमिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून तमिळगा वेत्री कळघनचे विजय यांचा शपथविधी. राज्यात येत्या जुलै महिन्यापासून लँड टायटलिंग ऍक्ट लागू होणार. आणि देशात पूर तसंच उष्णतेच्या लाटांच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या तयारीचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:20 होत आहेत. एक गाणी ताजी धवानी.

अरुण दाते यांच्या स्वरात शांता शेळके यांची गीतरचना आताच आपण ऐकलीत. संगीत होतं यशवंत देव यांचं. एक गाणी ताजेतवानी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो, रात्री 8 वाजता याच गीताचा आनंद आपण पुन्हा घेऊ शकाल. 7:25 होत आहेत. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोत्यांनो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमात मी राजेंद्र हुंजे आपलं स्वागत करतो. श्रोत्यांनो गेल्या भागात आपण जनगणना 2027 याच्या तयारीविषयी सविस्तर माहिती दिलखुलास कार्यक्रमातून जनगणना संचालनालयाचे संचालक

0: संतोष पायस यांच्याकडून जाणून घेत आहोत. या भागातही आपल्याला त्यांच्यासोबतचा हा संवाद असाच सुरू ठेवायचा आहे. पायस सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत.
1: सर, जेव्हा आपण घरगणना करतो त्यावेळेला घराची स्थिती, बांधकामाचं साहित्य काय वापरलंय, खोल्यांची संख्या, या माहितीची आवश्यकता कशासाठी असते?
2: आता जसं आपण बघितलं की जनगणनेची माहिती दोन प्रमुख कारणांसाठी आपण त्याचा उपयोग कसा होतो हा थोडासा विचार केला तर आपल्या लक्षात येईल. तर नवीन योजना आखण्यासाठी,
1: अच्छा,
2: किंवा ज्या योजना आखल्या आहेत त्यांचं एक मूल्यमापन टाइम सिरीज डेटा अनालिसिसवरनं करण्यासाठी. जनगणने अंतर्गत संकलित केलेली वैयक्तिक माहिती ही पूर्णतः गोपनीय असते, त्यामुळे ही घराची जमीन, भिंत किंवा छप्पर ह्यासाठी वापरलं जाणारं प्रमुख साहित्य हे प्रत्येक कुटुंबांनी काय वापरलं हे आपण कधीच प्रकाशित करत नाही. पण त्याची जी सांख्यिकीय आकडेवारी आपण नंतर प्रकाशित करतो त्या आकडेवारीतून आपल्याला एक निदर्शन असं येतं की कच्ची घरं किती, पक्की घरं किती. मग शासनाला जर काही योजना राबवायच्या असतील तर त्या क्षेत्रामध्ये कच्ची घरं किती आहेत, पक्की घरं किती आहेत आणि त्यांना काय आवश्यक सुखसुविधा असतील किंवा त्यांच्यासाठी जे नियोजन करायचं आहे त्यासाठी या आकडेवारीचा प्रामुख्याने उपयोग होतो.
1: बिलकुल. पण सर, याच्यात जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो तर कुटुंब प्रमुखाची माहिती असते, सदस्यांची संख्या असते, सामाजिक घटकांची माहिती असते, तर ही माहिती कशासाठी वापरली जाते?
2: आता कुटुंब प्रमुखाचं नाव जे आम्ही जनगणनेमध्ये घेतो ते आम्ही त्याचं संस्करण करत नाही, म्हणजे त्याचं प्रोसेसिंग करत नाही. ती एक आयडेंटिटी की ह्या कुटुंबाचं प्रमुख कोण, आणि पहिला टप्पा जो घर यादी व घरगणना आहे त्याच्यातून आपण एक जवळ 6-8 महिन्यांनी मुख्य टप्पा जनगणनेचा, जी लोकसंख्या गणना होते, मुख्य जनगणना होते, ती होत असते. ह्या दोन्हीला एक जोडणारा एक दुवा म्हणूया आपण, त्याला आम्ही म्हणतो अब्रिज हाऊस लिस्ट.
1: ओके.
2: तर त्यामध्ये आम्ही ही माहिती प्रकाशित करतो की इमारत क्रमांक काय आहे, गणनाघर क्रमांक काय आहे, कुटुंबाचा क्रमांक काय आहे आणि कुटुंब प्रमुखाचं नाव काय. त्यांनी काय होतं की पहिल्या टप्प्यामध्ये जो प्रगणक आहे तोच दुसऱ्या टप्प्यात असेल ह्याची काही शाश्वती नसते. दुसऱ्या टप्प्यात जो प्रगणक त्या घर यादी गटामध्ये मुख्य गणना करायला जाईल त्याला तेव्हा आम्ही प्रगणक गट म्हणतो दुसऱ्या टप्प्यासाठी, तेव्हा त्याला ही माहिती संदर्भासाठी म्हणून उपयोगी येते की मी ज्या प्रगणक गटात प्रत्यक्ष लोकसंख्येची गणना करत आहे त्याचं कुटुंब प्रमुख कोण आणि तिथं मला सर्वसाधारणपणे किती लोकांची माहिती संकलित करायची हे एक सर्वसाधारण ठोक ताळा किंवा अंदाज म्हणून आपण वापरतो. सामाजिक वर्गीकरणाचा जर आपण विचार केला तर जनगणने अंतर्गत आम्ही सर्वसाधारण 4200 तक्ते दोन्ही टप्प्यांमध्ये मिळून आम्ही प्रकाशित करतो. हे टप्पे, हे तक्ते जे आहेत आमचे, हे स्त्री पुरुष ग्रामीण शहरी ह्या भागांसाठी जसे आम्ही एक परम्युटेशन कॉम्बिनेशननी आम्ही प्रकाशित करतो, तसेच अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती ह्यांच्यासाठी आणि एकूण लोकसंख्येसाठी अशा पद्धतीने आम्ही हे वर्गीकरण करत असतो. तर हे वर्गीकरण जे आहे ते संबंधित विभागाला खूप उपयोगी असतं आणि त्याच्यावरतूनच त्या संबंधित सामाजिक घटकांसाठी जे काही योजना आखायचे ह्याचे नियोजन ठरत असतं.
1: सर, अजून एक महत्वाचा घटक म्हणजे दुर्गम भाग आहेत आपल्याकडे, वाड्या वस्त्या असतील, दरी खोऱ्यातली काही ठिकाणं असतील किंवा गडचिरोली मेळघाट सारखा असा दुर्गम भाग असेल, तर अशा दुर्गम भागामध्ये आणि जिथे तंत्रज्ञानाची उपलब्धता नाही, ज्याला आपण डिजिटल डिवाइड म्हणू, डिजिटल दरी म्हणू, तर इकडे आपल्याला काय त्याच्यावर मात करण्यासाठी उपाययोजना करणार?
2: जनगणनेची जी प्री टेस्ट केली किंवा पूर्व चाचणी केली ज्याला आपण कम्प्लीट ड्रेस रिहर्सल म्हणतो अशी केली, त्यामध्ये दुर्गम भागात पण आम्ही ही चाचणी केलेली आहे. जनगणनेसाठी प्रगणकांना जे मोबाईल ॲप्लिकेशन आम्ही डेव्हलप केलेले आहेत हे ॲप्लिकेशन वापरण्यासाठी तुम्हाला अविरत इंटरनेट जोडणीची गरज नाही.
1: बरोबर.
2: पहिल्यांदा ते ॲप्लिकेशन डाउनलोड करणं, ते तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करणं, फक्त ह्याच बाबीसाठी तुम्हाला इंटरनेट जोडणीची आवश्यकता आहे.
1: बरोबर.
2: त्यानंतर प्रत्यक्षात जेव्हा दुर्गम भागात तुम्ही वाड्या वस्त्यांवर तांड्यांवर जाल तिथे माहिती संकलनासाठी तेव्हा हे ॲप ऑफलाईन चालणार आहे, म्हणजे तेव्हा इंटरनेट जोडणी नसेल तरी हे ऍप वापरता येणार आहे.
1: बरोबर.
2: संकलित माहिती जेव्हा सेंट्रल सर्व्हर वरती पुन्हा आपल्याला अपलोड करायची आहे त्यावेळेला पुन्हा आपल्याला इंटरनेट जोडणी आवश्यक लागणार आहे. मग त्यावेळेला ते प्रगणक जिथे त्यांना इंटरनेट जोडणी असते, तहसील म्हणजे तालुक्याचं ठिकाण असेल किंवा गावाचं एखादं ठिकाण असेल जिथं त्यांना एक सुयोग्य असं इंटरनेट जोडणी मिळते तिथे येतात आणि ती माहिती ते सेंट्रल सर्व्हरवर अपलोड करतात. जरी हे आम्ही प्री टेस्टमध्ये टेस्ट केलेलं असेल, आपण महाराष्ट्रामध्ये पण एका

0: तालुक्यामध्ये हे ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागामध्ये ह्याचं टेस्टिंग केलेलं आहे, पण अशी शक्यता नाकारता येत नाही की काही ठिकाणी अजून या अडचणी येतील, तर त्यासाठी आमचं स्थानिक पातळीवरचं जे प्रशासन आहे ते संपूर्णतः सज्ज आहे. अशी कुठलीही जर अडचण आली तर ती तिथल्या इथं स्थानिक पातळीवरती सोडण्यासाठी आमचं प्रशासन 100% यशस्वी होईल याची मला खात्री आहे.
1: बिलकुल, इतकी छान माहिती सर तुम्ही जनगणनासाठी दिलेली आहे की कशी असते ती प्रक्रिया काय, त्याचं प्रारूप काय. पण शेवटी जाता जाता जनगणना 2027 विषयी जनतेला काय संदेश द्याल?
0: आतापर्यंतच्या चर्चांती आता आपल्या लक्षात आलंच असेल की जनगणना ही भारतातीलच नाही तर किंबहुना संपूर्ण विश्वातीलच एक सर्वात मोठी अशी प्रशासकीय प्रक्रिया आहे. भारताचा विचार केला तर 36 राज्य, साधारणतः 784 जिल्हे, 7000 आसपास तालुके, 5100 आसपास संविधानिक शहरे, 4500 आसपास जनगणना शहरे आणि 6,39,000 एवढी गावं. तसंच महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर 36 जिल्हे, 355 तालुके, 431 संविधानिक शहरं आणि 268 जनगणना शहरं यांच्यासह अंदाजे 43,744 गावांमध्ये एवढ्या मोठ्या आवाक्यात आपण जनगणना करणार आहोत. यासाठी देशपातळीवरती अंदाजे 31,00,000 क्षेत्रीय कर्मचारी आणि प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती अपेक्षित आहे, तर आपल्या महाराष्ट्र राज्यात सुमारे 2,50,000 क्षेत्रीय अधिकारी प्रगणक पर्यवेक्षकांची नियुक्ती होणार आहे. त्यांच्यासमोर अनेक आव्हानं असणार आहेत, कारण त्यांचं सखोल प्रशिक्षण होणार आहे, ते आपल्या घरोघरी भेटी देणार आहेत. यंदा हा मे महिन्याचा जो कालावधी आहे, मे जून, यामध्ये हवामान खात्याने पण एक अंदाज व्यक्त केला आहे की यंदा उन्हाळा थोडासा जास्त प्रमाणात जाणवू शकतो, तर ग्रामीण भागात खूप दुर्गम भागांची आव्हानं एकदम वेगळी असणार आहेत. प्रगणक पर्यवेक्षकांना त्यासाठी खूप मोठी पायपीट करावी लागू शकते, तर शहरी भागाची आव्हानं वेगळी असू शकतात. शहरी भागामध्ये प्रगणक पर्यवेक्षक जेव्हा आपल्या घरी भेटी देतील त्यावेळेला कुटुंबातील सदस्य उपलब्ध नसणे, नोकरीनिमित्त किंवा शिक्षणानिमित्त घरातील सर्व सदस्य बाहेर असणे, अशा वेळेला प्रगणकांना एकापेक्षा जास्त वेळेला त्या कुटुंबांना भेटी द्यावी लागण्याची शक्यता आहे. तर सर्वांनी शक्य तितक्या जास्त प्रमाणामध्ये स्वगणनेचा पर्याय निवडावा. सगळ्यात पहिल्यांदा आपली स्वगणना 1 मे ते 15 मे या कालावधीत पूर्ण करावी, म्हणजे प्रगणक आपल्या घरी जेव्हा 16 मे ते 14 जून या कालावधीत येतील तेव्हा हा जो प्रत्यक्ष पत्रक आपण भरून घेतो किंवा त्याची पडताळणी करतो ह्यासाठी लागणारा वेळ कमी होऊ शकेल. तसंच शहरी भागामध्ये ज्या सोसायटीज आहेत, उच्चभ्रू सोसायटीज असतील किंवा घरकुलं असतील, घर संकुलं असतील मोठी मोठी, अशा ठिकाणी प्रगणकांना एक प्रवेश मिळणं, गणना घरावरती त्यांची क्रमांक नोंदवणं ह्यासाठी काही अडचणी येऊ शकतात, कारण कुटुंबांना त्याबाबत माहिती नसते किंवा जनजागृती नसते. तर अशा ठिकाणी जे रेसिडेंट वेलफेअर असोसिएशन आहेत त्यांचं एक सहकार्य अपेक्षित आहे की त्यांनी जनगणनेसाठी येणाऱ्या प्रगणकांना सहकार्य करणं कसं आवश्यक आहे हे आपल्या आपल्या सदस्यांना आधीपासूनच सांगून ठेवणं. तसंच जेव्हा प्रगणक आपल्या घरी येतील त्यांची एकदा आपली ओळख आपण स्थापित केली, कारण प्रत्येकाकडे जनगणनेचं एक आयकार्ड असणार आहे, म्हणजे एक ओळखपत्र असणार आहे, त्याची एक निश्चिती आपल्याला झाली की हा जनगणनेचाच प्रगणक आहे. अशा पद्धतीने निश्चिती झाल्यानंतर मोबाईलचा वापर करताना बऱ्याच वेळेला सुयोग्य प्रकाश रचना लागते, कारण जर ऊन असेल किंवा जास्त प्रकाश असेल तर प्रगणकांना त्याच्यावरती काय माहिती नोंदवत आहे ती दिसत नाही. तर त्यांच्या बसण्यासाठी सुयोग्य प्रकाश रचना असलेली अशी एक आपण व्यवस्था करावी आणि उन्हाळ्याच्या दिवसात प्रत्येकाने स्वतःला एक हायड्रेटेड ठेवावं यासाठी एक सौजन्य आपण म्हणूया, महाराष्ट्राची ती संस्कृती राहिलेली आहे की अतिथी देवो भव या ह्याच्यानुसार जे प्रगणक आपल्या घरी येतील त्यांना बसण्यासाठी जागा एक उपलब्ध करून द्यावी, किमान पाणी आणि त्यांना थोडंसं उन्हातून आल्यानंतर थोडं सावलीला बसून थोडं विश्रांती आणि चांगल्या पद्धतीने आपण एक 5 ते 7 मिनिटाचा वेळ जर त्यांना दिला तर येणाऱ्या अनेक वर्षांसाठी जी नियोजनासाठी आवश्यक ती माहिती प्रगणक आणि जनतेच्या सहकार्यातून आपण बिनचूकपणे या जनगणनेत संकलित करू असा मला निश्चित विश्वास आहे.
2: श्रोते, भारताचा

या विशाल देशामध्ये जनगणना करणं किती एक आव्हानात्मक काम असतं, याच्यातली सगळी माहिती सामाजिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या आणि विकासाच्या धोरणांना दिशा देण्याकरता म्हणून कशी संकलित केली जाते, याच्या संपूर्ण प्रक्रियेविषयी आपण सविस्तर जाणून घेतलं संतोष पायसर यांच्याकडून. त्यामुळे जनगणना प्रक्रियेमध्ये सहभागी होणं, स्वगणना करणं किंवा आपल्या घरी प्रगणक आल्यानंतर त्याला अचूक माहिती कशी दिली जावी याबद्दल आपल्याला पायसरांनी सविस्तर मार्गदर्शन केलेलं आहे. त्यामुळे मित्रांनो, जनगणना कार्यक्रमामध्ये सहभागी व्हा, सविस्तर माहिती द्या आणि प्रगणक आपल्याकडे आल्यानंतर त्याला कुठल्याही पद्धतीची चुकीची माहिती देणं टाळा, किंवा तुमची दिलेली माहिती ही तुमच्याच विकासासाठी उपयुक्त असणार आहे. म्हणून जनगणना 2027 ब्रीद आहे, आपली जनगणना आपला विकास. त्यामुळे विकासाच्या या टप्प्यात सहभागी होण्याकरता तुम्ही दिलेली माहिती ही निश्चितपणे सटीक अचूक असलीच पाहिजे याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. त्यामुळे या सविस्तर कार्यक्रमातून आणि या माहितीमधून तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन मिळालेलं असेल. मी दिलखुलास कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल जनगणना महाराष्ट्र संचालनालयाचे संचालक संतोष पायसर यांचे मनापासून आभार मानतो. सर, तुम्ही या कार्यक्रमात आलात आणि खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना उपलब्ध करून दिली आणि त्यांना सविस्तर मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आपले मनापासून आभार. श्रोते, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढच्या भागात नवीन विषयासह आणि एका नव्या मान्यवरांसह सकाळी 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी राजेंद्र हुंजे आपला निरोप घेतो. नमस्कार.

श्रोतेहो, आज सकाळी नववाजून 10 मिनिट आणि साहित्य सौरभ या कार्यक्रमात कृषी जाणीव व्यक्त करणारी मराठी कविता प्राध्यापक डॉक्टर लता येवळे कदम यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 3 आज प्रसारित होईल. तेव्हा कार्यक्रम ऐका साहित्य सौरभ सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35 साहित्य सौरभ.

0: श्रोतेहो, आज सकाळी 9:30 ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं शनिवार दिनांक 9 मे रोजी सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये आयोजित चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाचा संपादित अंश याचा भाग पहिला आज प्रसारित होईल सकाळी 9:30 आणि याचं पुन्हा प्रसारण आज रात्री 8:15 हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. 7:40 झाली आहेत. यानंतर ऐकूया श्वास हेल्थकेअर यांचा प्रायोजित कार्यक्रम.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
3: श्रोते नमस्कार. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. श्वास लाईफलाईन सेंटरचे श्वसन विकार तज्ञ डॉक्टर आशिष मडके आहेत आपल्या सोबत. डॉक्टर आशिष सर नमस्कार.
4: नमस्कार.
3: सर, बरेचसे पेशंट्स येत असतात आपल्याकडे आणि त्या पेशंट्सना काय ट्रीटमेंट दिली जाते या सगळ्याबद्दल आपण बोलत असतो. मला आज असं विचारायचं आहे, तुमच्याकडे जे लंग कॅन्सर रिलेटेड पेशंट असतात अशी एखादी केस आहे का आणि मग त्यात काय ट्रीटमेंट दिली होती याबद्दल सांगा ना.
4: तर

0: साधारण 40 इतल्या एक लेडीज आमच्याकडे आल्या आणि त्यांना म्हणजे सुप्रा क्लॅविकल, आपल्याकडे दोन छातीच्या वर दोन हाडं असतात, उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला. तर त्यांच्या उजव्या बाजूच्या हाडाच्या वर साधारण हरभरे इतकी एक छोटीशी गाठ होती.
1: अच्छा.
0: आणि त्यासाठी त्या आल्या होत्या. त्यांना पूर्ण खोदून इतिहास विचारला असता त्यांना थोडासा ताप होता, थोडा खोकला होता, बरेच वेक सिम्पटम्स होते.
1: अच्छा.
0: त्यांनी बऱ्याच ठिकाणी दाखवून सुद्धा त्यांचे निदान लागत नव्हते. आम्ही त्यांच्या तपासण्या केल्या, एक्सरे पाहिला, एक्सरे मध्ये दोष दाखवत होते. ह्या सर्व तपासण्या केल्या, त्यांच्या जी हरभरे इतकी जी गाठ होती त्याची तपासणी केली, FNAC नावाची म्हणजे फाईन एस्पिरेशन नीडल ही तपासणी केली असता त्यामध्ये कॅन्सर पेशी आढळून आल्या.
1: अच्छा. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 800 50 63 934, 83 800 50 63 934, 7385063934.
0: आता या पेशंटची दुसऱ्या काही तपास

0: श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934 83 850 63 934 7385063934.
1: आता या पेशंटची दुसऱ्या काही तपासणी म्हणजे छातीमध्ये जे डोस दाखवत होते यासाठी हा कॅन्सर छातीमध्ये पसरला आहे का ही शंका अगदी दाट होती.
2: बर
1: त्यांची आम्ही ब्रॉन्कोस्कोपी म्हणजे फुफ्फुसातील एंडोस्कोपी ही तपासणी केली. यामध्ये आम्ही दुर्बिणीद्वारे फुफ्फुस पूर्ण चेक करतो. यामध्ये कुठे आत फुफ्फुसामध्ये गाठ आहे का, ती गाठ असल्यास त्याचा तुकडा काढता येतो का आणि त्याची तपासणी करता येते का हे सर्व आम्ही पाहतो आणि ही तपासणी करून त्यामध्ये लंग कॅन्सर आहे का ह्याचं निष्पन्न करतो.
0: यानंतर काय केलं या पेशंटच्या बाबतीत, ट्रीटमेंट काय दिली हे ऐकूच यात, पण त्याआधी श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934 73 850 63 934 7385063934 डॉक्टर आशिष सर, तुम्ही सांगताय या पेशंट बद्दल ज्यांना लंग कॅन्सर डिटेक्ट झाला होता.
1: हो, तर जेव्हा ब्रॉन्कोस्कोपी केली तेव्हा त्यांच्यामध्ये गाठ काही दिसली नाही. मग आम्ही तिथून वॉश घेतला आणि ते फुफ्फुस धुवून काढलं. ते धुवून काढल्यानंतर जे सॅम्पल होतं हे तपासलं आणि त्यामध्ये सुद्धा कॅन्सर पेशी आढळून आल्या आणि ह्यामध्ये त्यांना लंग कॅन्सर हा डिटेक्ट झाला.
2: ओके,
1: याचे निदान फायनल झाल्यानंतर त्यामध्ये किती त्यांची लंगची कपॅसिटी कमी झाली आहे हे आम्ही पाहिलं.
2: ओके,
1: त्यांना त्यासाठी औषधे दिली, त्यांची लंग कपॅसिटी सुधारण्यासाठी मदत केली. पण याचबरोबर त्याची जी नेमकी ट्रीटमेंट होती तर त्यांना किमोथेरपी दिली. पेशंटच्या तक्रारी ज्या होत्या ह्या बऱ्याच टक्क्यांनी कमी झाल्या आणि पेशंटची लाईफ सुधारली. श्रोते, अचानक झालेले बदल जसा की बरा न होणारा खोकला, खोकल्यातून पडणारे रक्त किंवा अंगावर कुठे आलेली गाठ, कॅन्सर हा फक्त फुफ्फुसामध्ये होतो असं नाही, कॅन्सर हा कुठेही येऊ शकतो. यासाठी तुम्ही लवकरात लवकर तज्ञांना दाखवून त्यांचा सल्ला घेणे आणि त्यावर त्वरित उपचार घेणे महत्वाचे आहे.
2: खरंय,
1: आणि यामधून तुम्ही तुमचं लाईफ सुधारू शकता.
0: नक्कीच, म्हणजे जेव्हा अशी काही वेगळी लक्षणं जाणवतील तेव्हा लगेच डॉक्टरांकडे आधी जाणं महत्वाचं आहे तुम्ही म्हणताय.
1: नक्कीच,
0: धन्यवाद डॉक्टर हे सांगितल्याबद्दल. वेळ झाली इथे थांबण्याची. श्रोते हो, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934 83 850 63 934 7385063934 श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर आशिष मडके यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्वास हेल्थकेअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सात वाजून 45 मिनिटं आणि 20 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गाणी मनातली.

0: श्रोते हो, आताच आपण कवी ग्रेस यांची रचना ऐकलीत. सुरेश वाडकर यांच्या स्वरात, संगीत होतं श्रीधर फडके यांचं. गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: वरण भात भाजी आमटी चटणी जरी पानात, लोणच्या शिवाय येत नाही रंगत त्या जेवणात. आंबट गोड तिखट

0: जेनेकर सन 1910 पासून
1: जेनेकर माझ्याचा तयार मसाला।
2: गाणी मनातली या कार्यक्रमात यानंतर ऐकूया शांताराम नांदगावकर यांचं गीत, संगीत अशोक पत्की यांचं आणि गीताला स्वर अनुराधा पौडवाल यांचा।

0: राधा पौडवाल यांनी गायलं. गीत आपण ऐकलं तर रचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं.
1: ही स्कूल बेल आहे तुमच्या चिमुकल्यांच्या उज्ज्वल भविष्याची.
2: प्राथमिक शिक्षण आनंदी करणार प्री प्रायमरी आणि प्रायमरी डे बोर्डिंग स्कूल आता सांगलीत.
1: 50 वर्षांची तेजस्वी परंपरा असलेल्या सायबर कोल्हापूरचे राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल सांगली.
2: संपर्क 9555551300.
1: खेळ अभ्यास सकस आहार आणि होमवर्क सुद्धा शाळेतच. घरी दप्तर न्यायचंच नाही. परफेक्ट डे बोर्डिंग स्कूल राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल.
2: भारत सुतगिरणी परिसर कुकवाड रोड सांगली.
1: प्रवेशासाठी संपर्क 9559553100.

सुमारे 9400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांमध्ये जहीराबाद औद्योगिक क्षेत्र आणि वारंगलमधील पीएम मित्रा टेक्सटाईल पार्कचा समावेश आहे. हैदराबाद इथलं कर्करोगाच्या उपचारांवर भर देणारं सिंधू रुग्णालय पंतप्रधानांनी राष्ट्राला समर्पित केलं. शेतकरी तसंच ग्रामीण समुदायांना नैसर्गिक शेती करण्यास प्रवृत्त करण्यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंग फाउंडेशनसारख्या आध्यात्मिक केंद्रांची मदत होऊ शकेल असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल बंगळुरू इथं केलं. बंगळुरू इथं आर्ट ऑफ लिव्हिंगच्या 45व्या वर्धापन दिन समारंभात ते बोलत होते. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते केंद्रात नव्यानं उभारण्यात आलेल्या ध्यान मंदिराचंही उद्घाटन करण्यात आलं. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या गुजरातमधील सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला यंदा 75 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्तानं आयोजित सोमनाथ अमृत पर्व उपक्रमाला प्रभास पाटण इथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उपस्थित राहणार आहेत. सोमनाथ मंदिरात ते पूजा करणार असून ध्वजारोहण समारंभात सहभागी होणार आहेत. त्यानंतर एका जाहीर सभेलाही पंतप्रधान संबोधित करतील. संध्याकाळी बडोदा इथल्या सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या वसतीगृहात 1000 मुलं आणि 1000 मुलींसाठी वसतीगृह, भोजन सुविधा, ग्रंथालय यासारख्या सोयी सुविधांचा समावेश आहे. सरदारधाम संकुलातील विविध विभागांनाही मोदी भेट देणार आहेत. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल नवी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक घेऊन यासंबंधीच्या सज्जतेचा आढावा घेतला. संकटकालीन इशारा देणाऱ्या यंत्रणा, आवश्यक संसाधनांची उपलब्धता तसंच विविध शासकीय संस्थांमधील समन्वय यांचा या बैठकीत सखोल आढावा घेण्यात आला. दीर्घकालीन पूरनिवारण उपाययोजनांच्या प्रगतीवरही चर्चा करण्यात आली. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण म्हणजे एनडीएमएच्या मदतीनं जम्मू आणि काश्मीर, लडाख, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीममधील 30 उच्च जोखमीच्या तलावांसाठी पूर्वसूचना प्रणाली विकसित करण्याच्या योजनेत किमान 60 तलावांचा समावेश केला पाहिजे असं शहा यांनी सांगितलं. नद्यांवर बंधारे बांधून पाण्याचं संवर्धन करणं तसंच उष्णतेच्या लाटांचा प्रभाव कमी करणं हे उद्दिष्ट ठेवलं पाहिजे असं ते म्हणाले. उष्णतेच्या लाटांमुळे कृषी क्षेत्राचं कमीत कमी नुकसान होईल यासाठी प्रयत्न केले पाहिजे त्यावर त्यांनी भर दिला. या बैठकीत आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांची कार्यक्षमता अधिक बळकट करण्यावर आणि भविष्यातील नैसर्गिक आपत्तींसाठी देशाला अधिक सुसज्ज ठेवण्याच्या गरजेवर भर देण्यात आला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. तामिळनाडूमध्ये टीव्हीके पक्षाचे सी जोसेफ विजय यांनी काल मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. 234 सदस्यांच्या सभागृहात विजय यांनी 120 आमदारांचा पाठिंबा मिळवला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विजय यांचं अभिनंदन केलं असून त्यांच्या आगामी कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. टीव्हीकेनं येत्या बुधवारी विधानसभेत बहुमत सिद्ध करावं असं राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी सांगितलं आहे. दरम्यान आसाम विधानसभेत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी हिमंता बिस्व सर्मा यांची निवड करण्यात आली. गुवाहाटीत झालेल्या पक्षाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली. उद्या मंगळवारी आसामच्या नवीन मंत्रिमंडळाचा शपथविधी होणार आहे. पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाच्या मुख्यमंत्रीपदी एन रंगास्वामी यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी निवड केली. रंगास्वामी यांचा बुधवारी 13 मे रोजी शपथविधी होईल. नवीकरणीय ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत भारतानं स्थापित केलेल्या मापदंडानं आता जागतिक स्तरावर 3रा क्रमांक गाठला आहे. मॉर्गन स्टॅनली या वैश्विक वित्तीय सेवा देणाऱ्या संस्थेनं दिलेल्या नवीन अहवालानुसार भारताच्या नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील स्थित्यंतर हे ऊर्जा क्षमतेच्या बाबतीत बाह्य अवलंबित्व कमी करण्यास मदत करेल, परंतु या प्रक्रियेचं यश हे सौर सेल, त्यासाठी लागणारे सोलर वेफर्स आणि पॉलिसिलिकॉन यासारख्या महत्वपूर्ण घटकांचं उत्पादन देशांतर्गत पातळीवर किती वेगानं सुरू केलं जातं यावर अवलंबून असेल असंही या संस्थेनं स्पष्ट केलं आहे. दरम्यान नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार देशांतर्गत सौर मॉड्यूलची क्षमता आता दुप्पट झाली आहे. मार्च 2024 ते 2025 या कालावधीत ही क्षमता 38 गिगावॅट्सवरून 74 गिगावॅट्सपर्यंत पोहोचली आहे. सौर पेशींची क्षमताही 9 गिगावॅट्सवरून 25 गिगावॅट्सपर्यंत वाढली आहे. सौर ऊर्जा निर्मितीतील काही प्रमुख प्रारंभिक टप्प्यातील घटकांसाठी भारत अजूनही आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. इराणच्या समृद्ध युरेनियमपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणत्याही इराणी नागरिकाला अमेरिकेच्या हल्ल्याचा सामना करावा

0: लागेल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. हे आण्विक साहित्य अमेरिकन लष्कराच्या सतत देखरेखीखाली आहे असं ट्रम्प यांनी एका दूरचित्रवाणी मुलाखतीत काल स्पष्ट केलं. इराणनं हे युरेनियम देशाबाहेर हस्तांतरित करावं आणि आपला अणुकार्यक्रम पूर्णपणे बंद करावा असा इशारा अमेरिकेनं दिला आहे. तेहराननं देशांतर्गत ऊर्जा संवर्धन कार्यक्रम हा आपला हक्क असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान या मुलाखतीपूर्वी इराणनं पश्चिम आशियातील युद्ध संपवण्याच्या उद्देशानं केलेल्या अमेरिकेच्या ताज्या प्रस्तावाला औपचारिकपणे आपला प्रतिसाद सादर केला आहे. हंता व्हायरसनं बाधित झालेल्या नेदरलँड्सच्या जहाजावरील दोन भारतीय नागरिक सुरक्षित असून त्यांच्यात कोणतीही लक्षणं नसल्याचं स्पेनमधील माद्रिद इथल्या भारतीय दूतावासानं म्हटलं आहे. भारतीय राजदूत आणि स्पेनचे अधिकारी या दोन बाधित नागरिकांच्या संपर्कात आहेत. या जहाजावर एकंदर 150 प्रवासी होते. या रोगाच्या प्रादुर्भावानंतर हे जहाज काल स्पेनमधील कानरी बेटाजवळ नांगर टाकून थांबवण्यात आलं. बाधित रुग्णांना लष्करी रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे. आयपीएल क्रिकेटमध्ये काल रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं मुंबई इंडियन्सचा 2 गडी राखून पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या आणखी एका सामन्यात चेन्नई सुपर किंग्जनं लखनौ सुपर जायंट्सचा 5 गडी राखून पराभव केला. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज संध्याकाळी धरमशाला इथं सामना होणार आहे. कझाकस्तानमधील आयएसएसएस विश्वचषक शॉटगन स्पर्धेत नेमबाजीमध्ये भारतीय जोडी नीरू धांडा आणि विमान कपूर यांनी ट्रम्प मिश्र सांघिक प्रकारात कांस्य पदक मिळवलं आहे. ताशकंद इथं होत असलेल्या 17 वर्षांखालील आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत यश कुमार, संस्था अशोक कुमार, समीर बोहरा, सुदर्शन चांडक, मोहम्मद यासर आणि रौनक लोखंडे हे भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल झाले आहेत, तर अन्य 7 खेळाडूंना कांस्य पदक मिळालं आहे. उत्तराखंडमध्ये सध्या असलेल्या प्रतिकूल हवामानाच्या परिस्थितीत चारधाम यात्रेकरूंना आणि पर्यटकांना सावध राहण्याचं आवाहन उत्तराखंड प्रशासनानं केलं आहे. भारतीय हवामान विभागानं उत्तराखंडच्या विविध भागात विशेषतः पर्वतीय क्षेत्रात उद्या आणि परवा जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. अचानक बदलणाऱ्या हवामानाची दखल घेत गढवालचे विभागीय आयुक्त विनयशंकर पांडे यांनी भाविकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. आपल्या प्रवासादरम्यान हवामानाविषयीची अद्ययावत माहिती घ्यावी आणि अत्यंत सावधगिरीनं आपल्या प्रवासाचं नियोजन करावं असं आवाहनही त्यांनी केलं आहे. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 3 ते 4 दिवस गुजरात आणि राजस्थानच्या काही भागात उष्णतेच्या लाटेचा अंदाज वर्तवला आहे, तर आसाम, मेघालय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. आयात केलेल्या इंधनावरील अवलंबित्व कमी करून इंधनाची काटकसर करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. हैदराबादमध्ये 9,400 कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचं उद्घाटन. गुजरातमधील सोमनाथ अमृत पर्व उपक्रमात पंतप्रधान आज सहभागी होणार. देशातील उष्णतेच्या लाटा आणि संभाव्य पूरपरिस्थिती संदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला सज्जतेचा आढावा. आणि 17 आणि 15 वर्षांखालील आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेत भारताचे 6 मुष्टीयोद्धे विविध वजनी गटात अंतिम फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर, FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 46 सेकंद झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. ऐकणार आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

टाकाऊ आहे अशा शब्दामध्ये शरीराची निंदा नालस्ती करण्यात येते. याचा दृश्य परिणाम असा झाला की मानवी शरीराकडे पाहण्याची दृष्टी विकृत झाली. शरीराला ताप दिल्याशिवाय किंवा त्रास दिल्याशिवाय देव प्रसन्न होत नाही असा आणखीन एक गैरसमज निर्माण झाला. तीर्थयात्रा करणं, व्रतवैकल्य करणं, उपास तापास करणं, देहदंडन करणं, अनवाणी प्रदक्षिणा घालणं किंवा देवाच्या दर्शनाला जाणं वगैरे शरीराला ताप देणारे प्रकार तप किंवा तपश्चर्या या नावाखाली प्रचलित झाले. जीवनविद्येला हा सर्व प्रकार मान्य नाही. आत्ता म्हटल्याप्रमाणे मानवी शरीराकडे पाहण्याचा माणसाचा दृष्टिकोन विकृत झाल्यामुळं त्याचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच विकृत झाला. शरीराची काळजी न घेणं, शरीराकडे दुर्लक्ष करणं, संसाराकडे आणि मुलाबाळांकडे लक्ष न देणं आणि संसारातील सर्व गोष्टी दैवाधीन आहेत अशा भावनेनं प्रयत्नवादाला सोडचिठ्ठी देणं वगैरे गोष्टी केल्या म्हणजे आपण देवाचे मोठे भक्त झालो असा भ्रम त्याच्या ठिकाणी निर्माण झाला. त्याचप्रमाणे जन्ममरणातून सुटका म्हणजे मोक्ष आणि हा मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी एकांतात जाणं, वैराग्याची कास धरणं, आधिभौतिक प्रगतीकडे दुर्लक्ष करणं, साधू बैरागी किंवा संन्यासी होणं वगैरे गोष्टी करण्यात देव, धर्म, उपासना आणि जीवनाची सार्थकता आहे अशी लोकांची धारणा होऊन बसली. देहाकडे, संसाराकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा विकृत झाल्यामुळं अधिभौतिक प्रगतीकडे, सामाजिक जीवनाकडे आणि राष्ट्रहिताकडे लोकांचं संपूर्ण दुर्लक्ष झालं. परकीय आक्रमणाला आपण यशस्वीपणे तोंड देऊ शकलो नाही आणि गुलामगिरीच्या बंधनात शेकडो वर्ष जखडून पडलो. त्याची जी अनेक कारणं आहेत त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे शरीराकडे आणि जीवनाकडे पाहण्याचा हा विकृत दृष्टिकोन हाच होय. शरीर साक्षात परमेश्वर हा विषय पाहण्यापूर्वी परमेश्वर म्हणजे नेमकं काय ते पाहिलं पाहिजे. सर्वसाधारणपणे लोक समजतात तसा परमेश्वर मुळातच नाही. परमेश्वर या विषयासंबंधी लोकमानसात प्रचंड गोंधळ दिसून येतो. त्याचं प्रमुख कारण म्हणजे परमेश्वराचं झालेलं चित्रीकरण, मूर्तीकरण आणि व्यक्तीकरण हे होय. परमेश्वर म्हटल्यानंतर निरनिराळ्या धर्मातील निरनिराळ्या लोकांच्या दृष्टीपुढे निरनिराळ्या प्रकारचा परमेश्वर येईल. परंतु जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून सर्व धर्मातील सर्व लोकांसाठी परमेश्वर एकच असून तो निर्गुण, निराकार, अव्यक्त, सर्वशक्तिमान, अदृश्य, सर्वव्यापी आणि अनंत स्वरूप आहे. परमेश्वर निर्गुण आहे याचा अर्थ सर्व गुण जिथून उदयाला येतात त्याला निर्गुण असं म्हणतात. परमेश्वर निराकार आहे याचा अर्थ सर्व आकार जेथून प्रगट होतात त्याला निराकार असं म्हणतात. परमेश्वर अव्यक्त आहे म्हणजे सर्व व्यक्त रूप ज्या मूळ स्वरूपातून व्यक्त होतात त्याला अव्यक्त असं म्हणतात. आता परमेश्वर सर्वव्यापी आहे याचा अर्थ सर्वांना व्यापून जे उरतं त्याला सर्वव्यापी असं म्हणतात. परमेश्वर सर्व शक्तिमान आहे याचा अर्थ सर्वांचं जे अधिष्ठान आणि आधार आहे त्याला सर्व शक्तिमान असं म्हटलं जातं. परमेश्वर अदृश्य आहे याचा अर्थ सर्व दृश्य रूप जिथून उदयाला येतं त्याला अदृश्य असं म्हणतात.

0: ईश्वर अनंत स्वरूप आहे याचा अर्थ असा की त्याला आदी नाही आणि अंत नाही, त्याला पार नाही आणि सीमा नाही। असा हा परमेश्वर सच्चिदानंद स्वरूप आहे। परमेश्वराचं आनंद हे स्वरूप आहे, जाणीव हे त्याचं रूप आहे आणि शक्ती हा त्याचा गाभा आहे। आत्ता म्हटल्याप्रमाणे परमेश्वर हा शब्द उच्चारल्याबरोबर निरनिराळ्या धर्मातील निरनिराळे लोक परमेश्वरासंबंधी निरनिराळ्या कल्पना करतात। प्रत्यक्षात मात्र लोक समजतात त्यापेक्षा परमेश्वराचं स्वरूप आगळं आणि वेगळं असं आहे। हा परमेश्वर म्हणजे प्रत्यक्षात सच्चिदानंद स्वरूप चैतन्याचा विराट सागर आहे। म्हणूनच हे चैतन्य विश्वात सर्वत्र वास करून आहे। ज्ञानेश्वरीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, सर्व उपाधी माझी गुप्त, चैतन्यसे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिते। भगवद्गीतेत या चैतन्याला ईश्वर असं म्हटलेलं आहे। ईश्वर सर्वभूतानां हृदयशेर्जुन तिष्ठती, भ्रामयन सर्वभूतानी यंत्रारूढानी मायया। थोडक्यात सर्व भूतमात्रात ईश्वर वास करतो म्हणजे चैतन्य वास करतं। आत्ता म्हटल्याप्रमाणे चैतन्य हे आनंद स्वरूप असल्यामुळं आणि जाणीव हे त्याचं रूप असल्यामुळं हे चैतन्य सतत स्फुरद्रूप असतं। याचाच भावार्थ असा की चैतन्य व्यक्त होण्यासाठी, सगुण होण्यासाठी, साकार होण्यासाठी नित्य स्फुरत असतं। म्हणूनच हे चैतन्य विश्वरूपानं व्यक्त होतं, प्रगट होतं, सगुण साकार होतं। इतकंच नव्हे तर प्रगट झालेल्या या विश्वात तेच चैतन्य बीज रूपानं वास करून राहतं। हा सर्व प्रकार कसा घडतो हे उदाहरण देऊन स्पष्ट करता येईल। आंब्याची एक कोय जमिनीत पेरल्यानंतर काही दिवसांनी तीच कोय जमिनीखाली नाहीशी होते आणि अंकुर रूपानं जमिनीच्या वर उगवते, व्यक्त होते। पुढे याच अंकुराचं रूपांतर बुंध्यामध्ये होतं। अशा प्रकारे पेरलेल्या कोळीचं मोठ्या वृक्षात परिवर्तन होतं आणि ते विविध स्वरूपात, म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पानं, मोहोर आणि आंबे या सर्व प्रकारानं ते बहरून येतं। याच आंब्याच्या झाडावर 3000 आंबे आले तर प्रत्येक आंब्यात कोय असलेली दिसून येईल। म्हणजे ती फक्त एक कोय जमिनीत पेरलेली होती, ती विविध रूपात, म्हणजेच अंकुर, बुंधा, फांद्या, पानं, मोहोर, आंबे या सर्व रूपानं ती विस्तारित झाली आणि पुन्हा प्रत्येक आंब्यात कोय रूपानं वास करून राहिली। असाच प्रकार चैतन्य स्वरूपात घडत असतो। म्हणूनच ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अनंत वेशे अनंत रूपे देखिले म्या त्यासी, बाप रखुमा देवीवरू खूण बाण लियायसे। ओम शांती शांती शांती।
1: आत्ताच आपण सद्गुरू वामनराव पै यांचे विचार ऐकले। चिंतन हाच चिंतामणी।

चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आज सकाळी 9:10 साहित्य सौरभ या कार्यक्रमात कृषी जाणीव व्यक्त करणारी मराठी कविता याविषयी प्राध्यापक डॉक्टर लता येवळे कदम यांच्या मधुर पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग प्रसारित होईल. तेव्हा कार्यक्रम एका साहित्य सौरभ सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण संध्याकाळी 6:35. आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 8:55 झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरगडे. यानंतर लखलख चंदेरी या कार्यक्रमात ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत आहे अमृत या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांची गीतरचना, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं आणि गीताला स्वर मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांचा.

0: आताच आपण अमृत या चित्रपटातलं गीत ऐकलं. अरुणधा पौडवाल आणि मनहर उदास यांच्या युगलस्वरातलं हे गीत होतं. संगीत होतं लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.
1: सुपरनिर्मा से सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपरनिर्मा
2: सचिन, मम्मी सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.

रामलखन या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांची ही गीतरचना गायली होती लता मंगेशकर आणि सहकार्यांनी. लखलख चंदेरी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.

मोहम्मद अजीज आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरातल्या नगीना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आज सकाळी 9:30 ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्ष पूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं शनिवार दिनांक 9 मे रोजी सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये आयोजित चांदणी शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाचा संपादित अंश याचा भाग पहिला आज आपण ऐकू शकाल आज सकाळी 9:30 आणि याचं पुनःप्रसारण आज रात्री 8:15 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार। श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण बोलत आहोत ते प्राध्यापिका डॉक्टर लता ऐवळे कदम यांच्याशी। कृषी जाणीव व्यक्त करणारी मराठी कविता आपण जाणून घेत आहोत। संत कवी, त्यानंतर तंत कवी म्हणजेच शाहिरी कवी, लोकसाहित्यातील कविता अशा सर्व संघानं आपण ही कृषीविषयक कविता ऐकत आहोत। आजही लताताई आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। काळानुरूप बदलत गेलेली शेती आणि त्यानुसार बदलत गेलेली ही कविता, शेतीसमोरचे प्रश्न या कवितांमधून कसे मांडले जातात याविषयीच आपण जाणून घेत आहोत।
1: कल्पना दुधाळ त्या शेतीचं वास्तव मांडताना असं म्हणतात की किती सोपं आहे रे राजा, 7-12 लिहून दिला की कोणतीही इम्पोर्टेड नवी कोरी 4-चाकी दारात उभी राहते। भुलभुलयाच्या काळात, खोट्या प्रतिष्ठेच्या काळात किंवा बेगडी झुली पांघरण्याच्या काळामध्ये शेती विकणाऱ्यांची जी संख्या वाढते किंवा पिकाऊ क्षेत्र कमी होतं आणि मग तिथं टोलेजंग इमारती उभे राहत आहेत, त्यामुळे जगण्यातला खरा आनंद, जगण्यातली खरी मजा, शेती तुमच्या मालकीची असणं ही भावना काय आहे, तुम्ही त्या शेतीचे मालक असणं म्हणजे काय आहे, तर हा आनंदच नव्या पिढीला मिळू शकत नाही। आणि मग खोट्या आनंदापायी ते आपल्या आईवडिलांनाच कसे एक प्रकारे शेतीपासून दूर करतात ह्याचा उहापोह कवितांमध्ये झाल्याचा दिसतो। किंवा नव्या पिढीला चकचकीत अशा आयुष्याचा, झगमगाटी आयुष्याचा एक फार सोस आहे। म्हणजे रावसाहेब कोवर एका कवितेमध्ये असं म्हणतात की बायकोच्या डोळ्यात सिरियलमधलं झगमगणारं शहर, आगगाडीत बसल्याचा स्वर्गीय आनंद पोराच्या चेहऱ्यावर, पण याच्या काळजात मात्र सुटत चाललेली भाऊबंदकी, घरदार, बैलगोठा, शेतशिवार,

0: दिवशी पुन्हा एक शेतकरी संपला, त्याच्या अवस्थेमुळं की इथल्या व्यवस्थेमुळं माहीत नाही. शेतकरी संपणं ही शोकांतिक आहे. आणि मग शेतकरी जगला तर आपण जगू, म्हणून तो कुठल्याही काळात जगलाच पाहिजे. आधी तो जगला पाहिजे असा सातत्यानं आपण जर विचार करत राहिलो तर मग दोन हाताचे चार हात, चार हाताचे दहा हात असे काही उमेदीचे हात उभे राहतील. आणि स्वतः शेतकरी सुद्धा उमेद असणारा असला पाहिजे याचंही भाष्य काही कवींनी केले.
1: आता तुम्ही जो उल्लेख केला म्हणजे जसं हवामान किंवा पाऊस वातावरण यामुळे शेतकऱ्यावर परिणाम होतो, त्याचवेळी घरातल्या बदलत जाणारी जी काही पिढी आहे आणि त्यांचा दृष्टिकोन आहे, म्हणजे एक छान आयुष्य जगण्यासाठी शेती विकून येणाऱ्या पैशातून काहीतरी घेणं, हे जे आहे त्यामधून सुद्धा शेतकरी संपत गेला आणि त्याचंही चित्रण अशा काही कवितांमधून दिसतं आहे.
0: असं वर्णन बऱ्याच कवितांमध्ये आलेलं आहे. घराघरामध्ये झगमगाटी आयुष्याचा, चकचकीत आयुष्याचा जो सोस निर्माण झालाय, खोटा भुलभुले या प्रतिष्ठेचा जो निर्माण झालाय, त्याचाही परिणाम होतातच. आणि ते आपल्याला टाळता येत नाहीत, ते टाळण्यासाठी प्रयत्न करणारे काही कवी आहेत, काही शेतकरी आहेत.
1: हे सगळं असताना सुद्धा शेती होतीये, शेतकरी ते कसतो आहे, नवनवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे हे एक आशावादी चित्र सुद्धा आपल्याला समाजात दिसतंय, परिसरात दिसतंय, याचंही वर्णन या शेती विषयक ज्या काही कविता आहे त्यामध्ये आलेलं असेलच ना.
0: नक्कीच आले, कारण शेती हा प्रत्येक वेळी दुःखाचाच भाग असतो असं अजिबातच नाही. मुळात दुःखावर मात करतो तो शेतकरी. एखाद्या वर्षी पीक येत नाही तर नुकसान तो सहन करतो, पुढच्या वर्षी पुन्हा उमेदीने उभा राहतो. त्यामुळे त्याच्या मानसिक ताकदीचं आपण करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. उदाहरणार्थ त्यानं आता स्वतःचा लाजरेपणा बाजूला टाकला पाहिजे, स्वतःचा बुजरेपणा बाजूला ठेवला पाहिजे, अशा आशयाची एक भालेरावांची कविता. इंद्रजित भालेराव असं म्हणतात की लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इक, माग माग नको पुढं सरायला शिक, आत्महत्या नको हत्या करायला शिक. आता ही कुठंतरी स्वतःचेच प्रश्न स्वतःच मांडले पाहिजेत अशी उमेद जागवणारी कविता आहे. किंवा नारायण सुमंत असं म्हणतात की कितीही वाईट घडलं तरी आशेचा किरण असतो, पेरलेलं कवाबी वाया जात नाही, ओलीला पेरलेलं वाया जात नाही, पेरलेलं उगवलंच त्याचा भरोसा नाही. तरी बी रेड्या पाड्यांची अवत थांबू नगस, धरणाचं पाणी मागू नगस, उतू नगस मातू नगस, घेतला वसा टाकू नगस, कपाळावरला घाम निरपुण, मी पुण्यांदा बाटूक कडाई गुतलो. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करण्याची गरज आहे असं ते म्हणतात. किंवा एकनाथ पाटील त्यांच्या एका कवितेमध्ये ते असं म्हणतात की वेड्यात काढायचं जग त्याला, त्याची कधी फिकीर केली नाही, आजूबाजूला साधं चिटपाखरू नाही, तरीही भुंड आभाळ डोक्यावर घेऊन राबत राहायचा तो उन्हाताण्यात. हा जो दुर्दम्य आत्मविश्वास आहे शेतकऱ्याच्या मनातला, त्याचा उहापोह अनेक कवींनी केलाय.
1: आणि मला वाटतं हे सगळं समाजातलं चित्र की जे यात उमटतंय, म्हणजे इतकंही काही निराशजनक नाहीये, आशा कायम राहील.
0: हो हो, मुळात आशावाद जिवंत ठेवण्याचं काम ह्या सगळ्या कवींनी केलं असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: ते मुळातच शेतकऱ्यानं केलेलं आहे की येणार आहे का नाही मी पेरलेल्या बियाणातून पीक हे मला माहित नाहीये, पण तरीही तो बी पेरतो, त्याला जे काही लागणार आहे भरण पोषण त्याचं करतो, पण येईल ही आशा त्या शेतकऱ्याची आहेच.
0: अगदी, म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात तसं, पीक येऊ देना उशिरा, भूमी नापीक नसावी, झिरपून झिरपून पाणी बी कधीतरी रुजून यावी, असं अजय कंडारांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काही सगळं संपलंय आणि आता याच्यातून काहीच येणार नाही असं काही नाही.
1: बरोबर. आता हे आपण सगळं आशावाद किंवा निराशावाद ह्या दोन्ही गोष्टी कवितांमधून आपण पाहिल्या, पण त्याचबरोबरीनं अनेक समस्या ज्या म्हणजे धरणग्रस्त आहेत, धरणं होत आहेत, त्या धरणांच्या बांधकामातून अनेक धरणग्रस्त होत आहेत, जमिनी सतत पाण्याखाली राहिल्यामुळं किंवा खत वापरतो त्यांना नापीक होत आहेत, या सगळ्या समस्या सुद्धा या शेतकऱ्यांच्या ज्या आहेत त्या या साहित्यात उमटल्यात ना.
0: हो हो, नक्की. मुळात ह्या जागतिकीकरणामुळे आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं ज्या काही नव्या गोष्टी आलेत, मग प्रकल्प उभे राहतात वेगवेगळे, मग त्या प्रकल्पांसाठी घेतल्या गेल्या जमिनी की मग ते शेतकरी भूमिहीन होतात, मग त्यांचं काय पुढे होतं, किंवा धरणांमध्ये शेती जातात. धरणांच्या बाबतीत तर अशी गंमत आहे, म्हणजे एका भागाचा विकास करण्यासाठी दुसऱ्या भागाला कळत नकळत अधोगतीकडे आपण नेतो असं म्हणावं लागेल. ह्याचं सगळ्याच वर्णन मराठी कवितेमध्ये आलेलं आहे. मराठी कवितेमध्ये दुष्काळामुळे होरपळणाऱ्या शेतीचं आणि अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचं असं दुहेरी चित्र मांडलं गेलं. शेतीचा विकास हवा, सगळ्या शेतकऱ्यांना आवश्यक तेवढं पाणी मिळावं यासाठी धरणं उभी केली जातात. जिथं विशेषतः पाण्याची सोय नाही अशा ठिकाणी धरणांमुळे पाणी पुरवठा होतो. पण गंमत अशी होते की ह्या सगळ्यामध्ये जी शेती, जी भूमी संपादन केलं जातं, त्यामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांची अवस्था ना घरका ना घाटका अशी होते. त्याचं वर्णन अनेक कवितांमध्ये झालेलं आहे. उदाहरणार्थ संदीप जगदाळे नावाचा कवी असं म्हणतो की

0: उन्हाळे पावसाळे लेकरा बाळागत अंगा खांद्यावर खेळवले. टाळ मृदुंगांच्या आधारानं कडू घास गोड करून गिळले. घरातलं मड झाकून चाड्यावर मूठ धरले आणि तुमच्या माझ्या दुर्डीत भाकर ठेवली. तो धांधरून गेलाय हिरव्या तुकड्यावर डूक धरणाऱ्यांनी काटाळ केले वंशवाट म्हणून, किंवा धरणाचं पाणी पिऊन फुल्ल परक्याचं माळरान. अशा प्रकारच्या कविता मराठी कवितेमध्ये आलेल्या आहेत. तो पुढे असंही म्हणतो की ओलांडलास उंबरठा, पाळली नाहीस काळी पांढरीची कोणतीच वहिवाट, गिळून टाकल्यास आमच्या सगळ्या सुपीक खानाखुना. एखादं धरण दुसऱ्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी उभं राहतं तेव्हा तिथल्या मूळ शेतकऱ्यांच्या वाट्याला असणाऱ्या सुपीक खानाखुनास ते गिळंकृत करत असतं, याकडे कवी लक्ष वेधतो. वसंत पाटील नावाचा कवी ह्या सगळ्या धरणग्रस्तांचे प्रश्न मांडताना असं म्हणतो की प्रश्न पाण्याचा नाही, त्याच्या प्रतिष्ठेचा होतो. अजूनही बळीराजा दुष्काळात मरतो तेव्हा माय म्हणाली, धरणाआधी सुगी संपून दुसरी आली तरी मधघरातल्या सोप्यात धान्यानेच भरलेली असायची टोपली. आता काय दिवस आलेत, किलो किलोनं धान्य विकत आणावं लागतं, तेव्हा कुठे आपली गुजराण होते. आणि फक्त धरणग्रस्त शेतकऱ्याचेच प्रश्न आलेत असं नाही, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा मराठी कवितेमध्ये आलेत. नव्या समस्या म्हणजे एखाद्या प्रकल्पासाठी शेतकऱ्याची जमीन घेतली जाते आणि मग त्याला पर्यायी जमीन दिली जाते. असं वरवर पाहता वाटत असलं तरी प्रत्यक्षात तसंच घडेल याची खात्री नाही. आणि मग प्रकल्पग्रस्तांमुळे शेतकऱ्यांचे काय प्रश्न निर्माण होतात? मुळात कुठल्याही शेतकऱ्यासाठी त्याची जमीन देणं ही काही आनंदाची गोष्ट नसते.
1: अगदी.
0: आणि मग पुन्हा त्याला मिळणारा मोबदला योग्य स्वरूपाचा नसेल तर त्याची पुन्हा एक प्रकारची कुत्तरोड त्याच्या वाट्याला येते, पुन्हा एक नवं संकट त्याच्या समोर उभं राहतं. केशव खटिंग एका कवितेमध्ये असं म्हणतात, तुम्ही वावर घेताय म्हणजे नुसतं वावर घेताय का? वावर म्हणजे नुसती जमीन, नुसती लँड नाही हो सरकार. माझ्या कित्येक पिढ्यांचा टेकड्यांचा भूगोल आहे, इतिहास आहे, सगळी शास्त्र पुराण सगळं सगळं आहे हो. दुर्बिणीने नका बघू, माझ्या नजरेनं बघा ना. नजरेच्या एका टप्प्यात अख्खं वावर मला गर्भाशयासारखं दिसतं माईच्या. आणि तुम्ही अचानक संपादन करणार या आमच्या पुढच्या हजारो पिढ्यांच्या गर्भाशयाचं? हे नवे प्रश्न जे निर्माण झाले ते या कवीने आपल्या कवितेमध्ये मांडलेले.
1: खरं तर हा खूप मोठा आलेख आहे, म्हणजे 10व्या शतकापासून ते आता 21व शतक हा मोठा आलेख या सगळ्या गोष्टींमधून मांडताना. आणि मुळातच असा हा आलेख आहे की एकसारखं दुसरं काही नसणार आहे. प्रत्येक माणसाचं दुःख, शेतकरी म्हणून असणारं दुःख, त्यातूनही स्त्री शेतकरी, वेगवेगळ्या काळातले शेतकरी, वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाणारे शेतकरी, हा सगळा आलेख, हा प्रवास करताना तुमचा अनुभव कसा होता? काय या कवितांमधून तुम्हाला जाणवलं? तुम्ही कशा घडलात?
0: मला ह्या PhD चा सगळ्यात मोठा एक फायदा झाला असं मी म्हणते, तो म्हणजे उत्तम लिहिली गेलेली अनेक कवींची दर्जेदार कविता मला वाचता आली. हा माझा एक खूप मोठा फायदा झाला. म्हणजे त्या कविता हा आता मला माझ्या फक्त अभ्यासाचा विषय राहिला नाही, तर त्या कवितांशी एक माझं नातं तयार झालंय. म्हणजे त्या विषयाचा कुठे उल्लेख झाला तर मला असं वाटतं की ह्यावरती ह्या ह्या कवीनं असं लिहिलंय, त्यामुळे एक दर्जेदार कविता वाचून झाली. दुसरा एक फायदा असा झाला की आपण ह्या पद्धतीचं असं नव्हे पण आपला अनुभव इतक्या परिपक्वपणे मांडता आला पाहिजे कवयित्री म्हणून, हा दृष्टिकोन मला या अभ्यासाने दिला. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की मला असंच काहीतरी म्हणायचं आहे किंवा माझा अनुभव एक वेगळा आहे, मला त्याच्यात ह्या पद्धतीचं काहीतरी मांडायचं आहे असं माहिती असतं, पण तो तितक्या ताकदीनं येत नाही. आणि जेव्हा तुमच्याकडे एक दर्जेदार अनुभव आहे पण तो तितक्या दर्जेदार पद्धतीनं कवितेत येत नाही, तेव्हा तुम्हीच तुमच्या अनुभव विश्वावर एक प्रकारे अन्याय करत असता. तो काही प्रमाणात का असेना थांबेल ह्या सगळ्या अभ्यासामुळं असं मला आता वाटतं. त्यामुळे कवयित्री म्हणून लिहित असताना मी फक्त संशोधक म्हणून असा विचार करत नाहीये, तर एक कवयित्री म्हणून माझा अनुभव मांडत असताना मला सतत वाटतं की ह्या पद्धतीने इतकं सकस मांडता आलं पाहिजे, इतकं दर्जेदार मांडता आलं पाहिजे. आपली वाटचाल हळूहळू एका छोट्या बिंदूकडून मोठी कशी होत जाईल, आपल्याला अधिक सशक्त कसं लिहिता येईल, आपल्याला अधिक दर्जेदार कसं वाचता येईल, आपली क्षमता कशी वाढवता येईल, आपल्या प्रतिभेला आकार कसा देता येईल, असे प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा माझा प्रवास PhD मुळे सुरू झाला. आणि म्हणून ह्या प्रवासासाठी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सगळ्यांबद्दल मी या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त करते.
1: खरं तर 10व्या शतकापासून सुरू झालेला हा तुमच्या अभ्यासाचा जो प्रवास होता की जो कृषी जाणीवा विकसित करणारा आणि कृषी विषयक कविता मांडणारा होता, हा खरंच खूप प्रगल्भ करणारा, नवीन नवीन

0: प्रश्न सगळ्या समाजासमोर मांडणारा, कवितेंमधून जे आले आहेत त्याची ओळख करून देणारा होता. या सगळ्या गोष्टी तुम्ही श्रोत्यांसमोर मांडल्या, त्याविषयी जाणीव श्रोत्यांना करून दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, काळानुरूप कसे ही कविता बदलत गेली, हे सगळं आपण या श्रोत्यांसमोर मांडलं, अभ्यासपूर्ण रीतीनं मांडलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करते, आभार मानते, धन्यवाद.
1: या मुलाखतीच्या माध्यमातून एक कवयित्री म्हणून मला माझ्या कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन मांडता आला आणि ही एक सुंदर संधी मला आपण उपलब्ध करून दिलीत, यासाठी मी आकाशवाणी सांगली परिवाराचे मनापासून आभार मानतो.
0: बरं तर श्रोते हो, याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. कृषी जाणीव व्यक्त करणारी मराठी कविता, प्राध्यापिका डॉक्टर लता ऐवळे कदम यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

0: साहित्य सौरभ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. संध्याकाळी 6:35 हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येईल. श्रोतेहो, आमची यानंतरची उद्घोषणा काही क्षणातच.
1: सारे दाग चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दाग चले गए. सुपर निर्मा मैं सुपरमैन.
2: सचिन
1: मम्मी
2: सुपर निर्मा में है सचमुच अपनापन.
3: आकाशवाणीच्या 90 निमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या मैफिलीचा संपादित अंश आता प्रसारित करीत आहोत. यातील गायक कलाकार ओंकार कुष्टे, यशस्वी जोशी, श्रीरंग जोशी, सातसंगत, हार्मोनियम केदार सांभारे, कीबोर्ड आणि बासरी प्रशांत भाटे, तबला विनायक हसबनीस, तालवाद्ये मयूर जोशी, निवेदन शशांक लिमये, तांत्रिक सहाय्य बाजीराव काशीद, सुखदेव बागल, प्रमोद भोसले, निर्मिती सहाय्य मुक्सित मुजावर, निर्मिती व्यवस्थापन तेजा दुर्वे, तांत्रिक मार्गदर्शन अर्चिता ढेरे, निर्मिती संकल्पना आणि सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. चांदणे शब्द सुरांचे भाग पहिला.
4: शब्द सुरांचे चांदणे.
3: रसिक हो, मनोरंजनाच्या अनेक साधनांपैकी ज्या माध्यमानं अनेक कलाकार घडवले, लाखो रसिक तयार केले, ते माध्यम म्हणजे आकाशवाणी. चांदणे शब्द सुरांचे या कार्यक्रमाची सुरुवात व्यावसायिक संगीत नाटकाचे जनक म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल नाटकातील नांदीनं आपण करणार आहोत. मंडळी, नांदी म्हणजे नटेश्वराची केलेली प्रार्थना. संगीत नाटकाच्या सुरुवातीला बंद पडद्यामाग रंगभूमीवर नाटक साकारण्यापूर्वी सर्व कलाकार एकत्रितपणे नटराजाला वंदन करतात. धुपाचा मंद सुवास येतो आणि पाठोपाठ कानावर पडतात ते ऑर्गनचे सूर आणि सुरू होते नांदी.

श्रोत्यांच्या प्रेमामुळे आज आकाशवाणी 90 वर्षांची झाली आहे. मंडळी, आजच्या संगीत मैफिलीतील गाणी ऐकता ऐकता आपल्या समोर आकाशवाणीचा इतिहासही मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 1923 साली भारतात पहिल्यांदा या स्वरलहरी रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे या माध्यमातून एका छोट्या ट्रान्समीटरच्या साह्यानं देशातलं पहिलं रेडिओ प्रसारण करण्यात आलं. मुंबईच्या कुलावा परिसरात उमटलेल्या या पहिल्या स्वरलहरींनी नंतर इतिहास घडवला. कोणत्याही तारांशिवाय

थेट हवेतून प्रवास करत या ध्वनिलहरी रसिकांच्यापर्यंत पोहोचल्या. भारताच्या प्रसारण क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याची ती नांदी होती. मंडळाच्या कार्यक्रमाचं शीर्षक गीत चांदणे शब्द सुरांचे. याचे गीतकार आणि संगीतकार आहेत निळकंठ गोखले आणि हे गीत सादर करते यशस्वी जोशी.

1923 अखेरीस ही रेडिओची गुंज त्यावेळच्या कलकत्ता शहरापर्यंत पोहोचली. नोव्हेंबर 1923 कलकत्ता रेडिओ क्लबची स्थापना झाली. रेडिओ प्रसारणाला नवी दिशा देणारा हा क्लब म्हणजे भारतातील सुरुवातीच्या हौशी क्लबपैकी होता. मुंबईनंतर थोडी तांत्रिक प्रगती करून या क्लबनं प्रसारणात महत्त्वाची भूमिका बजावली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कोणतीही सरकारी योजना नव्हती. या क्लबच्या स्थापनेमुळं भारतातील रेडिओ प्रसारणाची सुरुवातीची पायाभरणी मात्र निश्चितपणे झाली असं म्हणता येईल. रेडिओ या माध्यमाचं आणखीन एक वैशिष्ट्य

1923 अखेरीस ही रेडिओची गुंज त्यावेळच्या कलकत्ता शहरापर्यंत पोहोचली. नोव्हेंबर 1923 कलकत्ता रेडिओ क्लबची स्थापना झाली. रेडिओ प्रसारणाला नवी दिशा देणारा हा क्लब म्हणजे भारतातील सुरुवातीच्या हौशी क्लबपैकी होता. मुंबईनंतर थोडी तांत्रिक प्रगती करून या क्लबनं प्रसारणात महत्त्वाची भूमिका बजावली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कोणतीही सरकारी योजना नव्हती. या क्लबच्या स्थापनेमुळं भारतातील रेडिओ प्रसारणाची सुरुवातीची पायाभरणी मात्र निश्चितपणे झाली असं म्हणता येईल. रेडिओ या माध्यमाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे श्राव्य माध्यम आहे. फक्त ध्वनी आपल्या कानावर पडतो. गीतकार, संगीतकार, उत्तम हार्मोनियम वादक, गायक, लेखक, पटकथाकार, उत्तम अभिनेते असे अनेक पैलू ज्या कलाकाराच्या मध्ये होते ते म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पुलं. अतिशय हजरजबाबी असणाऱ्या पुलंचा आकाशवाणीशी खूप वर्षांचा ऋणानुबंध राहिलेला आहे. रेडिओला घरोघरी पोचवण्यासाठी पुलंची अद्वितीय शैली कारणीभूत ठरली आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरील त्या काळातील अनेक लोकप्रिय कार्यक्रमांच्या मध्ये पुलंचा सिंहाचा वाटा होता. मंडळी, यानंतर आपण ऐकणार आहात एक सुप्रसिद्ध गीत. या गीताचे रचनाकार आहेत कविवर्य मंगेश पाडगावकर. गाण्यात शब्द महत्वाचे असतात आणि त्यातून प्रकटणारा भाव देखील, म्हणूनच त्याला भावसंगीत म्हणतात. पाडगावकरांचे शब्द, पुलंचं संगीत आणि अभिषेकी बुवांचा स्वर यामुळं या गाण्यात झालेला गीतकार, संगीतकार आणि गायक हा त्रिवेणी संगम आपल्याला सगळंच विसरायला लावतो आणि अनुभूती येते ती शब्द वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले अशीच. ऐकूया हे गाणं श्रीरंग जोशीच्या स्वरात.

दक्षिणेकडील एक राज्य म्हणजे तामिळनाडू. आत्ताचं चेन्नई आणि त्यावेळेचं मद्रास इथं 1924 साली मद्रास रेडिओ क्लबची स्थापना करण्यात आली. 31 जुलै 1924 या दिवशी सी व्ही कृष्णमूर्ती यांनी स्थापन केलेल्या क्लबमुळं दक्षिण भारतातील प्रसारण सेवेला सुरुवात झाली. संध्याकाळच्या वेळेत 2:30 संगीताचे कार्यक्रम आणि चर्चासत्र असं प्रसारण श्रोत्यांना एक नवीन अनुभव देऊन गेलं. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचलेली आकाशवाणी. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आकाशवाणीची वाटचाल सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटक आकाशवाणीशी जोडला गेलाय. प्रातःकालीन भक्ती संगीतापासून रात्रीच्या शेवटच्या बातमीपत्रापर्यंत कार्यक्रमातील विविधता हे आकाशवाणीचं वैशिष्ट्य. आता एक भक्तिगीत आपण ऐकणार आहात. आता ही जी रचना आहे ती ईश्वरपूरच्या डॉक्टर गोरख मंद्रूपकर यांची आहे. ते उत्तम गायनाकॉलॉजिस्ट आहेत आणि एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक टाकी गीतलेखन करतात आणि या गीताचं संगीत प्रशांत भाटे यांचं आहे. आपण हे गीत ऐकूया ओंकार कुष्टे यांच्या आवाजात.

रसिको, 1930 साली ही प्रसारण यंत्रणा सरकारच्या नियंत्रणाखाली आली आणि आपल्या देशात रेडिओ हे जनसेवा आणि मनोरंजनाचं महत्त्वाचं साधन बनलं. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी ही आर्थिक अडचणीमुळं 1 मार्च 1930 ला बंद पडली. त्यानंतरही रेडिओ सेवा सुरू ठेवण्याची मागणी असल्यामुळं सरकारनं पुढाकार घेऊन बॉम्बे आणि कलकत्ता इथं जे रेडिओ प्रसारण सुरू होतं त्याची जबाबदारी स्वीकारली. या प्रसारण सेवेचं नाव होतं इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस. मंडळी, मराठी भाषेमध्ये भावगीतांना आकाशवाणीच्या माध्यमातून घरोघरी पोचवणारे कवी म्हणजे राजा बढे. मराठी काव्य आणि भावगीत आकाशवाणीवरून लोकप्रिय करण्यात राजा बढे यांचा मोठा वाटा होता. मंडळी, आपल्या सांगलीत जन्म झालेल्या एका महान गायिकेचं म्हणजेच आशा भोसले यांचं 12 एप्रिल रोजी दुःखद निधन झालं. गाण्यातील कोणताही प्रकार सहजपणे हाताळणाऱ्या आणि सुरांच्या माध्यमातून रसिकांच्या मनात घर केलेल्या स्वर्गीय आशाताईंना ही आमची आदरांजली आणि हे गीत यशस्वीच्या आवाजात.

0: अंश आत्ताच आपण ऐकलात.
1: श्रोते हो, हा कार्यक्रम आज संध्याकाळी 8:15 आपण पुन्हा ऐकू शकाल आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

0: काळाच्या गतीच्या प्रत्येक टप्प्यावर कुठतरी काहीतरी घडत असतं, बिघडत असतं.
1: त्या वार्ता येतात, आपल्या मनात त्याच्या प्रतिक्रिया उमटतात.
0: कधी दिग्मूढ होतो आपण, कधी असते विश्लेषणाची प्रतीक्षा,
1: तर कधी असते अपेक्षा.
0: अशा क्षणांचा आढावा आपल्याच मनातल्या भावनांना शब्दरूप देणारा,
1: कधी पुनः प्रत्ययाचा आनंद, तर कधी जाणीव जागृतीचा प्रकाश देणारा.
0: सप्त रंगांचं सप्त सुरांचं मिश्रण असणारा
1: आकाशवाणी सांगलीचा कार्यक्रम
0: प्रभातीचे रंग
2: दर मंगळवारी सकाळी 9:30
0: प्रभातीचे रंग फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
3: श्रोती हो, येत्या मंगळवारी ऐकायला विसरू नका अमृत कलश या कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवादेवरस यांनी घेतलेली मुलाखत सकाळी 9:10 आणि याच कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण आपण ऐकू शकाल संध्याकाळी 6:35 तेव्हा जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. आकाशवाणी एकमेव माध्यम जे इतिहास वर्तमान आणि भविष्यातही.

श्रोते हो, आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 10 वाजलेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप दोरगुडे. मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम प्रसारित करीत आहोत. कार्यक्रमात सुरुवातीचं गीत लता मंगेशकर यांच्या स्वरातलं, रचना जगदीश खेबडूकर यांची, आणि चित्रपट साधी माणसं.

साधी माणसं या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया एकटी या चित्रपटासाठी ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना, संगीत सुधीर फडके यांचं आणि गीताला स्वर सुमन कल्याणपूर यांचा.

0: करून मंडळी आवड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात
0: श्रोते हो यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता.
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे sanglikakashvani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
0: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली.
1: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा.
0: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.
1: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून चांगली.

लाल काला कसी बनी का।

श्रोतेवाचकाचं फळ आशा भोसले यांनी गायलेलं मराठा ती तुका मिळवावा या चित्रपटातलं गीत ऐकलं. आनंद घन यांनी ही रचना संगीतबद्ध केली होती.

0: रविवार सुट्टीचा बहाणा, धमाल गप्पा आणि गाण्यांचा नजराणा.
1: श्रोत्यांच्या आग्रहास्तव घेऊन येतोय नव्या रूपात हॅलो आपकी पसंद.
2: तर दर बुधवारी दुपारी 4 ते 4:30 या वेळेत श्रोतेहो आम्हाला फोन करून आपल्या आवडीच्या गीतांची फरमाइश नक्की कळवा.
1: त्यासाठी आमचे फोन नंबर आहेत सांगली आकाशवाणी 0233-233-1890 आणि 233-2883. हॅलो आपकी पसंद हा फोन इन कार्यक्रम प्रसारित होईल दर रविवारी सकाळी 11 वाजता आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
3: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया नाव मोठं लक्षण खोटं या चित्रपटातलं शांता शेळके यांचं गीत. अनिल अरुण यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत गायलंय लता मंगेशकर यांनी.

श्रुती हो या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर प्रसारित करीत आहोत विविधा.

मोहम्मद अजीज आणि आशा भोसले यांनी गायलेलं इलाका या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. कार्यक्रमात यानंतर ऐकूया कुदरत का कानून या चित्रपटासाठी समीर यांची गीतरचना, लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांच्या युगलस्वरातलं गीत, संगीत लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं.

लता मंगेशकर आणि शब्बीर कुमार यांनी गायलेल्या कुदरत का कानून या चित्रपटातल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 11:10 होत आहेत. गुजरातमधील सोमनाथ मंदिर जीर्णोद्धाराच्या अमृत महोत्सवानिमित्त सोमनाथ अमृत महोत्सवामधील माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या भाषणाचं थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537.6 meters आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर अस्मिता वाहिनी।
1: श्रोते हो, दुपारचा 1:16 झाली आहेत। प्रसारित करीत आहोत गीत बहार मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम। सुरुवातीला ऐकूया सावरखेड एक गाव या चित्रपटातलं कुणाल गांजावाला यांनी गायलेलं दासू यांचं गीत। संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी।

श्रोतेहो एक निवेदन आहे. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारांसाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीने राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा एकदा ऐका, http://.gov.in. आपली माहिती पाठवण्यासाठी शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं.

तुम्ही मला हसता, मी पांडू आहे, मी धोंडू आहे, मग मी तुम्हाला हसतो. ह्या हसण्याचा, ह्या रडण्याचा, ह्या टाळ्यांचा आवाज एक आहे, त्याला भाषा नाही, भावना आहे, एकपणाची भावना. एक देश अनेक वेश. देश माझा भारत, सगळ्या जगात महान. भारत माझा, भारत तुमचा, भारत साऱ्यांचा. या भारताचा मी एक वेडा. अरे हा भारत वेड्यांनी घडवला. वेड होते स्वातंत्र्याचे, वेड होते बलिदानाचे. ती होती फुले, ते होते मोती, एका धाग्यात गुंतलेले. म्हणून होता विश्वास, आणि ही माळ तोडली तर अविश्वास.

0: खिचडी या चित्रपटासाठी सुरेश वाडकर आणि शैला चिखले यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत आता आपण ऐकलं. संगीत दिलं होतं राम लक्ष्मण यांनी. आणि श्रोते हो, याबरोबरच गीतबहार हा मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून.
1: जागतिक अन्न पुरवठा साखळी म्हणजे काय, जागतिक पातळीवर आयात निर्यात कशी चालते, अशा वेगळ्या विषयाची माहिती जाणून घेण्यासाठी अवश्य ऐका बलसागर भारत होय. अन्न तंत्रज्ञ भूषण येंगडे यांची मुलाखत बुधवार दिनांक 20 मे रोजी संध्याकाळी 6:30 आणि गुरुवार दिनांक 21 मे रोजी दुपारी 3:40 आपल्या अस्मिता वाहिनीवर जगभर बलसागर भारत होय.
0: आमची यानंतरची उद्घोषणा लगेच

आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचा 1:30 होत आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.

0: आकाशवाणी मुंबई। नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाययोजनांचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन। विकसित भारत जीरामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 14 गंभीर। आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भात इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य। पश्चिम आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातल्या नागरिकांना परकीय चलन वाचवण्यासाठी 7 आवाहनं केली आहेत। याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधींकडून।
1: सर्वसामान्य नागरिकांनी खाद्यतेलाचा वापर कमी करावा, शेतकऱ्यांनी आयात केलेल्या रासायनिक खतांवरचं अवलंबित्व कमी करावं, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे।
2: साथियों, ऐसे ही खाने के तेल का भी है, इसके आयात के लिए भी बहुत बड़ी मात्रा में हमें विदेशी मुद्रा खर्च करनी पड़ती है। हर परिवार अगर खाने के तेल में, खाने का तेल का जो उपयोग करता है, अगर वो कुछ कमी करे, मैंने बार बार कहा है 10% कम करो, अगर हम तेल खाना कम करें ना, तो भी वो देशभक्ति का बहुत बड़ा काम है।
1: सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि कार पुलिंगचा वापर करून इंधन बचत करा आणि याद्वारे परकीय चलन वाचवा, असं प्रधानमंत्री काल हैदराबादमध्ये म्हणाले। वर्षभरासाठी परदेश दौरे थांबवा, सोने खरेदी करू नका, असं आवाहनही त्यांनी भारतीयांना केलं आहे। वर्क फ्रॉम होम पुन्हा सुरू करण्याची सूचना त्यांनी विविध कंपन्यांना केली। 2047 पर्यंत विकसित भारत बनवण्यासाठी आत्मनिर्भर होणं आणि सेंद्रिय शेतीवर भर देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली। इंधन आणि तेलाचा आवश्यकतेपेक्षा जास्त वापर केला तर भारताला संकटाचा सामना करावा लागू शकतो, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले।
3: पंतप्रधान मोदी जे सांगितलं ते अतिशय योग्य आहे। आपल्याला कल्पना आहे खूप मोठ्या प्रमाणात अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे जगामध्ये तेल आणि गॅसची कमतरता आहे। आवश्यकतेनुसारच उपयोग हे जे प्रधानमंत्री मोदी सांगितलं आहे ते सर्वांनी पाळावं असं आमचं आवाहन आहे।
1: माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही व्यावसायिकांना तसंच नागरिकांना परकीय चलनाचा वापर कमी करण्याचा आवाहन केलं आहे। परकीय चलनाचा अधिक वापर होत असलेली क्षेत्र पाहून हा वापर कसा कमी करता येईल या दिशेनं प्रयत्न करण्याचं आवाहन वैष्णव यांनी केलं। सरकारच्या 12 वर्षातल्या अपयशांमुळे अशा प्रकारचं आवाहन करावं लागत आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे। काय विकत घ्यावं, काय घेऊ नये यासारखी जबाबदारी नागरिकांवर टाकून सरकार जबाबदारी ढकलत असल्याचा आरोप त्यांनी केला। देशात सध्या 690 अब्ज डॉलर इतक्या मूल्याचं परकीय चलन उपलब्ध असल्याचं रिझर्व्ह बँकेनं शनिवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात स्पष्ट केलं आहे। गेल्या आठवड्याभरात त्यात सुमारे 8.25 अब्ज डॉलरची घट झाली। गेल्या वर्षीच्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देशातला परकीय चलनाचा साठा 686 अब्ज डॉलर इतका होता। पश्चिम आशियातलं युद्ध सुरू होण्यापूर्वी 27 फेब्रुवारीला देशातला परकीय चलन साठा 728 अब्ज डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचला होता। तेव्हापासून त्यात 38 अब्ज डॉलरची घट झाल्याचं दिसतंय।
0: जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असलं तरीही भारतीय अर्थव्यवस्था लवचिक असून चालू आर्थिक वर्षात 6.6% वाढ नोंदवू शकते, असा अंदाज भारतीय स्टेट बँकेनं आज जारी केलेल्या संशोधन अहवालात व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या आर्थिक वर्षाच्या 4थ्या तिमाहीत थोडी मंदी दिसून आली असली तरी अर्थव्यवस्थेनं विकासाची मजबूत गती कायम ठेवली आहे, असंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे। विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली। येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे। या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळणार

याची खात्री असेल. गुजरातमधल्या सोमनाथ महादेव मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पूजा केली. सोमनाथ मंदिराच्या कळसावर 11 तीर्थक्षेत्रातल्या पाण्यानं जलाभिषेक करण्यात आला. यानंतर झालेल्या ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला. पुनर्निर्मित सोमनाथ मंदिराच्या उद्घाटनाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत पर्व साजरं केलं जात आहे. हे अमृत पर्व पुढच्या 1000 वर्ष भारताला प्रेरणा देत राहील असं मोदी यावेळी म्हणाले. भारतीय हवाई दलाच्या सूर्यकिरण एरोबॅटिक्स पथकानं सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती सादर केल्या. तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली. या निमित्तानं आयोजित विशेष प्रदर्शनालाही मोदी यांनी भेट दिली. तत्पूर्वी मोदी यांनी रोड शोही केला. सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आज देशभरातल्या न्यायालयांसाठी 1 खटला 1 डाटा प्रणालीची घोषणा केली आहे. यामुळे देशातल्या सर्व उच्च न्यायालय त्याचप्रमाणे जिल्हा आणि तालुका न्यायालयांमधल्या त्या त्या प्रकरणांची माहिती एकाच पद्धतीनं नोंदवण्यात येणार आहे. यामुळे याचिकाकर्त्यांना किंवा त्या प्रकरणाशी संबंधित सर्व घटकांना आपल्या प्रकरणासंबंधीची माहिती मिळू शकेल. याद्वारे देशभरातल्या सर्व न्यायालयांचा 1 डाटाबेस तयार होईल असंही सरन्यायाधीशांनी सांगितलं. याचबरोबर न्यायालयाच्या कामकाजासंबंधीच्या माहितीसाठी सुसहाय्य नावाचा 1 चॅटबोट तयार केल्याची घोषणाही त्यांनी केली. याद्वारे सर्वोच्च न्यायालयाच्या सेवांची आणि मदतीची माहिती सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. हिमाचल प्रदेशच्या चंबा जिल्ह्यात काकीरा लहारू रस्त्यावर पर्यटकांना घेऊन जाणाऱ्या एका वाहनाला अपघात होऊन 6 जणांचा मृत्यू झाला. यात मंडी इथला चालक आणि गुजरातमधल्या 5 पर्यटकांचा समावेश आहे. अपघातात इतर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत. शस्त्रसंधीच्या संदर्भात अमेरिकेनं पाठवलेल्या प्रस्तावावर इराणनं दिलेला प्रतिसाद अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. लेबनॉनसह सर्वच ठिकाणचं युद्ध संपवण्याची मागणी इराणनं केली आहे. तसंच जलवाहतुकीला संरक्षित असावी असंही इराणनं म्हटलं आहे. इराणनं शस्त्रसंधीचा प्रस्ताव स्वीकारला नाही तर पुन्हा बॉम्ब हल्ले करण्याचा इशारा अमेरिकेनं दिला होता. त्यावर अमेरिकेच्या हल्ल्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जाईल अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांचे सहाय्यक चंद्रनाथ रथ यांच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशात 3 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे असं आज कोलकाता इथे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं. विशेष तपास पथकानं डिजिटल पद्धतीचा वापर करून त्यांचा माग काढला आणि उत्तर प्रदेशात जाऊन त्यांना अटक केली. या तिघांमध्ये एका शार्प शूटरचा समावेश असल्याचा अंदाजही त्यांनी व्यक्त केला. हत्या प्रकरणात किमान 8 जण गुंतलेले असावेत. तसंच मारेकऱ्यांनी अतिशय काळजीपूर्वक या प्रकरणाचं नियोजन केलं असावं असंही तपासात उघड झाल्याचं ते म्हणाले. फरार आरोपी अभय राणा याच्या प्रत्यर्पणामध्ये सहकार्य केल्याबद्दल भारतानं पोर्तुगालचे आभार मानले आहेत. परदेशात पळून गेलेल्या आरोपींना परत आणण्याच्या दृष्टीनं हे एक महत्वाचं पाऊल असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. अभय राणावर हरियाणामध्ये खंडणी खून आणि विविध आर्थिक गुन्हे नोंदवले होते. राणा याचं या शनिवारी पोर्तुगालमधून प्रत्यर्पण झालं होतं. काही भारतीय नागरिकांची फुजैरा बंदरमार्गे सुटका करण्यासंबंधी भारत आणि संयुक्त अरब अमिरात यांच्यात बोलणी सुरू आहेत अशा अर्थाचं माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे. अशा प्रकारच्या कोणत्याही योजनेवर काम सुरू नसल्याचं मंत्रालयानं सांगितलं. नागरिकांनी चुकीच्या बिनबुडाच्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही मंत्रालयानं केलं आहे. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होणार आहे. धरमशाला इथे एचपीसीए मैदानावर संध्याकाळी 7:30 वाजता सामन्याला सुरुवात होईल. काल झालेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं मुंबई इंडियन्सवर 2 गडी राखून विजय मिळवला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. परकीय चलन वाचवण्यासाठी विविध उपाय योजण्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह विविध मान्यवरांचं देशवासियांना आवाहन.
विकसित भारत जिरामच्या

0: कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध, 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. हिमाचल प्रदेशात रस्ते अपघातात 6 जणांचा मृत्यू, 14 गंभीर. आणि पश्चिम आशियातलं युद्ध थांबवण्यासंदर्भातला इराणचा प्रतिसाद अमेरिकेला अमान्य. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
2: श्रोतेहो नमस्कार. आता आपण ऐकणार आहात ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र. ठाण्यात महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण. ठाण्यातल्या पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कारवाईत 121 लाखांचा 107 किलो गांजा जप्त. आणि ठाण्यातले निवृत्त लष्करी अधिकारी मेजर सुभाष गावण यांचं निधन. पालघर जिल्ह्यातल्या वाढवण बंदर प्रकल्पासाठी आपल्या जमिनीचा ताबा द्यायला वरोरा गावच्या रहिवाशांची सहमती. आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना खत पुरवठा करण्यासाठी कृषी विभागाचं नियोजन. सातपाटी इथं 350 कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक मत्स्य बंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा संपन्न. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे ठाणे जिल्ह्याचे वार्ताहर जितेंद्र कालेकर आणि पालघर जिल्ह्याचे वार्ताहर नीता चौरे.
3: महाराष्ट्र राज्याच्या 67व्या स्थापना दिनानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ठाण्यातील साकेत येथील पोलीस क्रीडा संकुलात ध्वजवंदन सोहळा पार पडला. यावेळी त्यांनी मार्गदर्शन करत राज्याच्या सर्वांगीण विकासाचा रोडमॅप मांडला. ठाणे जिल्ह्याचा विशेष उल्लेख करत ते म्हणाले, 337 किलोमीटर मेट्रो नेटवर्क घाटकोपर ठाणे मीरा भाईंदर भिवंडी कल्याण कनेक्टिव्हिटी सह कोस्टल रोड यासारख्या उपक्रमांमुळे वाहतूक व्यवस्था अधिक सुलभ होत आहे. ठाणे शहरातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचं लोकार्पण उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी शिंदे यांनी महापालिका भवन लुईसवाडी ते महापालिका भवन असा प्रवास या डबल डेकर बसमधून केला. या बसमुळे ठाणेकरांचा प्रवास अधिक सुखकर आरामदायी होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. कल्याण अंमली पदार्थ विरोधी पथकानं 21,40,000 107 किलो गांजा जप्त केला. यात वसीम खान याच्यासह 3 तस्करांना खडकपाडा भागात सापळा घातून पोलिसांनी अटक केली. हे तिघेही सरळी गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वीही अंमली पदार्थ तस्करीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली. निवृत्त लष्कर अधिकारी तसंच ठाणे भूषण मेजर सुभाष गावंड यांचं नुकतंच वृद्धापकाळानं निधन झालं. ते 87 वर्षांचे होते. मेजर गावंड हे भारतीय सैन्यातील 8 महार रेजिमेंटचे अनुभवी अधिकारी होते. त्यांनी निवृत्तीनंतर ठाणे येथे द्रोणाचार्य स्पोर्ट्स अकादमीच्या माध्यमातून रायफल आणि पिस्तूल नेमबाजीचं प्रशिक्षण सुरू केलं होतं. आकाशवाणी ठाणे जिल्हा वार्तापत्रासाठी जितेंद्र कालेकर ठाणे.
4: पालघर जिल्ह्यातल्या वरोळ गावातल्या सर्वे क्रमांक 750 मधील 124 जमीन मालकांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या विकासासाठी आपल्या जमिनीचा ताबा देण्यास संमती दर्शवली आहे. हे क्षेत्र केवळ नकाशावरील एक बिंदू नसून बंदराच्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्वाचा असा धोरणात्मक कॉरिडोर आहे. या विशिष्ट ब्लॉक मधील गुंतागुंतींच्या सर्वे वादामुळे बऱ्याच काळापासून प्रगती रखडली होती, मात्र ग्रामस्थांच्या स्वयंपूर्त सहकार्यामुळे आता एक मोठा तांत्रिक अडथळा दूर झाला आहे. पालघर जिल्ह्यात आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेवर आणि मागणीनुसार खत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी कृषी विभागाकडून नियोजन करण्यात आलं आहे. पालघर जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने भात पिकासाठी युरिया आणि संयुक्त खताचे मोठ्या प्रमाणावर मागणी असते. शेतकऱ्यांना रास्त दरात आणि वेळेवर खते उपलब्ध व्हावीत यासाठी कृषी विभागाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. खताचा कृत्रिम तुटवडा टाळण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. तसंच खत विक्री प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी पॉइंट ऑफ सेल मशीनचा वापर अनिवार्य करण्यात आला आहे. पालघर जिल्ह्यातील महत्वपूर्ण मासेमारी केंद्र असलेल्या सातपटी इथे 350 कोटी रुपयांच्या अत्याधुनिक मत्स्य बंदर विकास प्रकल्पाचा भूमिपूजन सोहळा नुकताच राज्याचे मत्स्य व्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. महाराष्ट्र शासन आणि महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून राबवण्यात येत असलेल्या या प्रकल्पामुळे पारंपरिक मच्छीमारांना आधुनिक सुविधा, सुरक्षित नौका वाहतूक आणि आर्थिक बळकटी मिळणार असल्याचा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केला. देशाच्या लॉजिस्टिक क्षेत्राला एक नवीन झेप देणाऱ्या वाढवण बंदर प्रकल्पाला केंद्र सरकारकडून मोठी चालना मिळाली असून या महत्वाकांक्षी

0: साठी तब्बल 76,220 कोटींची मंजुरी देण्यात आली आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट अथॉरिटी यांच्याकडे सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत या बंदराच्या विकासाची धुरा सोपवण्यात आली आहे. प्रस्तावित वाळवण बंदराला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक नेटवर्कशी जोडण्यासाठी नॅशनल हायवे अथॉरिटी ऑफ इंडिया पुढाकार घेत असून NH 48 आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे यांच्याशी सुसज्ज रस्ते संपर्क उभारण्यात येणार आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं.

0: मुंबई एक्सप्रेसवे यांच्याशी सुसज्ज रस्ते संपर्क उभारण्यात येणार आहे. आकाशवाणी मुंबई जिल्हा वार्तापत्रासाठी पालघरहून नीता चौरे.
1: याबरोबरच ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.
2: ठाणे आणि पालघर जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं तर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचा 1:45 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूया महेंद्र कपूर यांनी गायलेलं अनुराधा कुलकर्णी यांचं गीत.

सुमित्रा केळकर यांनी गायलेलं प्रकाश बोडवेकर यांचं गीत आत्ता आपण ऐकलं आणि या गीताबरोबरच श्रुते हो भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम समाप्त झाला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून, तसंच AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून. दुपारचा 1:55 आणि 50 सेकंद झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो नमस्कार. ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात आपण ऐकतोय चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड ही मालिका. आजच्या भागात ऐकूया सिंगल सलमा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख.
1: श्रोते हो, नचिकेत सामंत दिग्दर्शित सिंगल सलमा हा एक रंजक प्रेम त्रिकोणच आहे, तरीही हटके असा चित्रपट. सलमा ही लखनौ मधील 33 वर्षांची अजून अविवाहित नोकरी करणारी अशी इंजिनियर मुलगी. कुटुंबाची सगळी जबाबदारी तिच्यावर. धाकट्या दोन्ही बहिणींची लग्न तिनंच केली आहेत. भावाचे हट्टही तीच पुरवते, कारण कधी काळच्या आपल्या नवाब घराण्याचा वृथा अहंकार बाळगत वडील सरकारकडून दरमहा 15 रुपये पेन्शन घेतात आणि राहतं घर म्हणजे हवेली कर्जापोटी गहाण टाकलेली आहे. ते कर्जही सलमाच फेडतीये. ती हुशार, स्वाभिमानी आणि स्वयंपूर्ण आहे, पण तिनं लग्न करावं म्हणून आई मागे लागलीय. कर्तृत्व शून्य आणि व्यक्तिमत्व शून्य मुलांच्या आणि त्यांच्या पालकांच्या अपेक्षा देखील पारंपरिक. मुलींचं स्थान घरात, त्यांनी नोकरी करायची नाही. अखेर एक स्थळ येतं, 40 वर्षांचा कापड दुकानदार सिकंदर खान याचं. अल्पशिक्षित, भोळा भाबडा पण प्रामाणिक. सलमाच्या व्यक्तिमत्वानं तो भारावून जातो. तो तिला स्पष्टच सांगतो, मी तुझ्या योग्यतेचा नाही, तेव्हा तू खुशाल मला नकार दे, फक्त माझा अपमान करू नकोस. सलमाला त्याचा हा प्रामाणिकपणा आवडतो. लग्न ठरतं. लग्न 4 दिवसांवर येतं आणि कंपनीतर्फे सलमाला ट्रेनिंगसाठी लंडनला जाण्याची संधी येते. दोन्ही घरचे विरोध करतात, पण सिकंदर म्हणतो, तू ट्रेडिंगसाठी जरूर जा. ती त्याला दुरुस्त करते, अरे ट्रेडिंग नाही ट्रेनिंग. परंपरेची पर्वा न करता निर्णय घेण्याच्या त्याच्या त्या वृत्तीचं मात्र तिला कौतुक वाटतं. लंडनमध्ये ट्रेनिंग चालू असताना तरुण बॉस मित सिंग साहनी हा भारतीय वंशाचा ब्रिटिश नागरिक सलमाच्या सुसंस्कृतपणानं, हुशारीनं आणि आत्मविश्वासानं प्रभावित होतो. त्याच्या सहवासात सलमा आपलं परंपरेचं जोखड उतरवून मनपूत जगायला शिकते. एकमेकांना अनुरूप अशी ती दोघं एकमेकांच्या प्रेमात पडतात. आपण सिकंदरशी प्रतारणा करतो आहोत या विचाराचं अपराधीपण सलमाला सतावत आहे आणि मीत मुक्त संबंधांचा पुरस्कारत आहे. सलमा निराश मनानं लंडनहून परतते, पण इव्हाना तिचे स्विमसूटमधले फोटो व्हायरल होऊन लखनौच्या पारंपरिक समाजात मोठाच गजब उडाला आहे. सिकंदर मात्र तिच्याच बाजूनं ठामपणे उभा राहतो. सलमा त्याला फसवू इच्छित नाही. ती त्याला मीत विषयी सांगते, तेव्हा मात्र तो हताश होतो. म्हणतो, मी सुरुवातीलाच सांगितलं होतं मला नकार दे, पण अपमानित करू नकोस. तो आता आव्हानच देतो, बारात घेऊन मी तुझ्या घरी येणारच. निकाच्या वेळी कबूल म्हणायचं की नाही ते ठरव. तिकडे मीतलाही आपल्या अनिवार्य प्रेमाची खरी जाणीव होते आणि तोही भारतात येतो. एकाच लग्न घरी 2 बाराती येतात. आता सलमा कशी निवड करणार, आपण कसं जगायचं, हा निर्णय आपला स्वतःचा असला पाहिजे. मग सलमा सिंगल राहण्याचा निर्णय घेते. कथा उलगडते ती लंडनमध्ये उत्कृष्ट छोटा उद्यमी म्हणून पुरस्कार मिळवणाऱ्या सिकंदरच्या निवेदनातून. तो म्हणतो, आपल्याला हे धाडस सलमान शिकवलं. सलमाच्या निर्णयातूनच आपण आपला आत्मविश्वास कमावला आणि लखनौ मधला एक सामान्य दुकानदार इथवर येऊन पोहोचला. व्यक्ती म्हणून अस्तित्व टिकवायचं असेल तर स्त्रीनं निर्णय समाजाला घेऊ न देता स्वतः घेतला पाहिजे.

0: स्त्रीवादाची हीच जाणीव रंजक आणि लोकप्रिय शैलीत सिंगल सलमानं मांडली आहे.
1: चित्रपट सरहद्दीच्या अल्याड पल्याड या मालेत सिंगल सलमा या चित्रपटाबद्दल रेखा देशपांडे यांचा लेख आत्ताच आपण ऐकला. या कार्यक्रमासाठी वाचक स्वर होता दिनेश आडावतकर यांचा, निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: श्रोते हो, दुपारचे 2:45 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कृषीवाणी. आजच्या कार्यक्रमात ऐकूया माती परीक्षणानुसार खतांचं नियोजन याविषयीची माहिती.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मातीचा नमुना प्रयोगशाळेमध्ये ओला झाला असेल तर सावलीत वाळवून लोखंडी खलबत्त्यात बारीक करावा. त्यानंतर 2 मिलीमीटर चाळणीतून चाळलेली माती परीक्षणासाठी वापरावी. प्रयोगशाळेमध्ये मातीचा सामू म्हणजेच आम्ल विम्ल निर्देशांक, पाण्यात विरघळणाऱ्या क्षाराचे प्रमाण, चुन्याचे प्रमाण, सेंद्रिय कर्ब, उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश, तसेच जिप्सम, गंधक आणि चुना यांची मात्रा प्रमाणिक पद्धतीने काढतात. याशिवाय गरज भासल्यास सूक्ष्म अन्नद्रव्ये, भौतिक गुणधर्म आणि निचरा याबद्दलही परीक्षण केले जाते. यावरून जमिनीचे आरोग्य कशा प्रकारचे आहे हे समजते. पर्यायाने जमिनीच्या सुपीकतेबद्दल माहिती मिळते. जमिनीच्या सामूवरून तिची आम्लता आणि विम्लता मोजता येते. जर सामू 6 पेक्षा कमी असेल तर आम्लयुक्त जमीन, 6.7 ते 7.5 दरम्यान असेल तर योग्य, आणि 8.5 पेक्षा जास्त असेल तर विम्लयुक्त जमीन असते. आम्लयुक्त जमिनीत चुन्याची आणि विम्लयुक्त जमिनीला जिप्समची मात्रा शिफारस करण्यात येते. जमिनीचा सामूचे अन्नद्रव्याची उपलब्धता यांचा परस्पर संबंध असून जमिनीचा सामू 6 ते 7 असेल तर त्या जमिनीत अन्नद्रव्यांची उपलब्धता जास्त राहते. जमिनीची क्षारता 1 मिलीमोज असेल तर चांगली असते. क्षारता 1 ते 2 मिलीमोज पेक्षा कमी असेल तर उगवण शक्ती कमी असते. क्षारता 2 ते 3 मिलीमोज काही पिकांना अपायकारक असते तर क्षारता 3 पेक्षा जास्त असल्यास बहुतांश पिकांना अपायकारक असते. क्षारता म्हणजे जमिनीमध्ये असणारे क्षारांचे प्रमाण. त्यामध्ये सोडियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम यांच्याशी संलग्न असणारे कार्बोनेट, बायकार्बोनेट, क्लोराईड आणि सल्फेटचे असते. जमिनीमध्ये क्षारांचे प्रमाण ठराविक मर्यादेपलीकडे जाते तेव्हा जमीन क्षारयुक्त तर कमी क्षार आणि सामू विम्ल असल्यास जमीन चोपण होते आणि जमिनीची पीक उत्पादन क्षमता घटते. जमिनीमधील उपलब्ध नत्र, स्फुरद आणि पालाश या अन्नद्रव्यांचे प्रमाण आणि पिकांना आवश्यक असणारी आवश्यकता पाहून खताच्या शिफारसी केल्या जातात. माती परीक्षण अहवालानुसार मातीतील अन्नद्रव्यांचे प्रमाण फार कमी, कमी, मध्यम, साधारण जास्त, फार जास्त या वर्गवारीत केले जाते. जमिनीमधील चुनखडीचे प्रमाण 5 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास चुनखडीयुक्त जमीन म्हणतात. वेगवेगळ्या पिकांना खताद्वारे अन्नद्रव्य मात्रांची निरनिराळी शिफारस केली जाते. माती परीक्षण अहवालावरून नत्र, स्फुरद आणि पालाश यांच्या मात्रेत बदल करता येतो. मध्यम साधारण असेल तर मात्रेत बदल केला जात नाही, परंतु फार कमी असेल तर 50 टक्क्यांनी, मात्रा कमी असेल तर 25 टक्क्यांनी मात्रेत वाढ करावी. तसेच खते देताना ज्या खतामध्ये एकच अन्नद्रव्य असेल तर ते खत दिल्यास त्यापासून भरपूर फायदा होतो. एकंदरीत माती परीक्षणावरून जमिनीचे रासायनिक गुणधर्मावर पिकांना लागणाऱ्या उपलब्ध अन्नद्रव्यांची कल्पना येते. त्यानुसार योग्य ती उपाययोजना करून कार्यक्षम पद्धतीने खते देण्याची शिफारस केली जाते. त्याचा अवलंब प्रत्येक शेतकऱ्याने केल्यास शाश्वत शेती केल्याचे समाधान मिळेल आणि उत्पादनात भर पडून जीवनमान सुधारेल. म्हणून माती परीक्षणाद्वारेच खतांचा प्रमाणबद्ध वापर करण्यास संकल्प प्रत्येक शेतकऱ्यांनी करावा.

0: श्रोतेहो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोतेहो, आज आपण हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार याविषयी माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शाह. नमस्कार डॉक्टर.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आता गेल्या भागांमध्ये आपण जाणून घेतलं की कालावधीनुसार पण आपण कसं डिफरन्शिएट करू शकतो, हातापायाला मुंग्या कुठल्या कारणामुळे येतात आहे आणि हातापायाला मुंग्या येणं म्हणजे नेमकं काय असतं. आता आमच्या श्रोत्यांना सांगाल की या ज्या हातापायाला मुंग्या येतात या नेमक्या कुठल्या आजाराचं लक्षण आहे हे आपण कसं ओळखायचं, त्यासाठी चाचण्या कुठल्या असतात.
1: जर तुम्हाला असं वाटत असेल तुमच्या सिम्पटम्सच्या हिशोबाने की हे तुम्हाला डायबिटीसमुळे असू शकते, तर आधी रुटीन ब्लड टेस्ट करा, एक कम्प्लीट CBC, व्हिटॅमिन B12 लेवल्स, तुमचं थायरॉइड एकदा बघा आणि याच्यामध्ये काही अबनॉर्मल असेल तर ते तुम्ही करेक्ट करा. आणि एक सिम्पल नर्व कंडक्शन स्टडी टेस्ट असते, ज्याला हातापायाला काही वायर्स कनेक्ट करतात, जसं हार्ट करता ECG करतो तसं नर्व्स करता एक नर्व कंडक्शन टेस्ट असते, सिम्पल टेस्ट असते. तर ते तुम्ही नर्व कंडक्शन टेस्ट जर केली तर त्याच्यात क्लिअर कट डिफरन्शिएट होऊन जातं की हे डायबिटीसमुळे आहे, त्याची सिव्हिअरिटी काय आहे आणि किती औषधांनी बेनिफिट होईल तुम्हाला.
0: हे जर एकदा लक्षात आलं की कुठल्या आजारामुळे आहे तर मग त्यावर उपचार कसे करण्यात येतात.
1: तर जसं मी सांगितलं की डायबिटीस करता आपण हे सर्व टेस्ट करू शकतो. डायबिटीस करता जर तुमचं व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी कमी असेल तर व्हिटॅमिन B12 सप्लिमेंट्स घ्या तुम्ही. तुम्हाला आयरन डेफिशियन्सी असेल किंवा अजून काही मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सी असेल, अल्फा लिपोईक ऍसिड एक मल्टीव्हिटॅमिन आहे, ते पण हेल्प करतं. त्याच्या व्यतिरिक्त काही सिम्टोमॅटिक मेडिसिन्स असतात, त्यांनी थोडे सिम्टम्स तुमचे कमी येतात. तर हे डायबिटीस व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सीमुळे जर असेल तर. बाकी जर तुमचं काही लोकल कारण असेल जसं सर्वायकल स्पॉन्डिलॉसिस असेल तर तुम्हाला फिजिओथेरपी हा सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. फिजिओथेरपी करून हे तुम्ही तुमचे सिम्पटम्स कमी करू शकता. त्याच्या व्यतिरिक्त पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. आपण रात्री झोपताना आपण इनकरेक्ट पोश्चरमुळे मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम्स निर्माण होतो. सेकंडली कंटिन्युअसली प्रोलॉंग फोनचा वापर, फोन बघताना आपण जेव्हा मान खाली ठेवतो तेव्हा कंटिन्युअसली सर्वायकल स्पाईन वरती प्रेशर बनलेलं असतं, तर त्याच्यामुळे सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचे केसेस खूप जास्त होतात. तर पोश्चर करेक्शन हा खूप इम्पॉर्टंट आहे फॅक्टर, फिजिओथेरपी आणि त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही MRI करून तुमचं सिव्हिअरिटी तुम्ही बघू शकता की किती सिव्हिअरिटी आहे. रुटीन सिम्टोमॅटिक मेडिसिन्स तुम्ही घेऊ शकता, प्रीगॅबलिन आहे, डुलॉक्सेटिन आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त जर सिव्हिअर असेल तर सर्जरी पण ऑप्शन असतं. जर तुम्हाला खूप सिव्हिअर होत असेल, एका हाताची ग्रीप तुमची कमी होत असेल किंवा तुम्हाला पाय उचलायला येत नसेल तर येस, तुम्ही सर्जिकली पण तुम्हाला इव्हॅल्युएट करावं लागेल.
0: म्हणजे या पद्धतीने उपचार करण्यात येत असतात असं म्हणावं लागेल डॉक्टर. डॉक्टर, उपचारानंतर पण काही काळजी घ्यायची असते का.
1: हो, आता हे जर तुमचं स्पॉन्डिलॉसिसमुळे असेल तर एकदा तुम्हाला जर झालं असेल स्पॉन्डिलॉसिस तर तुम्हाला माहिती आहे की कशामुळे झालंय तुम्हाला. तर परत जर तुम्ही जर ते पुढे लाईफस्टाईल मध्ये काही चेंजेस नाही आणले तर ते तुम्हाला परत परत होत राहील. तर पोश्चर करेक्शन जसं मी सांगितलं ते खूप मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर आहे. तुम्ही जिथे बसताय, ज्या चेअर वरती बसताय, तर अपराईट बसणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर फोनचा वापर करत असाल तर फोन तुमच्या आय लेवल वरती ठेवा, म्हणजे तुमचं नेक सरळ राहील. किंवा नेक कंटिन्युअसली बेंड असेल तर तुम्हाला सर्वायकल स्पॉन्डिलॉसिसचं रिस्क जास्त राहतं. त्याच्यानंतर तुम्हाला डेली फिजिओथेरपी करायची आहे. फिजिओथेरपीने पूर्ण स्पाईनची मसल्स थोडी स्ट्रॉंग असते. आपण युजली जिम ला जातो तेव्हा पूर्ण बॉडीची मसल स्ट्रॉंग होते पण कोर स्ट्रेंथ वरती आपण तेवढं वर्क करत नाही. तर कोर बॉडी स्ट्रेंथनिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांनी नेक मसल, स्पाईन मसल स्ट्रॉंग होतात आणि त्यांनी स्पॉन्डिलॉसिसचे केसेस पुढे होणारे कमी होतात.
0: डॉक्टर उत्कर्ष शाह, आपण इथे आलात आणि हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.
0: नमस्कार. श्रोतेहो, हातापायाला मुंग्या येणे, कारणे आणि उपचार या विषयावर सुप्रसिद्ध जनरल अँड क्रिटिकल केअर फिजिशियन आणि डायबेटोलॉजिस्ट डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

श्रोतेहो दुपारचे 2:10 झाली आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत परिसर.

0: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्व श्रोत्यांचं मी शामली राऊत मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो सादर करतोय वर्षा जल संचयन म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि भूजल पुनर्भरण याविषयीची माहिती आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करतील नीरी नागपूर येथे मुख्य वैज्ञानिक म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर गजानन खडसे. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकूयात. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: अशा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे.
1: धन्यवाद
0: सर. तर आतापर्यंत आपण वर्षा जल संचयन कशा पद्धतीने करायचं त्याचे कोणते टप्पे आहेत फायदे आणि तोटे याविषयी समजून घेतलं. आता यानंतर असं सांगा की भूजल पुनर्भरण म्हणजे नेमकं काय आणि ते का गरजेचं आहे.
1: आपल्याला माहितीच आहे की पावसाचे पाणी किंवा जमिनीवरील पाणी जमिनीत मुरवून जमिनीखालील खडकांच्या फटीमधून किंवा मातीच्या कणांमधून साठवून भूजल पातळी वाढवण्याच्या प्रक्रियेला आपण भूजल पुनर्भरण असे म्हणत असतो. भूजल पुनर्भरणासाठी विविध प्रकारच्या रचनांचा वापर केला जातो जेणेकरून पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी जमिनीत झिरपते आणि भूजल पुनर्भरण केल्यामुळे पाण्याची पातळी वाढवण्यास मदत होत असते. जेथे सततच्या उपशामुळे खालावलेली भूजल पातळी वाढण्यास मदत होत असते दुष्काळ निवारणासाठी सुद्धा ही उपयुक्त ठरत असते कारण भूजल पातळी वाढल्याने विहिरी व बोरवेल बारमाही चालू शकतात. यामुळे पाण्याची गुणवत्ता सुद्धा सुधारत असते कारण भूजल पुनर्भरणामुळे क्षारता कमी होऊन पाण्याचा दर्जा किंवा त्याची गुणवत्ता सुधारत असते. आपल्याला माहितीच आहे की शहरामधील काँक्रीटीकरणामुळे पाणी जमिनीत मुरत नाही ते भूजल पुनर्भरण करून साठवता किंवा मुरवता येते म्हणून आपल्याला भूजल पुनर्भरण करणे गरजेचे आहे.
0: बरं सर, हे जे भूजल पुनर्भरण आहे तर याच्या नैसर्गिक आणि कृत्रिम पद्धती कोणत्या आहेत.
1: भूजल पुनर्भरणाच्या नैसर्गिक पद्धतीमध्ये पावसाचे पाणी जमिनीतून नैसर्गिकरित्या झिरपून खडक आणि मातीत मुरत असते आणि कृत्रिम पद्धतीमध्ये जिथे शोष खड्डे ज्याला आपण रिचार्ज पीट म्हणत असतो ज्यामध्ये पावसाचे पाणी पाईपद्वारे खड्ड्यात आणून तेथे रेती खडी कोळसा यामधून फिल्टर करून जमिनीत सोडल्या जाते. नंतर गाळण यंत्रणा ज्याला आपण फिल्टर युनिट असे म्हणत असतो त्यामध्ये शेतातील किंवा छतावरील पाणी फिल्टर करून जमिनीत मुरवत असतो. नंतर पाझर तलाव असेल किंवा चेक डॅम ज्याला आपण बंधारे म्हणत असतो यावर छोटे बंधारे बांधून सुद्धा पाणी अडत असतो. अशा अनेक कृत्रिम पद्धतीचा अवलंब करून आपण भूजल पुनर्भरण करत असतो.
0: बरं सर, बोरवेलचे पुनर्भरण नेमकं कशा पद्धतीने करता येईल.
1: बोरवेलच्या भोवती एक साधारणतः 3 ते 4 फूट रुंद आणि 6 ते 7 फूट खोल असा खड्डा खणावा. नंतर बोरवेलच्या केसिंग पाईपला खालच्या 5 ते 6 फुटापर्यंत बारीक छिद्रे पाडावीत. या छिद्रांना नायलॉनची जाळी गुंडाळावी जेणेकरून माती आत जाणार नाही. खड्ड्यात खाली मोठे खडक नंतर खडी आणि सर्वात वर जाड वाळूचा थर द्यावा. नंतर पावसाचे पाणी हळूहळू या खड्ड्यात वळवावे. अशा प्रकारे आपण बोरवेलचे पुनर्भरण करू शकतो.
0: सर, आपण वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी खूप छान अशी माहिती सांगितलेली आहे त्यासाठी नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपली आभारी आहे. धन्यवाद. श्रोते हो आपण ऐकत होतात वर्षा जल संचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत. या मुलाखतीचा भाग तिसरा आज आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते सचिन लाडोळे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची माहिती होती. नमस्कार.

मध्यम लहरी 537° सहा मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्झवर आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2:15 होत आहेत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीतल्या बातम्या दोपहर समाचार आम्ही संक्षेपित करीत आहोत.

मध्यम लहरी 537.6 मीटर्स तसंच 558 किलोहर्ट्ज वर आपण ऐकत आहात आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. आमचे सर्व कार्यक्रम आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 2:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत कलाकार निलेश साळुंके यांचं शहनाई वादन राग शुद्ध सारंग. विलंबित गत एक तालात निबद्ध आहे तर द्रुत गत 3 तालात निबद्ध आहे. त्यांना तबला साथ केली आहे वैभव थुमाळ यांनी. ऐकूया कलाकार निलेश साळुंके यांचं शहनाई वादन राग शुद्ध सारंग.

मध्यम लहरी 239.68 meters अर्थात 1251 kilohertz FM बँड 100.6 megahertz तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. नमस्कार श्रोते हो, सायंकाळचे 5 वाजलेत. आमच्या आजच्या सायंकालीन प्रसारण सभेच्या कार्यक्रमांना आता सुरुवात करत आहोत. या सायंकालीन प्रसारण सभेत आपलं स्वागत. प्रसारणात आपल्यासोबत मी रोहित इंदोलीकर. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात सुरुवातीला दिल से या चित्रपटातलं सुखविंदर सिंग आणि सपना अवस्थी यांनी गायलेलं गुलजार यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं ए आर रेहमान यांचं. कार्यक्रमात यानंतर पुन्हा एकदा ए आर रेहमान यांनी संगीतबद्ध केलेली मेहबूब यांची गीतरचना ऐकूया. आशा भोसले आणि येसुदास यांनी गायलेलं हे गीत आहे दौड या चित्रपटातलं.

0: श्रोते हो, आज सकाळी 9:10 अमृत कलश या कार्यक्रमात ऐकायला।
1: हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

आशा भोसले आणि येसुदास यांनी गायलेलं दौड या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. मेहबूब यांच्या या गीताला संगीत होतं ए आर रेहमान यांचं.

हे होतं सोल्जर या चित्रपटातलं जसविंदर नरुला आणि सोनू निगम यांच्या आवाजात समीर यांचं गीत. संगीत होतं अनु मलिक यांचं. हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया अनु मलिक यांनी संगीतबद्ध केलेली सईद कादरी यांची गीतरचना. सुनिधी चौहान यांच्या आवाजात हे गीत आहे फरेब या चित्रपटातलं.

आणि आता हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात शेवटी तेरे नाम या चित्रपटातलं उदित नारायण, कमाल खान, के के शान आणि अलका याज्ञिक यांनी गायलेलं समीर यांचं गीत, संगीत हिमेश रेशमिया यांचं.

0: तेरे नाम चित्रपटातल्या या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सायंकाळचे 5:05 होत आहेत. आता युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर संध्याकाळी 6:00 हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही त्या सहक्षेपित करू. प्रथम ऐकणार आहोत युवावाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 5:30 आहेत. आमच्या युवक मित्रांचे कार्यक्रम

0: मंडळी काव्यवाचन या कार्यक्रमात आपण वेगवेगळ्या कवी मनाच्या मित्र मैत्रिणींशी गप्पा मारत असतो, भेटत असतो आणि त्यांच्या कवितांच्या मैफिली रंगवत असतो. तशीच आज आपल्यासोबत कवितांविषयी गप्पा मारायला आली आपली मैत्रीण अनघा पंडित. वेलकम टू अवर शो अनघा.
1: हॅलो, नमस्कार.
0: अनघा, मी आता जसं म्हणाले की कवी मनाच्या मित्र मैत्रिणींचा हा खास कार्यक्रम आहे आणि तुला सुद्धा कविता करायला फार आवडतात, तर मग सगळ्यात पहिले मला विचारायला आवडेल की तुला कविता कराव्या असं केव्हा वाटलं किंवा तू पहिली कविता केव्हा केलीस?
1: खर तर शाळेत असल्यापासून कविता लिहायला सुरुवात झाली. माझे बाबा कविता लिहायचे, तर लहानपणापासून मी त्यांना पाहत होते कविता लिहिताना वगैरे, तर त्यांच्याकडून ती गोष्ट माझ्याकडे आली आणि मग मलाही आपसूक कविता लिहायची आवड निर्माण झाली.
0: वा वा वा वा वा. मग आता कवितांचा विषय आलाच आहे, तर मग आज आपल्या श्रोत्यांना पहिली कविता कोणती ऐकवशील?
1: पहिली कविता आहे म्हणजे फार माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे समुद्र. कारण माझं घरही समुद्राच्या जवळ आहे, तर नेहमी समुद्रावर जाणं येणं असतं, त्यामुळे पहिली कविता समुद्रावर सादर करते. कवितेचं शीर्षकच आहे समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. नातं नसलं तरी समुद्र आणि असलं तरी समुद्र. आयुष्य रुसलं तरी समुद्र आणि हसलं तरीही समुद्रच. अडथळ्यातून धडपडलो, धडपडताना भरकटलो, किनारा बनून सावरतो तो सारथी असे समुद्रच. कठीण संघर्ष खोल मनीचा, सुखदुःखाच्या चालित वाटा, त्या वाटेला करण्यासोबत सखा सोबती असे समुद्रच. स्नेहकण वेचावे शिंपल्यापरी, लाटांपरी बेभान होऊनी, चांदण्यात असे धुंद मिसळून साथ द्यावया असे समुद्रच.
0: वा वा वा वा.

0: मस्तच मस्तच. आणि खरंच समुद्राचं आणि आपलं नातं हे खूप वेगळं आहे, कारण काहीही टेन्शन असो, आनंद असो, एकांत हवा आहे, समुद्र हा कायम सखा राहिलेला आहे,
1: सगळं सामावून घेणारा.
0: खरंच खरंच तो जसा अथांग आहे, विशाल आहे, सगळ्या गोष्टी तो पोटात घेत असतो आपल्या. नाही नाही, खरंच खूप खूप छान कविता, खूप सुंदर. आता कवितांचा विषय आहे, तर मग तुझे आवडते कवी किंवा कवयित्री कोण आहेत?
1: माझे आवडते कवी मंगेश पाडगावकर आहेत, त्यांच्या कविता ऐकत आल्या आहे. त्यानंतर शांता शेळके या सुद्धा फार आवडत्या कवयित्री आहेत.
0: खरंय खरंय.
1: आणि अगदी अलीकडच्या काळातले सांगायचं झालं तर किरण येले यांच्या कविता एक सामाजिक कविता असतात आणि काळजाला हात घालणाऱ्या कविता आहेत त्यांच्या, तर त्यांच्याही कविता फार आवडतात मला.
0: कवी म्हटल्यानंतर समुद्र तर झालाच, पण कवींचे असे काही ठराविक गोष्टी असतात, त्यातला एक म्हणजे अजून चंद्र.
1: हो,
0: त्यामुळे ह्या चंद्रावर तुझ्याकडे काही कविता आहे की नाही?
1: हो हो, नक्कीच आहे, पण थोडी वेगळ्या अंगाने लिहिली आहे.
0: अच्छा.
1: नाही, मी मूळची देवगडची आहे, तर गावी कसं निरभ्र आकाश आपल्याला पाहायला मिळतं आणि आकाशातला चंद्र आणि सगळे तारे बघताना म्हणजे एक विलक्षण नजारा असतो. पण ज्यावेळी मी शहरात आले मुंबईला, तर त्यावेळी कधी चंद्र पाहायचा झाला तर तो दिसतच नाही, म्हणजे अगदी बिल्डिंगच्या मागे कुठे लपलाय शोधून काढावा लागतो त्याला. आणि असंच एक दिवस चंद्र पाहत होते आणि तो कुठे दिसेन असा झालेला, बिल्डिंगच्या मागून थोडासा दिसत होता, आणि मग तेव्हा ही मला कविता सुचली, हरवलेला चंद्र. तर कवितेचं शीर्षकच आहे हरवलेला चंद्र. इमारतींच्या झगमगाटात कुठेसा चंद्र जरा हरवलाय का? उंचच उंच इमारतींमुळे थोडासा तो बावरलाय का? तर शहरामध्ये आपण पाहिलं तर विद्युत दिवे जास्त आहेत, चंद्रापेक्षाही जास्त प्रखर तर आजकाल तेच वाटायला लागलेत. तर त्यावरून असं म्हणेन की विद्युत दिव्यांचे कृत्रिम तारे त्यालाही असह्य होत असतील का? मृग विशाखा रोहिणीसह गुरु शुक्रही त्यावर रुसतील का?
0: वाह वाह.
1: काळ्या कुट्टन अभांगणीचा उजेड त्याला सोसवत असेल का? कि दिवे जाऊन पडदा पडायची वाट तोही पाहत असेल का? विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? हे तारांसाठी म्हणते की विद्युत ताऱ्यांपुढे त्याच्या सख्या तारका लपल्या का? की प्रदूषणाची ओढून चादर त्याही असतील झोपल्या का? पाहून विरह चंद्र तारकांचा देवालाही दया येईल का? मग विद्युत प्रवाह करून खंडित मिट्ट अंधार पडेल का? मग जातील दिवे, पडेल पडदा, नभ शृंगारही येईल परतून, चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून. चंद्र मग असा जाईल उजळून अन तारकाही स्वतःस देतील उधळून.
0: वा वा वा वा वा. म्हणजे हरवलेल्या चंद्राचं हे जे काही वर्णन होतं ना ते सुंदर आहे. नाही खरंच खरंच खूपच मस्त, खूपच मस्त.

0: अमेघा, तू सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियाने सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग
0: व्यापून घेतलेलं आहे आणि

0: सध्या मीडियामध्येच कार्यरत आहेस, तर मग सध्या आणि सोशल मीडियानी सगळीकडेच काय म्हणतात की
1: जग
0: व्यापून घेतलेलं आहे आणि आपलं आता आयुष्यच सगळं सोशल मीडियाशी रिलेटेड झालेलं आहे. जे काही करावं, जिथे जावं, जे काही आहे ते सगळं आपण उठसूट सगळं पोस्ट करत असतो. तर मग अशा सोशल मीडिया बद्दल तुझं कवी मन काय म्हणतंय?
1: सोशल मीडियाचा वापर सध्या एवढा वाढलाय की ते स्टेटस आणि इमोजी मध्येच सगळं बंदिस्त झालंय असं मला तरी वाटतं.
0: आणि त्याच्यात बऱ्याच जण असे रिअल इमोशन्स कुठेतरी मिस आउट होत आहेत की काय असं फील होत.
1: अगदी म्हणजे मनातल्या भावना ज्या आहेत त्या ते इमोजी व्यक्तच करू शकत नाही, ते पुरेसे नाहीयेत त्यासाठी असं वाटतं मला. आणि मग याच भावना व्यक्त करताना मी एक कविता लिहिते की आपण इतके ऑनलाईन झालोय.
0: बर,
1: 5G वेगाने सुसाट पळणारे आपण इतके ऑनलाईन झालोय की भावभावना फक्त इमोजी आणि स्टेटस मध्ये अडकल्यात. पण आभास आणि वास्तवातील ही दरी कधी संपणार? प्रत्यक्षात हस्तांदोलन करण्यास अवघडणारे हात सोशल मीडियावर स्वैर हिंडतात आणि समोर आल्यावर मुके होणारे शब्द फक्त चॅटिंग मधून ओसंडतात. आनंद, दुःख, राग, द्वेष आणि वेदनाही फक्त इमोजी मध्येच बंदिस्त झाल्यात. त्यात खरंच असतो का आपलेपणा की केवळ औपचारिकतेचं माध्यम असतात? ऑनलाईन जगताना जग जवळ आलं म्हणावं तर नात्यांमधील दुरावा प्रचंड वाढला. अन वाढदिवसाचे स्टेटस टाकण्यापुरतच का केवळ आपलेपणा उरला? मेसेज करणं म्हणजे आठवण आणि ओढ, मेसेज नाही म्हणजे फक्त राग आणि दुरावा. नात्यांमध्ये असणारी ओढ व्यक्त करायला असावा केवळ हा एकमेव पुरावा. म्हणून सांगते की आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी. आयुष्य असं ऑनलाईन व्यक्त करताना नात्यांमधील ओलावा न संपावा कधी, नाहीतर आपल्यानंतर आपल्यासाठी सुद्धा स्टेटसला दिसतील दोन अश्रू ढाळणारे इमोजी.
0: वा. खरंच खूप सुंदर. आणि ही आत्ताची काय म्हणता येईल की सत्य परिस्थिती आहे की आपण भयंकर प्रमाणात सोशल मीडियाच्या आहारी गेलोय, किंवा आपण फार वापरतो आणि सगळ्या गोष्टीचे अपडेट्स आपल्याला टाकायचे असतात आणि त्याच्यातनं कुठेतरी काय म्हणतात तो एक जो रिअलनेस आहे ना एखाद्या घटनेतला किंवा दोन व्यक्तींमधल्या नात्यांमधला भावनांचा जो रिअलनेस आहे ना तो कुठेतरी असं मिस आउट होतोय की काय असं फील होतं.
1: खूप हरवलंय.
0: आता अनघा, इतक्या सुंदर कविता तू सादर केल्यास सगळ्यात सुरेखेत. पण आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे येताना आपल्या श्रोत्यांना कोणती कविता ऐकवशील?
1: एक चाफा नावाची कविता आहे. म्हणजे चाफा हे सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय आहे
0: खरंच.
1: आणि ही कविता केव्हा सुचलेली? तर जे वेगवेगळे डेज साजरे केले जातात तर त्यामध्ये रोज डे होता. तर सगळ्यांच्या स्टेटसला म्हणजे सोशल मीडियावर सगळीकडे गुलाब फुललेले होते आणि त्यावेळी असं झालं की गुलाबापेक्षाही चाफा कुठेतरी जास्त जवळचा वाटतो. आणि मग त्यावेळी सहज ही चाफा विषयावर सुचलेली कविता आहे. खरं तर गुलाब आणि चाफा या दोघांमधलं काय म्हणू कंपॅरिझन या पद्धतीने ही कविता आहे.
0: बर,
1: गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? गुलाबही असेल सुंदर पण चाफ्यापेक्षा वरचढ ठरेल का? सुंदर त्याचं दिसणं केवळ, सुगंध जपण जमेल का?
0: वा.
1: दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. बरं का? दिवस जातील भरभर पुढे, गुलाबही हळूहळू वाळेल. काटे बाळगणाऱ्याला कशी सुगंधी जखम कळेल?
0: वा.
1: पण बघा, गुलाबाचं देखणे पण उगाच का नाकारा? गुलाबाचं देखणे पण उगाच नाकारा का? पण तरीही दारासमोर सुगंधी चाफाच हवा. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. गुलाब काय राहील फोटोत बनून एखादी आठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण. पण होईल का कधी तो श्वास भरल्या सुगंधाची साठवण.
0: वा. सुंदर. तर अनघा, तू आज इथे आलीस आणि इतक्या सुरेख कविता सादर केल्यास त्यासाठी खरंच तुझे मनापासून आभार.
1: धन्यवाद.

श्रुते हो, सायंकाळचे 6:15 होत आहेत. लोकसंगीताच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया मधुकर कदम आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे संगीत भजन.

0: याबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता इथं समाप्त होतोय. आज या कार्यक्रमात आपण ऐकत होता मधुकर कदम आणि सहकार्यांनी सादर केलेली संगीत भजनं. लोकसंगीताचा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. सायंकाळचे 6:20 होत आहेत. आता दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारं संस्कृतमधलं बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करत आहोत.
1: इयं आकाशवाणी. संप्रति वार्ताः श्रूयन्ताम्. प्रवाचिका निधिः झा. मुख्याः वार्ताः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अवोचत् यत् सोमनाथ अमृत पर्व न केवलं भूतकालस्य उत्सवः अस्ति, अपितु आगामि सहस्र वर्षाणि यावत् राष्ट्रस्य कृते प्रेरणासूत्रो भविष्यति. मंदिरस्य पुनरुद्धारस्य 75 वर्षाणां पूर्णतामालक्ष्य एषा महापूजा आयोजिता. पश्चिम बंगाल राज्यस्य नूतन मुख्यमंत्री शुभेंदु अधिकारी अद्य उद्घोषितवान् यत् राज्य सर्वकारेण बांग्लादेश सीम्नः सुरक्षा प्राचीर निर्माणार्थं सीमा सुरक्षा बलाय भू हस्तांतरणस्य निर्णयः स्वीकृतः. केन्द्र प्रशासनेन 25-2000 वर्षस्य विकसित भारत आजीविका प्रत्याभूति अभियान अधिनियमः VBG रामजी इति अधिसूचितः. वैश्विक प्रतिकूल स्थितिः सत्यपि देशस्य अर्थव्यवस्था सुदृढा वर्तते. सहैव अनुमीयते यत् आगामी वित्तवर्षे अर्थव्यवस्था 6.6% यावत् वर्धिष्यते. अपि च क्रीडा वार्तासु इंडियन प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धा मालिकायाम् अद्य सायंकाले धर्मशालायाः हिमाचल प्रदेश क्रिकेट संघ क्रीडांगणे पंजाब किंग्स अथ च दिल्ली कैपिटल्स दलयोर्मध्ये स्पर्धा भविष्यति. अथ विस्तृतीकृताः वार्ताः. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी अद्य गुजरात राज्यस्य सोमनाथ मंदिरे सोमनाथ अमृत पर्व महोत्सवावसरे विशेष पूजाम् अकरोत्. मंदिरस्य पुनरुद्धारस्य 75 वर्षाणां पूर्णतामालक्ष्य एषा महापूजा आयोजिता. महापूजायाः अनन्तरं कुम्भाभिषेकः ध्वजारोहण समारोहश्चापि सम्पन्नः. अवसरे अस्मिन् भाषमाणः प्रधानमंत्री प्रावोचत् यत् सोमनाथ मंदिरं देशस्य शाश्वत आत्मनः दिव्यतायाः सहैव अगाध श्रद्धायाः प्रतीकं वर्तते. तेन प्रोदीरितं यत् सोमनाथ अमृत पर्व केवलं भूतकालस्य उत्सवः नास्ति, अपितु आगामी सहस्र वर्षाणि

या रूपरेषेनंतर लगेचच साहित्य सौरभ या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. यामध्ये कृषी जाणीव व्यक्त करणारी मराठी कविता या सदरात प्राध्यापिका डॉक्टर लता आयवळे कदम यांची मधुरा पुजारी यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग तिसरा आपण ऐकू शकाल. सादरकर्त्या तेजा दुर्वे. संध्याकाळी 7 वाजता प्रादेशिक बातम्या आणि 7:15 वृत्तविशेष मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज संध्याकाळी 7:30 माझं आवार माझं शिवार हा कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. आज या कार्यक्रमात प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी प्रमोद पर्वते यांची मुलाखत आपण ऐकाल आणि प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालेत प्रगतशील शेतकरी गोपाळ अग्रवाल यांची मुलाखत आपण ऐकू शकाल. रात्री 8 वाजता एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम

आज रात्री 8:15 ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आयोजित शनिवार दिनांक 9 मे रोजी सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाचा संपादितांश याचा भाग पहिला आपण ऐकू शकाल. वेळ लक्षात घ्या, आज रात्री 8:15. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 पब्लिक स्पीक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. आज रात्री 10:00 आप की पसंत श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल आणि रात्री

10:30 नादब्रह्म शास्त्रीय वाद्यसंगीताच्या कार्यक्रमात विकास गुप्ता यांचं सितारवादन, त्यांनी सितारवर वाजवलेला राग पुरिया कल्याण आपण ऐकू शकाल. हे आहेत आमचे आज या सभेत प्रसारित होणारे उर्वरित कार्यक्रम.

आता जाणून घेऊया उद्याच्या कार्यक्रमांची माहिती. उद्या आहे मंगळवार, दिनांक 12 मे 2026. आमची उद्याची पहिली सभा सुरू होईल सकाळी 5:50. सकाळी 6:05 गिरवाणवाणी हा कार्यक्रम, 6:10 प्रभात वंदन हा प्रातःकालीन भक्तिसंगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. कृषी वार्ता या शेतीविषयक कार्यक्रमात उद्या सकाळी 6:40 उसासाठी पाणी व्यवस्थापन याविषयीची संकलित माहिती आपण ऐकाल, वाचक स्वर महेश इनामदार यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, यामध्ये हातापायाला मुंग्या येण्याची कारणं आणि उपाय याविषयी डॉक्टर उत्कर्ष शहा यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग चौथा उद्या आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 6:50 परिसर हा पर्यावरण विषयक कार्यक्रम, यामध्ये वर्षा जलसंचयन आणि भूजल पुनर्भरण याविषयी डॉक्टर गजानन खडसे यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग चौथा, ही देखील आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे. सकाळी 6:55 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. सकाळी 7:00 आज दिनांक या अंतर्गत सुविचार आणि काही निवेदनं आपण ऐकू शकाल. 7:20 एक गाणे ताजे तवाने. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. उद्या सकाळी 7:40 अनुरूप विवाह संस्था यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आणि त्यानंतर 7:45 आरोग्याची गुरुकिल्ली आयुर्वेद हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर प्रसारित होतील गाणी मनातली. सकाळी 8:40 चिंतन हा चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. त्यानंतर लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. श्रोतेहो, उद्या सकाळी 9:10 कार्यक्रम आपण ऐकणार आहात अमृत कलश, यामध्ये ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर यशवंत पाटणे यांची रेवा देवरस यांनी घेतलेली मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा प्रसारित होईल. सादर करते श्रीनिवास जरंडीकर. हाच कार्यक्रम सायंकाळी 6:35 आम्ही पुन्हा प्रसारित करू. जरूर ऐका अमृत कलश हा कार्यक्रम उद्या सकाळी 9:10 आणि पुन्हा संध्याकाळी 6:35. उद्या सकाळी 9:30 प्रभातीचे रंग हा काही माहिती घटना आणि संगीतावर आधारित विशेष कार्यक्रम, लेखन शिवराज काटकर यांचं, निवेदन अपर्णा कल्लोळ आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू. उमंग हा NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकू शकाल सकाळी 10:30. सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोतेहो, उद्या सकाळी 11:30 ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आयोजित शनिवार दिनांक 9 मे रोजी सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव आप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाचा संपादित अंश याचा भाग दुसरा आपण ऐकू शकाल उद्या सकाळी 11:30 आणि हाच कार्यक्रम पुन्हा उद्या रात्री 8:15 आम्ही पुन्हा प्रसारित करू. दुपारी 12:00 ते 3:00 आकाशवाणी महाराष्ट्र प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. यामध्ये सुरुवातीला दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम, दुपारी 1:05 गीत बहार हा मराठी चित्रपट गीतांचा कार्यक्रम, उद्या दुपारी 1:40 धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकू शकाल, 1:45 भावधारा, 1:55 आयसी अक्षरे रसिके, 2:00 कृषीवाणी, 2:05 आरोग्यम धनसंपदा आणि 2:10 परिसर हे कार्यक्रम प्रसारित होतील. दुपारी 2:30 नादब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे आहेत आमचे उद्या पहिल्या सभेत प्रसारित होणारे कार्यक्रम.

आमची उद्याची सायंकालीन प्रसारण सभा सुरू होईल सायंकाळी 5 वाजता. सभेच्या सुरुवातीला 5 वाजता हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 5:30 युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. उद्या सायंकाळी 6:05 लोकसंगीताच्या कार्यक्रमात भागवत नागपुरे आणि सहकार्यांनी सादर केलेली संगीत भजनं आपण ऐकू शकाल. संध्याकाळी 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल. 6:35 अमृत कलश या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. 7:30 माझं घर माझं शेत हा कार्यक्रम उद्या या कार्यक्रमात आवड बळीराजाची हा श्रोत्यांच्या आवडीच्या मराठी गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. तसंच श्रोते हो उद्या रात्री 10 वाजता आपली आवड हा श्रोत्यांच्या आवडीच्या मराठी चित्रपट गीतांवर आधारित कार्यक्रम आपण ऐकू शकाल. जरूर ऐका आवड बळीराजाची आणि आपली आवड हा कार्यक्रम आकाशवाणी सांगली केंद्रावरून. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 मनी टॉक हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 9:45 मंथन. तसंच उद्या रात्री 10 वाजता आपली आवड हा कार्यक्रम. 10:30 नाद ब्रह्म हा शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम. यामध्ये अनंत मनोहर जोशी यांचं शास्त्रीय गायन, त्यांनी गायलेला राग सामंत सारंग आम्ही प्रसारित करू. याशिवाय नेहमीच्याच वेळेवर राष्ट्रीय आणि प्रादेशिक बातमीपत्र सहक्षेपित केली जातील. तर ही होती आमच्या आजच्या उर्वरित तसंच उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.

कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण. आता यानंतर पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम साहित्य सौरभ.

0: नमस्कार रसिक श्रोते हो, नमस्कार आणि आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि मधुरा पुजारीचा नमस्कार. श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमात आपण बोलत आहोत ते प्राध्यापिका डॉक्टर लता ऐवळे कदम यांच्याशी. कृषी जाणीव व्यक्त करणारी मराठी कविता आपण जाणून घेत आहोत. संत कवी, त्यानंतर तंत कवी म्हणजेच शाहिरी कवी, लोकसाहित्यातील कविता अशा सर्वच अंगानं आपण ही कृषीविषयक कविता ऐकत आहोत. आजही लताताई आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काळानुरूप बदलत गेलेली शेती आणि त्यानुसार बदलत गेलेली ही कविता, शेतीसमोरचे प्रश्न या कवितांमधून कसे मांडले जातात याविषयीच आपण जाणून घेत आहोत.
1: कल्पना दुधाळा, त्या शेतीचं वास्तव मांडताना असं म्हणतात की किती सोपं आहे रे राजा, 7-12 लिहून दिला की कोणतीही इम्पोर्टेड नवी कोरी 4-चाकी दारात उभी राहते. भुलभुलयाच्या काळात, खोट्या प्रतिष्ठेच्या काळात किंवा बेगडी झुली पांघरण्याच्या काळामध्ये शेती विकणाऱ्यांची जी संख्या वाढते किंवा पिकाऊ क्षेत्र कमी होतं आणि मग तिथं टोलेजंग इमारती उभे राहत आहेत, त्यामुळे जगण्यातला खरा आनंद, जगण्यातली खरी मजा, शेती तुमच्या मालकीची असणं ही भावना काय आहे, तुम्ही त्या शेतीचे मालक असणं म्हणजे काय आहे, तर हा आनंदच नव्या पिढीला मिळू शकत नाही. आणि मग खोट्या आनंदापायी ते आपल्या आईवडिलांनाच कसे एक प्रकारे शेतीपासून दूर करतात ह्याचा उहापोह कवितांमध्ये झाल्याचा दिसतो. किंवा नव्या पिढीला चकचकीत अशा आयुष्याचा

0: झगमगाटी आयुष्याचा एक फार सोस आहे. म्हणजे रावसाहेब कोवर एका कवितेमध्ये असं म्हणतात की बायकोच्या डोळ्यात सिरियल मधलं झगमगणारं शहर, आगगाडीत बसल्याचा स्वर्गीय आनंद पोराच्या चेहऱ्यावर, पण याच्या काळजात मात्र सुटत चाललेली भाऊबंदकी, घरदार, बैलगोठा, शेतशिवार. त्या दिवशी पुन्हा एक शेतकरी संपला, त्याच्या अवस्थेमुळं की इथल्या व्यवस्थेमुळं माहीत नाही. शेतकरी संपणं ही शोकांतिक आहे. आणि मग शेतकरी जगला तर आपण जगू, म्हणून तो कुठल्याही काळात जगलाच पाहिजे. आधी तो जगला पाहिजे असा सातत्यानं आपण जर विचार करत राहिलो तर मग दोन हाताचे चार हात, चार हाताचे दहा हात असे काही उमेदीचे हात उभे राहतील. आणि स्वतः शेतकरी सुद्धा उमेद असणारा असला पाहिजे याचंही भाष्य काही कवींनी केले.
1: आता तुम्ही जो उल्लेख केला म्हणजे जसं हवामान किंवा पाऊस, वातावरण यामुळे शेतकऱ्यावर परिणाम होतो, त्याचवेळी घरातल्या बदलत जाणारी जी काही पिढी आहे आणि त्यांचा दृष्टिकोन आहे, म्हणजे एक छान आयुष्य जगण्यासाठी शेती विकून येणाऱ्या पैशातून काहीतरी घेणं, हे जे आहे त्यामधून सुद्धा शेतकरी संपत गेला आणि त्याचंही चित्रण अशा काही कवितांमधून दिसतं आहे.
0: असं वर्णन बऱ्याच कवितांमध्ये आलेलं आहे. घराघरामध्ये झगमगाटी आयुष्याचा, चकचकीत आयुष्याचा जो सोस निर्माण झालाय, खोटा भुलभुले या प्रतिष्ठेचा जो निर्माण झालाय, त्याचाही परिणाम होतातच. आणि ते आपल्याला टाळता येत नाहीत, ते टाळण्यासाठी प्रयत्न करणारे काही कवी आहेत, काही शेतकरी आहेत.
1: हे सगळं असताना सुद्धा शेती होतीये, शेतकरी ते कसतो आहे, नवनवीन काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, म्हणजे हे एक आशावादी चित्र सुद्धा आपल्याला समाजात दिसतंय, परिसरात दिसतंय, याचंही वर्णन या शेती विषयक ज्या काही कविता आहे त्यामध्ये आलेलं असेलच ना.
0: नक्कीच आले, कारण शेती हा प्रत्येक वेळी दुःखाचाच भाग असतो असं अजिबातच नाही. मुळात दुःखावर मात करतो तो शेतकरी. एखाद्या वर्षी पीक येत नाही तर नुकसान तो सहन करतो, पुढच्या वर्षी पुन्हा उमेदीने उभा राहतो. त्यामुळे त्याच्या मानसिक ताकदीचं आपण करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. उदाहरणार्थ त्यानं आता स्वतःचा लाजरेपणा बाजूला टाकला पाहिजे, स्वतःचा बुजरेपणा बाजूला ठेवला पाहिजे, अशा आशयाची एक भालेरावांची कविता. इंद्रजित भालेराव असं म्हणतात की लाजरेपणा बुजरेपणा बाजारात इक, घेऊ नको फाशी बाबा खाऊ नको इक, माग माग नको पुढं सरायला शिक, आत्महत्या नको हत्या करायला शिक. आता ही कुठंतरी स्वतःचेच प्रश्न स्वतःच मांडले पाहिजेत अशी उमेद जागवणारी कविता आहे. किंवा नारायण सुमंत असं म्हणतात की किती वाईट घडलं तरी आशेचा किरण असतो, पेरलेलं कवाबी वाया जात नाही, ओलीला पेरलेलं वाया जात नाही, पेरलेलं उगवलंच त्याचा भरोसा नाही. तरी बी रेड्या पाड्यांची अवत थांबू नगस, धरणाचं पाणी मागू नगस, उतू नगस मातू नगस, घेतला वसा टाकू नगस, कपाळावरला घाम निरपुण, मी पुण्यांदा बाटूक काढाय गुतलो. पुन्हा एकदा नव्यानं सुरुवात करण्याची गरज आहे असं ते म्हणतात. किंवा एकनाथ पाटील त्यांच्या एका कवितेमध्ये ते असं म्हणतात की वेड्यात काढायचं जग त्याला, त्याची कधी फिकीर केली नाही, आजूबाजूला साधं चिटपाखरू नाही, तरीही भुंड आभाळ डोक्यावर घेऊन राबत राहायचा तो उन्हातान्यात. हा जो दुर्दम्य आत्मविश्वास आहे शेतकऱ्याच्या मनातला, त्याचा उहापोह अनेक कवींनी केलाय.
1: आणि मला वाटतं हे सगळं समाजातलं चित्र की जे यात उमटतंय, म्हणजे इतकंही काही निराशजनक नाहीये, आशा कायम राहील.
0: हो हो, मुळात आशावाद जिवंत ठेवण्याचं काम ह्या सगळ्या कवींनी केलं असं आपल्याला म्हणावं लागेल.
1: ते मुळातच शेतकऱ्यानं केलेलं आहे की येणार आहे का नाही मी पेरलेल्या बियाणातून पीक, हे मला माहीत नाहीये, पण तरीही तो बी पेरतो, त्याला जे काही लागणार आहे भरण पोषण त्याचं करतो, पण येईल ही आशा त्या शेतकऱ्याची आहेच.
0: अगदी, म्हणजे तुम्ही आता जसं म्हणालात तसं, पीक येऊ देना उशिरा, भूमी नापीक नसावी, झिरपून झिरपून पाणी बी कधीतरी रुजून यावी, असं अजय कांडारांनी म्हटलेलं आहे. म्हणजे काही सगळं संपलंय आणि आता याच्यातून काहीच येणार नाही असं काही नाही.
1: बरोबर. आता हे आपण सगळं आशावाद किंवा निराशावाद ह्या दोन्ही गोष्टी कवितांमधून आपण पाहिल्या, पण त्याचबरोबरीनं अनेक समस्या ज्या म्हणजे धरणग्रस्त आहेत, धरणं होत आहेत, त्या धरणांच्या बांधकामातून अनेक धरणग्रस्त होत आहेत, जमिनी सतत पाण्याखाली राहिल्यामुळं किंवा खत वापरतो त्यांना नापीक होत आहेत, या सगळ्या समस्या सुद्धा या शेतकऱ्यांच्या ज्या आहेत त्या या साहित्यात उमटल्या आहेत ना.
0: हो हो, नक्की. मुळात ह्या जागतिकीकरणामुळे आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळं ज्या काही नव्या गोष्टी आलेत, मग प्रकल्प उभे राहतात वेगवेगळे, मग त्या प्रकल्पांसाठी घेतल्या गेल्या जमिनी कि मग ते शेतकरी भूमिहीन होतात, मग त्यांचं काय पुढे होतं, किंवा धरणांमध्ये शेती जातात. धरणांच्या बाबतीत तर अशी गंमत आहे, म्हणजे एका भागाचा विकास करण्यासाठी दुसऱ्या भागाला कळत नकळत अधोगतीकडे आपण नेतो असं म्हणावं लागेल. ह्याचं सगळ्याच वर्णन मराठी कवितेमध्ये आलेलं आहे. मराठी कवितेमध्ये दुष्काळामुळे होरपळणाऱ्या शेतीचं आणि अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेतीचं असं दुहेरी चित्र मांडलं गेलं. शेतीचा विकास व्हावा, सगळ्या शेतकऱ्यांना आवश्यक तेवढं पाणी मिळावं यासाठी धरणं उभी केली जातात, जिथं विशेषतः पाण्याची सोय नाही.

अशा ठिकाणी धरणांमुळे पाणी पुरवठा होतो. पण गंमत अशी होते की ह्या सगळ्यामध्ये जी शेती जी भूमी संपादन केलं जातं त्यामुळे विस्थापित झालेल्या शेतकऱ्यांच्या अवस्थांना घरकाना घटका अशी होते. त्याचं वर्णन अनेक कवितांमध्ये झालेलं आहे. उदाहरणार्थ संदीप जगदाळे नावाचा कवी असं म्हणतो की ज्याने उन्हाळे पावसाळे लेकरा बाळागत अंगा खांद्यावर खेळवले, टाळ मृदुंगांच्या आधारानं कडू घास गोड करून गिळले, घरातलं मड झाकून चाड्यावर मूठ धरले आणि तुमच्या माझ्या दुर्डीत भाकर ठेवली, तो धांधरून गेलाय हिरव्या तुकड्यावर डूक धरणाऱ्यांनी, काटाळ केले वंशवाट

0: घास गोड करून गिळले. घरातलं मड झाकून चाड्यावर मूठ धरले आणि तुमच्या माझ्या दुर्डीत भाकर ठेवली. तो धांधरून गेलाय हिरव्या तुकड्यावर डूक धरणाऱ्यांनी काटाळ केले वंशवाट म्हणून, किंवा धरणाचं पाणी पिऊन फुल्लं परक्याचं माळरान. अशा प्रकारच्या कविता मराठी कवितेमध्ये आलेल्या आहेत. तो पुढे असंही म्हणतो की ओलांडलास उंबरठा, पाळली नाहीस काळी पांढरीची कोणतीच वहिवाट, गिळून टाकल्यास आमच्या सगळ्या सुपीक खानाखुना. एखादं धरण दुसऱ्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी उभं राहतं तेव्हा तिथल्या मूळ शेतकऱ्यांच्या वाट्याला असणाऱ्या सुपीक खानाखुनास ते गिळंकृत करत असतं, याकडे कवी लक्ष वेधतो. वसंत पाटील नावाचा कवी ह्या सगळ्या धरणग्रस्तांचे प्रश्न मांडताना असं म्हणतो की प्रश्न पाण्याचा नाही, त्याच्या प्रतिष्ठेचा होतो. अजूनही बळीराजा दुष्काळात मरतो तेव्हा माय म्हणाली, धरणाआधी सुगी संपून दुसरी आली तरी मधघरातल्या सोप्यात धान्यानेच भरलेली असायची टोपली. आता काय दिवस आलेत, किलो किलोनं धान्य विकत आणावं लागतं, तेव्हा कुठे आपली गुजराण होते. आणि फक्त धरणग्रस्त शेतकऱ्याचेच प्रश्न आलेत असं नाही, प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याचे प्रश्न सुद्धा मराठी कवितेमध्ये आलेत. नव्या समस्या म्हणजे एखाद्या प्रकल्पासाठी शेतकऱ्याची जमीन घेतली जाते आणि मग त्याला पर्यायी जमीन दिली जाते असं वरवर पाहता वाटत असलं तरी प्रत्यक्षात तसंच घडेल याची खात्री नाही. आणि मग प्रकल्पग्रस्तांमुळे शेतकऱ्यांचे काय प्रश्न निर्माण होतात? मुळात कुठल्याही शेतकऱ्यासाठी त्याची जमीन देणं ही काही आनंदाची गोष्ट नसते.
1: अगदी.
0: आणि मग पुन्हा त्याला मिळणारा मोबदला योग्य स्वरूपाचा नसेल तर त्याची पुन्हा एक प्रकारची कुत्तरोड त्याच्या वाट्याला येते, पुन्हा एक नवं संकट त्याच्या समोर उभं राहतं. केशव खटिंग एका कवितेमध्ये असं म्हणतात, तुम्ही वावर घेताय म्हणजे नुसतं वावर घेताय का? वावर म्हणजे नुसती जमीन, नुसती लँड नाही हो सरकार. माझ्या कित्येक पिढ्यांचा टेकड्यांचा भूगोल आहे, इतिहास आहे, सगळी शास्त्र पुराण सगळं सगळं आहे हो. दुर्बिणीने नका बघू, माझ्या नजरेनं बघा ना. नजरेच्या एका टप्प्यात अख्खं वावर मला गर्भाशयासारखं दिसतं माईच्या. आणि तुम्ही अचानक संपादन करणार या आमच्या पुढच्या हजारो पिढ्यांच्या गर्भाशयाचं? हे नवे प्रश्न जे निर्माण झाले ते या कवीने आपल्या कवितेमध्ये
1: मांडलेले. खरं तर हा खूप मोठा आलेख आहे, म्हणजे 10व्या शतकापासून ते आता 21व शतक हा मोठा आलेख या सगळ्या गोष्टींमधून मांडताना. आणि मुळातच असा हा आलेख आहे की एकसारखं दुसरं काही नसणार आहे. प्रत्येक माणसाचं दुःख, शेतकरी म्हणून असणारं दुःख, त्यातूनही स्त्री शेतकरी, वेगवेगळ्या काळातले शेतकरी, वेगवेगळ्या आव्हानांना सामोरे जाणारे शेतकरी, हा सगळा आलेख, हा प्रवास करताना तुमचा अनुभव कसा होता? काय या कवितांमधून तुम्हाला जाणवलं, तुम्ही कशा घडलात?
0: मला ह्या PhD चा सगळ्यात मोठा एक फायदा झाला असं मी म्हणते, तो म्हणजे उत्तम लिहिली गेलेली अनेक कवींची दर्जेदार कविता मला वाचता आली. हा माझा एक खूप मोठा फायदा झाला. म्हणजे त्या कविता हा आता मला माझ्या फक्त अभ्यासाचा विषय राहिला नाही तर त्या कवितांशी एक माझं नातं तयार झालंय. म्हणजे त्या विषयाचा कुठे उल्लेख झाला तर मला असं वाटतं की ह्यावरती ह्या ह्या कवीनं असं लिहिलंय, त्यामुळे एक दर्जेदार कविता वाचून झाली. दुसरा एक फायदा असा झाला की आपण ह्या पद्धतीचं असं नव्हे पण आपला अनुभव इतक्या परिपक्वपणे मांडता आला पाहिजे कवयित्री म्हणून हा दृष्टिकोन मला या अभ्यासाने दिला. म्हणजे बऱ्याचदा असं असतं की मला असंच काहीतरी म्हणायचंय किंवा माझा अनुभव एक वेगळा आहे, मला त्याच्यात ह्या पद्धतीचं काहीतरी मांडायचं आहे असं माहिती असतं, पण तो तितक्या ताकदीनं येत नाही. आणि जेव्हा तुमच्याकडे एक दर्जेदार अनुभव आहे पण तो तितक्या दर्जेदार पद्धतीनं कवितेत येत नाही तेव्हा तुम्हीच तुमच्या अनुभव विश्वावर एक प्रकारे अन्याय करत असता. तो काही प्रमाणात का असेना थांबेल ह्या सगळ्या अभ्यासामुळं असं मला आता वाटतं. त्यामुळे कवयित्री म्हणून लिहित असताना मी फक्त संशोधक म्हणून असा विचार करत नाहीये तर एक कवयित्री म्हणून माझा अनुभव मांडत असताना मला सतत वाटतं की ह्या पद्धतीने इतकं सकस मांडता आलं पाहिजे, इतकं दर्जेदार मांडता आलं पाहिजे. आपली वाटचाल हळूहळू एका छोट्या बिंदूकडून मोठी कशी होत जाईल, आपल्याला अधिक सशक्त कसं लिहिता येईल, आपल्याला अधिक दर्जेदार कसं वाचता येईल, आपली क्षमता कशी वाढवता येईल, आपल्या प्रतिभेला आकार कसा देता येईल असे प्रश्न निर्माण झाले आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा माझा प्रवास PhD मुळे सुरू झाला. आणि म्हणून ह्या प्रवासासाठी ज्यांनी ज्यांनी मला सहकार्य केलं त्या सगळ्यांबद्दल मी या प्रसंगी कृतज्ञता व्यक्त करते.
1: खरं तर 10व्या शतकापासून सुरू झालेला हा तुमच्या अभ्यासाचा जो प्रवास होता की जो कृषी जाणीवा विकसित करणारा आणि कृषी विषयक कविता मांडणारा होता, हा खरंच खूप प्रगल्भ करणारा, नवीन नवीन प्रश्न सगळ्या समाजासमोर मांडणारा, कवितेंमधून जे आले आहेत त्याची

0: करून देणारा होता. या सगळ्या गोष्टी तुम्ही श्रोत्यांसमोर मांडल्या, त्याविषयी जाणीव श्रोत्यांना करून दिली. शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत, काळानुरूप कसे ही कविता बदलत गेली, हे सगळं आपण या श्रोत्यांसमोर मांडलं, अभ्यासपूर्ण रीतीनं मांडलं. त्याबद्दल आकाशवाणीच्या वतीनं आणि श्रोत्यांच्या वतीनं मी आपले आभार व्यक्त करते, आभार मानते, धन्यवाद.
1: या मुलाखतीच्या माध्यमातून एक कवयित्री म्हणून मला माझा कवितेकडे बघण्याचा दृष्टिकोन मांडता आला आणि ही एक सुंदर संधी मला आपण उपलब्ध करून दिलीत, यासाठी मी आकाशवाणी सांगली परिवाराचे मनापासून आभार मानते.
0: बराय तर श्रोते हो, याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. कृषी जाणीव व्यक्त करणारी मराठी कविता प्राध्यापिका डॉक्टर लता ऐवळे कदम यांच्या मधुरा पुजारी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला आणि याबरोबरच आजचा साहित्य सौरभ हा कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूया, तोपर्यंत मला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. नमस्कार.

श्रोतेहो, उन्हाचा पारा वाढतच चालला आहे, यामुळे आपल्याला उष्माघाताचा त्रास होऊ शकतो. यासाठी जाणून घेऊया उष्माघाताचे प्रतिबंधात्मक उपाय. जरुरीची कामं सकाळी 10 पूर्वी आणि दुपारी 4 नंतर करावीत. उन्हामध्ये सकाळी 12 ते 3 या वेळेमध्ये जाणं टाळावं. आवश्यक असतील ती कामं सावलीमध्ये करा. उष्णतेजवळची आणि उन्हातली कामं टाळा. पाणी आणि शीतपेयाचा वापर भरपूर प्रमाणात करा. चहा, कॉफी, मद्य आणि इतर कार्बोनेटेड द्रव पदार्थ पिण्याचा टाळा. पांढरे सौम्य रंगाचे सैलसर कपडे वापरा. डोक्यावरती टोपी घाला. घट्ट आणि गडद रंगाच्या कपड्यांचा वापर टाळा. उन्हामध्ये पायात चप्पल बूट घातल्याशिवाय जाऊ नका. गाडीमध्ये लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद करू नका. गाड्यांच्या काचा उघड्या ठेवा. सकाळी लवकर आणि सायंकाळच्या वेळी गॅस आणि चुलीसमोरील स्वयंपाकाची कामं करून घ्या. भर दुपारी गॅस किंवा चुलीसमोर स्वयंपाक करणं टाळा. असे उष्माघाताचे प्रतिबंधक उपाय केल्यास उष्माघातापासून आपण आपलं संरक्षण करू शकतो. आकाशवाणी सांगलीतर्फे

0: अमृत कलश ज्येष्ठ नागरिकांसाठीचा कार्यक्रम अमृत कलश। श्रोतेहो, दर मंगळवारी सकाळी 9:10 ऐकायला विसरू नका कार्यक्रम अमृत कलश। या कार्यक्रमात आपण ऐकाल काही ज्येष्ठ नागरिकांच्या मुलाखती, त्यांनी केलेलं कार्य आणि त्यांचे अनुभव। तेव्हा जरूर ऐका कार्यक्रम अमृत कलश आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे। सायंकाळचे 6:58 झाली आहेत।

0: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. आता संध्याकाळचे 7 वाजतात. प्रादेशिक बातम्या.
1: ही कहाणी आहे एका गृहिणीची आणि तिच्या अंतर्मनाची.
2: विजेचं बिल, किराणा, स्कूल फीज, झालं सगळं.
1: झालं बजेट तयार?
2: हो.
1: 5,000 वाचले. नवीन साडी घेऊया?
2: नको.
1: मागच्या महिन्यातच तर घेतली होती.
2: आणखी आहे?
1: नाही. आधी बजेट तयार करा, मग छोटी छोटी बचत बँकेत जमा करा आणि पैसे वाढताना पहा.
3: आली आहे मोठी.
1: आता जाग बाई.
4: RBI सांगते
1: आर्थिक समजूतदार.

0: कहाणी आहे एका नर्सची आणि तिच्या अंतर्मनाची. आला पगार? आता नवीन झुमके?
1: नाही, आधी बचत.
0: आधी झुमके. ऐका, दर महिन्याला थोडे वाचवा, थोडे गुंतवा आणि थोडेसे इमर्जन्सी साठी ही वाचवा, मग राहाल टेन्शन फ्री.
2: पण त्या झुमक्यांचं काय?
0: जातेस की देऊ इंजेक्शन.
3: आरबीआय सांगते,
0: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

आकाशवाणी मुंबई राजेश शर्मा ते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. पायाभूत सुविधा, नाविन्यपूर्णता, स्वच्छ ऊर्जा, तंत्रज्ञान आणि संस्थात्मक विश्वास या घटकांवर भविष्यातील आर्थिक नेतृत्व निश्चित होणार असून महाराष्ट्र त्यासाठी आवश्यक इकोसिस्टम उभारत आहे अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्री CII आयोजित वार्षिक व्यवसाय शिखर परिषद 2026 अंतर्गत झालेल्या व्हिजन फॉर इंडिया @100 परिसंवादात आज ते बोलत होते. भारतात येणाऱ्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी जवळपास 40% गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात झाली आहे. महाराष्ट्र 660 अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असून 2030 पर्यंत 1 ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनवण्याचं लक्ष असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात अभूतपूर्व वेगानं गुंतवणूक होत असल्याचं स्पष्ट करून मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक, समृद्धी महामार्ग, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, वाढवण बंदर आणि मेट्रो प्रकल्पांमुळे राज्याचा आर्थिक भूगोल बदलत आहे. महाराष्ट्र देशातल्या 60% डेटा सेंटर्सचं केंद्र असून EV, AI, सेमीकंडक्टर्स आणि ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर्समध्ये राज्य आघाडीवर असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. नागपूर देशाचं लॉजिस्टिक हब, तर गडचिरोली 2032 पर्यंत भारतातील सर्वात मोठा ग्रीन स्टील उत्पादक जिल्हा बनेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी CII महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी उपस्थित होते. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज

0: चव्हाण या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए। और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे। जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा।
0: देशात पेट्रोलियम पदार्थांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे। पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली। देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे। देशात 703 अब्ज अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज आयआयटी मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं। या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घर बांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली। कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या आयआयटी मुंबईच्या चमूचं त्यांनी अभिनंदन केलं। येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली। कितीही आक्रमक आले तरी सनातन संस्कृतीचा कधीही अंत होऊ शकत नाही याचं सोमनाथ मंदिर हे ठळक उदाहरण आहे असं प्रतिपादन राज्यपाल विष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे। ते आज मुंबईत सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या निमित्तानं महालक्ष्मी इथल्या श्री धाकलेश्वर महादेव मंदिरात अभिषेक आणि पूजा केल्यानंतर उपस्थितांना संबोधित करत होते। सौराष्ट्रातलं सोमनाथ हे केवळ मंदिर नसून देशाच्या आत्म्याचं प्रतीक आहे असं ते म्हणाले। या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील।

प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नाशिक शहरातल्या टीसीएस मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती. तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं. नाशिकमधल्या टीसीएस कंपनीतल्या प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे. कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. शुक्रवारी आयोगानं हा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर केला. या प्रकरणातल्या पीडित पॉश समितीचे सदस्य पोलीस आणि इतर संबंधितांशी चर्चा करून आयोगाच्या समितीनं हा अहवाल तयार केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेलं काटकसरीचं आवाहन तसंच इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला. सेन्सेक्स आज 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला. निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला. ग्राहक उपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले. डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला. त्यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95.31 रुपये मोजावे लागत होते. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना होणार आहे. धर्मशाला इथे एचपीसीए मैदानावर थोड्याच वेळात 7:30 हा सामना सुरू होईल. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे.

0: राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांमध्ये यंदापासून दुसरी तिसरी चौथी आणि सहावीचा नवा अभ्यासक्रम लागू होणार आहे. त्यासाठी बालभारती नव्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकं प्रकाशित करणार आहे. पालकांनी नव्या अभ्यासक्रमाचीच पुस्तकं खरेदी करावीत असं आवाहन बालभारतीच्या संचालिका अनुराधा ओक यांनी केलं आहे. राज्यातल्या चित्रपट उद्योगाला चालना देण्याबरोबरच निर्माते आणि निर्मिती संस्थांच्या विविध अडचणी आणि प्रश्न सोडवण्यासाठीच्या प्रोत्साहनपर धोरणाचा अभ्यास करण्यासाठी 3 तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार यांनी दिले आहेत. ते आज हिंदी चित्रपट निर्माते आणि निर्मिती संस्थांबरोबर घेतलेल्या बैठकीत बोलत होते. या समितीनं देशातली विविध राज्य तसंच परदेशात चित्रपट उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या सवलती अनुदान आणि प्रोत्साहन योजनांचा अभ्यास करून 3 महिन्यात अहवाल सादर करावा असं त्यांनी सांगितलं. यावेळी ज्येष्ठ अधिकाऱ्यांसह अनेक निर्मिती संस्थांचे प्रतिनिधी आणि निर्माते उपस्थित होते. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भविष्यातल्या आर्थिक नेतृत्वासाठी महाराष्ट्र सक्षम होत असल्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयामध्ये 82 पैशांची घसरण. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. संध्याकाळचे 7:10 आणि 25 सेकंद झाली आहेत. श्रोते हो, आता ऐका हरवलेल्या व्यक्तीसंदर्भातलं निवेदन. नितीन विलास साळुंखे, वय 29 वर्ष, व्यवसाय मजुरी, राहणार घनश्यामनगर, सांगली. मोबाईल नंबर 99301111117. ही व्यक्ती दिनांक 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी 10:30 ते सायंकाळी 6:30 सुमारास अथर्व मशीन सोन्याची चेन गवळी गल्ली सांगली इथून बेपत्ता झालेली आहे. हरवलेल्या व्यक्तीचं थोडक्यात वर्णन. उंची 5'7", नाक सरळ, रंग गोरा, डोळे काळे, चेहरा गोल, अंगानं जाड, केस काळे आणि बारीक कापलेले, अंगावरती स्काय ब्लू टी शर्ट आणि ग्रे कलरची जीन्स पॅन्ट. हिंदी आणि मराठी दोन्ही भाषा बोलतो. ही व्यक्ती कोल्हापूर आणि सातारा इथं असण्याची शक्यता आहे. सदर वर्णाची व्यक्ती आढळल्यास पोलीस निरीक्षक सांगली शहर पोलीस ठाणे इथं संपर्क साधावा. शोधून देणाऱ्या इसमास योग्य ते बक्षीस देण्यात येईल. हरवलेल्या व्यक्तीसंदर्भातलं हे निवेदन आपण ऐकलं.
2: क्रीडांगण. विविध क्रीडा विश्वातील प्रत्येक घडामोडींचा,
3: जुन्या नव्या खेळाडू प्रशिक्षकांच्या अनुभवांचा,
2: आपल्यातल्याच खेळाडू वृत्तीला जागरूक करणारा कार्यक्रम
3: क्रीडांगण जरूर ऐका दर बुधवारी सकाळी 9:10
2: आणि याचं पुनःप्रसारण त्याच दिवशी संध्याकाळी 6:35
3: फक्त आणि फक्त आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
3: जे इतिहास,
2: वर्तमान
3: आणि भविष्यातही

0: मंडळी अवॉर्ड बळी राजाचे कार्यक्रम
1: दर मंगळवारी संध्याकाळी 7:30 आपल्या माझं घर माझं शेत याच कार्यक्रमात।
0: श्रोते हो, यासाठी तुम्ही आम्हाला पत्र तर पाठवाच, याशिवाय आपण ईमेल देखील पाठवू शकता।
1: यासाठी आमचा ईमेल ऍड्रेस आहे सांगली आकाश

0: avadbalirajani@gmail.com आणि पत्राद्वारे आवड पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे
1: आवड बळी राजाची द्वारा केंद्र निर्देशक आकाशवाणी सांगली केंद्र कोल्हापूर रोड सांगली.
0: तेव्हा ईमेल आणि पत्र आम्हाला जरूर पाठवा.
1: आम्ही आपली आतुरतेने वाट पाहत आहोत.
0: आकाशवाणी सांगली पहिल्यापासून.

कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता। तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर।

0: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:15 वाजतायत. आता वृत्तविशेष हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. त्यानंतर संध्याकाळी 7:30 माझा आवार माझं शिवार हा कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही तो सहक्षेपित करणार आहोत. प्रथम ऐकूया वृत्तविशेष.
1: आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता प्रसारित करीत आहोत वृत्तविशेष.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच लागला. या निकालाशी संबंधित विविध पैलूंवरची चर्चा आजच्या वृत्त विशेष मध्ये आपण करणार आहोत. श्रोतेहो, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेतलेल्या इयत्ता 10वीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.9% इतका लागला असून निकालाच्या टक्केवारीत कोकण विभागानं आपलं अव्वल स्थान कायम राखलं आहे. उत्तीर्ण होण्याच्या प्रमाणात यंदाही मुली मुलांच्या पुढेच आहेत. दुसरीकडे यंदा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाली असून मराठी सारख्या महत्वाच्या विषयातली निकालाची टक्केवारी घसरली आहे. याच अनुषंगानं या निकालाचं तपशीलवार विश्लेषण करताहेत अलिबाग इथल्या कुरुळच्या सुएसओ माध्यमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुजाता पाटील.
1: नुकताच माध्यमिक शालांत परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2026 निकाल लागला. या निकालामध्ये राज्याचा निकाल आहे 92.09%. मागील वर्षाप्रमाणे पण कोकण विभागाने याच्या सरशी केलेली आहे 97.62% आणि छत्रपती संभाजीनगरचा निकाल हा सर्वात कमी आहे 88.41%. गेली अनेक वर्ष आपण बघतो आहोत त्याच्याप्रमाणेच मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ही मुलांपेक्षा जास्त आहे. ती आहे 94.96% आणि मुलांची टक्केवारी आहे 89.56%. म्हणजे मुलींचा निकाल हा मुलांपेक्षा 5.40% जास्त आहे. एसएससी बोर्डाने एकूण 64 विषयांची परीक्षा घेतली, त्यापैकी 20 विषयांचा निकाल 100% लागलेला आहे. आता यात जास्त चर्चेचे दोन मुद्दे यावर्षी ठळकपणे पुढे आलेले आहेत. ते म्हणजे मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी मुलांपेक्षा जास्त असणं आणि दुसरा आहे तो म्हणजे 10वीच्या परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी आहे, म्हणजे प्रथम भाषा म्हणून मराठी घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी घसरलेली आहे. म्हणजे राज्यातून 10वी परीक्षा दिलेल्या 16,15,000 विद्यार्थ्यांपैकी 10,87,000 विद्यार्थ्यांनी मराठी ही प्रथम भाषा घेऊन परीक्षा दिली, त्यापैकी 10 लाख

6,000 विद्यार्थी उत्तीर्ण झाले म्हणजे साधारणपणे 94,000 पेक्षा जास्त विद्यार्थी मराठी या प्रथम भाषेमध्ये अनुत्तीर्ण झालेले आहेत. तर याची काही कारणं नक्कीच सांगता येऊ शकतील. पहिली गोष्ट म्हणजे मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत त्या शाळांमध्ये मराठी हा विषय घेऊन प्रशिक्षित असलेल्या शिक्षकांची संख्या सध्या कमी आहे. असे शिक्षक नेमणं, या शिक्षकांची नेमणूक विद्यार्थ्यांना मराठी भाषा शिकवण्यासाठी करणं ही अत्यावश्यक गोष्ट आहे. त्याशिवाय विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागणं, त्यांना मराठी भाषेच्या खऱ्या स्वरूपाकडे नेणं हे शक्य नाही. दुसरी एक गोष्ट दिसून येते ते म्हणजे विद्यार्थ्यांचं वाचन कमी झालेलं आहे आणि याचं कारणच मुळात भाषेचं अर्थपूर्ण वाचन करण्याची विद्यार्थ्यांची क्षमता कमी झालेली वारंवार दिसून येते आहे. त्यामुळे अगदी प्राथमिक अवस्थेपासून मुलांसाठी विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषेचं अर्थपूर्ण वाचन कसं करावं याचं प्रशिक्षण आधी शिक्षकांना देणं आणि नंतर ते विद्यार्थ्यांना देणं ही गोष्ट अतिशय आवश्यक आहे. तसं पाहिलं तर आता मराठी विषयाची जी प्रश्नपत्रिका असते ती कृतीपत्रिका असते, म्हणजे त्यात स्वतंत्र अभिव्यक्तीचा भाग असला तरीही त्यासाठी कृतीपत्रिकेमध्ये मुद्दे पुरवलेले असतात. पाठ्यपुस्तकावरचे प्रश्न विचारण्यासाठी समोर पाठ्यपुस्तकातले उतारे दिलेले असतात आणि तरीही विद्यार्थ्यांचं मराठीमध्ये अनुत्तीर्ण होण्याचं प्रमाण इतकं जास्त असेल तर नक्कीच आपण विचार करायला हवा, त्याचं विश्लेषण करायला हवं. आणि मला स्वतःला तरी असं वाटतं की ह्याचं कारण भाषेचं अर्थपूर्ण वाचन मुलांना करता येत नाही हे आहे आणि याची सुरुवात प्राथमिक स्तरावर करायला हवी आहे. दुसरी गोष्ट, मराठी माध्यमाच्या ज्या अनुदानित शाळा आहेत या शाळांमध्ये मुळातच ज्या विद्यार्थ्यांची मातृभाषा मराठी आहे असे विद्यार्थी जाण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. म्हणजे विशेषतः मुंबईच्या आसपास किंवा अगदी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी इतर प्रांतीय कामगार मजूर यांचं स्थलांतर खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आणि हे अमराठी भाषक विद्यार्थी अनेक ठिकाणी मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेताना दिसून येतात. मुळातच या मुलांची मातृभाषा मराठी नसते त्यामुळे या मुलांना मराठीतून शिक्षण घेणं याच्यासाठी शिक्षकांनी विशेष प्रयत्न करावे लागतात, त्यासाठी काही विशेष पद्धती वापराव्या लागतात, याचंही प्रशिक्षण शिक्षकांना देणं ही गोष्ट फार आवश्यक आहे. दुसरीकडे जेव्हा आपण उत्तर पत्रिकांमध्ये प्रमाण भाषेचा अट्टहास धरतो तेव्हा हेही लक्षात घेतलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये अनेक मराठीच्या बोली बोलल्या जातात आणि विद्यार्थ्यांच्या बोलण्यावर लिहिण्यावर त्याचा प्रभाव असतो. एका ठराविक मर्यादेपर्यंत हा प्रभाव लेखी उत्तरांमध्ये सुद्धा मान्य करण्याची थोडीशी लवचिकता शिक्षकांनी आणि परीक्षकांनी ठेवायला हरकत नाही असं मला वाटतं. त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुत्तीर्ण होणारे विद्यार्थी हे केवळ शिक्षकांचं अपयश म्हणता येणार नाही किंवा केवळ विद्यार्थ्यांचं अपयश म्हणता येणार नाही. येत्या 10वीच्या निकालामध्ये अनेक वेळा असं दिसून येतं की गणित या विषयामध्येही निकाल कमी लागतो किंवा तो विषय विद्यार्थ्यांना अवघड वाटतो. याचंही कारण बऱ्याच वेळा मला विद्यार्थ्यांच्या प्राथमिक स्तरावरचं जे गणिताचं शिक्षण असतं त्याच्यात आहे असं मला वाटतं. कारण गणित हा संकल्पना आधारित विषय असतो. प्राथमिक स्तरावर या संकल्पना जर का स्पष्ट झाल्या नाहीत तर विद्यार्थ्यांना पुढे गणिताची नावड निर्माण होते किंवा तो विषय अवघड वाटायला लागतो आणि त्याचं प्रतिबिंब बहुतेक वेळा 10वीच्या निकालामध्ये दिसून येतं. तर याच्यासाठी सुद्धा पुन्हा हेच आवश्यक आहे की सुरुवातीच्या काळापासून गणिताचं शिकवणं हे घोकंपट्टी न करता ते संकल्पना आधारित असलं पाहिजे. त्यासाठी शिक्षकांनाही योग्य प्रशिक्षण देणं आवश्यक आहे. जर ह्या संकल्पना वेळच्या वेळी विद्यार्थ्यांना स्पष्ट होत गेल्या तर गणिताविषयीची भीती कमी होते. गणित हा एक आवडणारा विषय किंवा गणितातली जी काय गंमत असते आकड्यांची ती विद्यार्थ्यांना कळू शकते. त्यामुळे गणिताचा किंवा कुठल्याही विषयाचा अभ्यास हा अचानक 10वीत होतो किंवा त्याचं आकलन अचानक मुलं 10वीत करतील असं नसतं. प्रत्येकाची एक प्राथमिक स्तरापासून आवड आणि संकल्पना स्पष्ट करणं हे झालं पाहिजे. हे झालं तर गणितासारख्या विषयाचा सुद्धा निकाल नक्की उंचावेल. विज्ञान विषयाच्या बाबतीतही हीच परिस्थिती आहे. विज्ञान विषयासाठी शाळांमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा असणं ही गोष्ट खरं तर

0: फार महत्वाची आहे. अनेक ग्रामीण भागातल्या शाळांमध्ये ही सुविधा उपलब्ध नसते. तर ह्याबाबतही काही गांभीर्याने विचार करणं ही गोष्ट फारच महत्वाची आहे, कारण विज्ञान हा शेवटी प्रात्यक्षिक आधारित विषय आहे. जेव्हा विद्यार्थी प्रात्यक्षिक करून पाहतात तेव्हा विज्ञानातल्या अनेक संकल्पना नकळतपणे अगदी त्यांच्या मनामध्ये स्पष्ट होत जातात, घट्ट रुजल्या जातात. त्यामुळे याचाही विचार आपण करायला हवा. अचानक निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांचा निकाल कसा कमी लागला, ते कसे नापास होत आहेत, आणि मग ते एकतर्फी खापर विद्यार्थ्यांवर किंवा शिक्षकांवर खोडून काही उपयोग आहे असं मला खरंच वाटत नाही. तर ही आपल्या पूर्ण शिक्षण व्यवस्थेची आणि समाज व्यवस्थेची जबाबदारी आहे. दुसरा एक मुद्दा यावेळेस चर्चेत आला तो म्हणजे एकूण गुणांमध्ये 100% गुण मिळवणारे विद्यार्थी त्यांचं प्रमाण यावर्षी कमी झालेलं आहे. म्हणजे मागील वर्षी 100% गुण मिळवणारे विद्यार्थी होते 211 आणि यावर्षी हे विद्यार्थी झालेले आहेत 179. काही ठिकाणी असं म्हटलं जातंय की हा SSC बोर्डाच्या कॉपीमुक्त अभियानाचा परिणाम आहे का, पण एक शिक्षक म्हणून माझं स्वतःचं निरीक्षण असं आहे की 100% गुण मिळवणारे विद्यार्थी हे पूर्णपणे कॉपी करून पास होणारे किंवा कॉपी करून एवढे गुण मिळवणारे असण्याची शक्यता फार कमी असते. हे विद्यार्थी त्यांचं स्वतःचं जी काही प्रतिभा असते, त्यांची मेहनत असते, त्या आधारे एवढे गुण मिळवत असतात. आणि कुठलाही निकाल कुठल्याही विषयाचा असो किंवा एकूण निकाल, मागच्या वर्षी इतकाच यावर्षीही तो असेल, निकालातली या पद्धतीचा चढ उतार होणं हे काही फार चिंतेचा किंवा काळजीचा विषय मला वाटत नाही. बऱ्याच वेळा 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला क्रीडा या विषयांचे अतिरिक्त गुण मिळालेले विद्यार्थीही असतात. काही वेळा या विद्यार्थ्यांचे गुण वेळेवर भरले जात नाहीत किंवा इतर काही अडचणी येतात, असंही होऊ शकतं. त्यामुळे 100% गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटणं हा मला काही फार विशेष चिंतेचा किंवा काळजीचा विषय वाटत नाही.
1: श्रोते हो, 10वीचा निकाल महाविद्यालयीन शिक्षणाच्या नव्या वाटचालीचा प्रारंभच असतो. निकाल जाहीर झाल्यानंतर आता विद्यार्थ्यांसमोर कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम अशा विविध शाखांची दालनं खुली झाली आहेत. अनेकदा टक्क्यांच्या स्पर्धेत किंवा इतरांच्या दबावात चुकीची विद्याशाखा निवडली जाण्याची शक्यता असते. त्यामुळे आपली आवड, स्वतःची क्षमता आणि भविष्यातली संधी यांचा ताळमेळ घालून याबाबतचा निर्णय कसा घ्यावा याबाबत मार्गदर्शन करताहेत राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे माजी उपाध्यक्ष तसंच राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
2: इयत्ता 10वीची परीक्षा प्रत्येकाच्या जीवनातील एक टर्निंग पॉइंट असतो. त्याचं कारण असं की 10वीपर्यंतचं शिक्षण हे सर्वसाधारण प्रत्येक विद्यार्थ्याचं दिलेले सगळे विषय घेऊन शिकून पूर्ण करणं हे गरजेचं असतं. इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर मात्र कला शाखा, विज्ञान शाखा, वाणिज्य शाखा, त्याचबरोबर अलीकडच्या काळामध्ये बदलत असलेल्या व्यवसाय शिक्षणाशी निगडीत अनेक प्रक्रियेमध्ये सहभागी होऊन आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करायची असते. हे करत असताना सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो म्हणजे आवड, क्षमता आणि संधी या तीनही गोष्टीचा योग्य विचार करून त्या विद्यार्थ्यांना आपल्या भविष्याची दिशा निश्चित करणं. आपल्याला स्वतःला कोणत्या गोष्टीची नक्की आवड आहे, कशामध्ये काम करण्यासंदर्भामध्ये आपल्याला आत्मविश्वास आहे, त्याचा विचार करून त्याने आपलं पुढचं क्षेत्र निवडणं गरजेचं आहे आणि त्या क्षेत्राशी निगडीत शाखा निवडणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर अनेकांच्या मनामध्ये भविष्यकालीन काही चित्र स्पष्ट नसतात, त्यामुळं आपल्या कुटुंबातील कुणीतरी त्या विषयामध्ये शिकत आहे, त्या शाखेमध्ये शिकत आहे, म्हणून त्याच्याकडे जाण्याची प्रवृत्ती दिसते. परंतु आजकाल तशी परिस्थिती राहिली नाही. भविष्यामध्ये काय करायचं आहे त्या संदर्भामध्ये आपणच योग्य तो निर्णय घेऊन करिअर गायडन्स संदर्भामध्ये माहिती घेणं गरजेचं आहे. त्या करिअर गायडन्सच्या माहितीच्या आधारे आपल्याला आपलं भविष्य काय असेल हे आजच स्पष्ट करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं पहिलं पाऊल म्हणजे योग्य त्या शाखेची निवड करणं आणि योग्य त्या शाखेमध्ये आवश्यक ती शैक्षणिक पात्रता पूर्ण करून नंतर आपल्या जीवनाला आकार देणं. त्यामुळेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यानंतर योग्य त्या विश्वासू सहकाऱ्यांशी चर्चा करा, तंत्रज्ञानाचा वापर करा आणि आपल्या आयुष्याची दिशा निश्चित करण्यासाठी योग्य तो निर्णय घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे.
1: श्रोते हो, 10वीच्या निकालानंतर एकीकडे लाखो विद्यार्थी यशाचा आनंद साजरा करत आहेत तर दुसरीकडे काही विद्यार्थ्यांच्या वाट्याला अपयशही आलं आहे. मात्र एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे आयुष्याची अंतिम कसोटी नसतेच. अपयशानं खचून न जाता आपल्या चुकांमधून शिकून पुन्हा

0: बुद्धीनं उभं राहणं हा पर्याय प्रत्येकाला असतोच, त्या दृष्टीनंच अधिक मार्गदर्शन करताहेत राज्य अभ्यासक्रम आराखडा समितीचे सदस्य महेंद्र गणपुले.
1: माध्यमिक शालांत परीक्षा म्हणजेच इयत्ता 10वीची परीक्षा, या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही कारणामुळे आपल्याला अपेक्षित असलेलं यश मिळत नाही ही वस्तुस्थिती आहे. त्याची कारणं अनेक असू शकतात, परंतु इयत्ता 10वी अनुत्तीर्ण झाला म्हणजे संपूर्ण आयुष्य संपलं असं काहीच नाही. कोणताही एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय अनुत्तीर्ण झालेला असाल तर दोनच महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला पुन्हा परीक्षा देऊन उत्तीर्ण होण्याची संधी असते, त्या संधीचा नक्कीच लाभ घ्या. त्याचबरोबर प्रश्नपत्रिकेचं स्वरूप, गुणदान योजना, विविध विषयाच्या संदर्भामध्ये असणाऱ्या सवलतींच्या योजना याचा नीट विचार करा आणि त्या दृष्टीनं प्रश्नपत्रिकांचा सराव करणं, आपल्याला ज्या विषयातील मूलभूत संकल्पना समजल्या नाहीत त्या संकल्पना योग्य त्या पद्धतीनं समजून घेणं आणि त्याच्या आधारे पुनर्परीक्षेला सामोरं जाणं हा अतिशय उत्तम मार्ग आपल्या समोर आहे. त्यामुळं अपयशाने खचून न जाता पुन्हा एकदा आत्मविश्वासानं परीक्षेला सामोरं जा, परीक्षेचं तंत्र समजून घ्या आणि आलेलं अपयश सहजासहजी पुसून पुन्हा एकदा नव्या जोमाने आपल्या पुढील वाटचालीला सुरुवात करा.
0: श्रोते हो, या यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचं आकाशवाणीतर्फे अभिनंदन आणि जे विद्यार्थी यंदा मागे राहिले आहेत त्यांना पुढच्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्त विशेष कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन नंदिनी मथुरे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 7:30 वाजलेले आहेत. आता माझा वार माझा शिवार कार्यक्रम.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय सौर दिनांक 21 वैशाख शके 1947 अर्थात 11 मे 2026। सुरुवातीला हवामानाचा अंदाज। ठाणे, रायगड, पालघर आणि संपूर्ण राज्यामध्ये हवामान स्वच्छ सूर्यप्रकाशयुक्त राहील, परंतु कोकणात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे। हा होता हवामानाचा अंदाज। आज राज्यस्तरीय प्रसारणामध्ये नागपूर केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम।
1: आकाशवाणी नागपूर सादर करीत आहोत कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारण। शेतकरी बांधवांना नमस्कार। आजच्या आपल्या माझा आभार माझा शिवार या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात मी रोहिणी सूर्यवंशी आपण सर्व शेतकरी बंधू आणि भगिनींचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करते। मंडळी, शेती हा आपल्या जीवनाचा महत्वाचा भाग आहे आणि बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञान आणि पद्धतींची माहिती आपल्याला असणं तितकंच गरजेचं आहे। तेव्हा आपल्या या कृषी विषयक राज्यस्तरीय प्रसारणात म्हणजेच माझं आभार माझा शिवार या कार्यक्रमात आपण शेती संबंधित विविध विषय, नवीन तंत्रज्ञान तसंच शेतकऱ्यांचे अनुभव आणि मार्गदर्शन जाणून घेत असता। चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या भागाला। मंडळी, शेती करत असताना आपल्याला काही शासकीय योजनांची माहिती असणं फार गरजेचं असतं। त्याच अनुषंगानं प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी आपण जाणून घेणार आहात प्रमोद पर्वते, कृषी विज्ञान केंद्र साकोली यांच्या या मुलाखतीतून। शेतकरी बांधवांनो नमस्कार। प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या

0: याच्या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहात. PMFME असं या योजनेचं नाव आहे आणि या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपण प्रमोद पर्वते यांना आजच्या कार्यक्रमात आमंत्रित केलेले आहे. सर नमस्कार, आजच्या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे.
1: नमस्कार मॅडम.
0: सर साधारण आज आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी जाणून घेतोय, तर या योजनेची दूरदृष्टी काय आहे?
1: सर्व शेतकरी बंधूंना नमस्कार. बघा, आपण भारतामध्ये जे अन्न प्रक्रियेचे प्रमाण आहे हे फार खूप कमी आहे आणि आपला जो खूप सारा शेतीमाल आहे त्याच्यामध्ये फळे असतील, भाजीपाला असतील, तर जनरली प्रक्रिया ते वाया जातात. आणि पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग ही जी योजना आहे, ही आत्मनिर्भर भारत जो आपला एक मोहीम आहे याचाच एक भाग आहे. ही योजना भारत सरकारच्या अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाद्वारे संपूर्ण देशभरामध्ये राबवली जात आहे. आणि देशातील जे लहान उद्योजक आहेत, जसे घरगुती पापड असतील, लोणचे किंवा मसाले जे बनवतात, किंवा ज्यांची लहान पिठाची गिरणी असेल, त्यांना भांडवल, आधुनिक तंत्रज्ञान आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. आणि ही जी योजना आहे ही साधारण 2020 पासून सुरू करण्यात आली आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ही जी योजना आहे, या योजनेची अंमलबजावणी आणि संयंत्रणाची जी जबाबदारी आहे ही कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडे दिलेली आहे. आपण जर बघितलं तर याच्यामध्ये अन्न प्रक्रिया उपक्रम जे आहेत, तर त्याच्यामध्ये जसं अन्नधान्यावर आधारित अन्न उत्पादने असतील, त्याच्यामध्ये तांदूळ, गहू किंवा डाळी असतील, तेलबियावर आधारित उत्पादने असतील, त्यानंतर मिलेट आपल्याला माहिती आहे सर्वांना, तर मिलेटवर आधारित उत्पादने असतील, किंवा फळांवरती भाज्या ज्या आहेत आणि कंदमुळे आहेत तर संबंधित उत्पादने आहेत, मासे आणि सागरी जी उत्पादने आहेत त्या व्यतिरिक्त मास आणि कुक्कुट उत्पादने, दुग्धजन्य जे पदार्थ आहेत ते सुद्धा याच्यामध्ये आहेत, मसाल्यांचे उत्पादन, त्याचप्रमाणे लागवड पिकांवर आधारित उत्पादने जी आहेत, नारळ किंवा ऊस वगैरे असेल त्याच्यामध्ये, आणि गौण वने जे उत्पादने आहेत साधारण आदिवासी लोकसंख्येला लक्ष करून, तर हे संपूर्ण जे अन्न प्रक्रिया उपक्रम आहेत ते याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. मॅडम, यासोबतच जर आपण जर या योजनेचा उद्देश बघितला तर साधारण नवीन किंवा कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रियेचे विस्तारीकरण, आधुनिकीकरण किंवा स्तर वृद्धी करण्यासाठी याच्यामध्ये मदत करणे आहे. दुसरं जे आहे, जसं एक जिल्हा एक उत्पादन आहे, तर त्या आधारित उद्योगांना प्रोत्साहन देणे आहे. जे आपले बेरोजगार नवयुवक आहेत, महिला शेतकरी बंधू असतील, वैयक्तिक उद्योजक असतील किंवा स्वयंसहायता शेतकरी असतील, एपीओ असतील किंवा आपली भागीदारी संस्था, तर यांना संधी याच्यामधून उपलब्ध करून देणे आहे. यासोबतच जे समाविष्ट उद्योजक आहेत तर त्या लाभार्थ्यांना व्यावसायिक व तांत्रिक बाबतींमध्ये प्रशिक्षण देणे आहे. यासोबतच अन्न प्रक्रिया क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षण संस्थांचे बळकटीकरण करणे आहे. यासोबतच जे आपलं उत्पादन आहे तर त्यांचं ब्रँडिंग आणि विपणन अधिक बळकट करून त्यांना संघटित अशी पुरवठा साखळीशी त्यांना जोडणे आहे. यासोबतच ज्या सामुदायिक सेवा आहेत त्याच्यामध्ये प्रक्रिया सुविधा असतील, प्रयोगशाळा असतील, साठवणूक, पॅकेजिंग, विपणन, तसेच उद्योग वाढीसाठीच्या सर्व ज्या सेवा आहेत तर त्या सूक्ष्म उद्योगांना लाभ मिळवून देणे असं याच्यामध्ये महत्वाचा हा उद्देश या योजनेचा आहे. यासोबतच ज्या योजनेचे घटक आहेत त्याच्यामध्ये वैयक्तिक व गट लाभार्थी जे आहेत, तर त्याच्यामध्ये पात्र लाभार्थी जे आपले आहेत ते बेरोजगार युवक, नवयुवक असतील, महिला भगिनी असतील, शेतकरी किंवा वैयक्तिक उद्योजक, तर याच्यामध्ये एपीओ पण आहेत, तर ह्या संस्था आहेत त्याच्यामध्ये पात्र लाभार्थींमध्ये. अनुदान जी मर्यादा आहे ती साधारण मंजूर जो प्रकल्प आहे त्याच्या किमतीच्या 35% किंवा मग जास्तीत जास्त 10 लाख एवढं अनुदान मर्यादा याच्यामध्ये दिलेलं आहे. दुसरं जे आहे त्या सामायिक पायाभूत सुविधा आहेत, तर त्याच्यामध्ये स्वयंसहायता शेतकरी समूह आहेत, एफपीओ आहेत, सहकारी संस्था आहेत, तसेच इतर शासकीय संस्था जे आहेत ते याच्यामध्ये पात्र लाभार्थी आहेत. त्यासोबतच जे अनुदान मर्यादा आहे ती याच्यामध्ये मंजूर प्रकल्पाच्या जी किंमत आहे त्याच्या 35% किंवा जास्तीत जास्त 3 कोटी रुपयापर्यंत याच्यात अनुदान मर्यादा आहे. आणि बीज भांडवल जे आपण देतो त्याच्यामध्ये जे आपल्या गट आहेत, एमएसआर वगैरे असतील, तर या संस्थाशी संलग्न जे स्वयंसहायता समूह गट आहेत तर ते याच्यामध्ये पात्र लाभार्थी आहेत. तर याच्यामध्ये सुद्धा जी मर्यादा आहे ती प्रति स्वयंसहायता गटामध्ये जास्तीत जास्त 4 लाख रुपये व प्रति सदस्यामध्ये 40,000 दिलेला आहे. याच्यासोबत मार्केटिंग आणि ब्रँडिंग जे आहे तर त्याच्यामध्ये जे SHG आहेत आपले समूह गट, FPO आहेत, सहकारी संस्था आहेत, शासकीय संस्था आहेत, तर याच्यामध्ये अनुदान जी मर्यादा आहे ती प्रकल्पाच्या जो मंजूर प्रकल्प आहे त्या किमतीच्या 50% एवढं दिलेलं आहे. तर हे याच्यामध्ये घटक आहेत.
0: अच्छा, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना यामध्ये सर एक जिल्हा एक उत्पादन ही सुद्धा एक संकल्पना आहे, तर त्याविषयी सांगा.
1: आपण जे म्हणाले मॅडम ODOP एक जिल्हा एक उत्पादन, तर हे एक जिल्हा किंवा एक उत्पादन म्हणून प्रत्येक जिल्ह्याची एक वेगवेगळी ओळख करून दिलेली आहे किंवा त्याची ताकद असते. आपण जर बघितलं तर जळगावची केळी असेल किंवा एक नागपूरची संत्री असेल, भंडारा जिल्ह्यामध्ये भात असेल, तर शासनाने प्रत्येक जिल्ह्यासाठी एक मुख्य उत्पादन निश्चित केलेलं आहे. आणि जर तुम्ही त्या उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू केला तर तुम्हाला प्राधान्य दिलं जाते. मात्र याचा अर्थ असा नाही की तुम्ही इतर उद्योग करू शकत नाही, तर तुम्ही इतर उत्पादनावरही प्रक्रिया करू शकता, पण जे एक जिल्हा एक उत्पादन आहे तर त्यासाठी प्रशिक्षण आणि मार्केटिंग मध्ये सरकार विशेष जोर

0: आपण जर याच्यामध्ये बघितलं तर जसं भंडारा जिल्ह्यामध्ये तांदूळ आहे तर तो जगप्रसिद्ध आहे. तर पीएमएफएमई योजनेअंतर्गत तांदळापासून जसं पोहे बनवतो आपण किंवा तांदळाचे पीठ असतील, मुरमुरे असतील, लाह्या असतील, म्हणजे तांदळावर आधारित जे रेडी टू ईट पदार्थ आहेत तर या पदार्थ बनवणाऱ्यांना किंवा उद्योगांना आपण प्राधान्य मिळते. त्याच्यात जर फायदा आपण बघितला तर तांदूळ मिलाचं आधुनिकीकरण असेल किंवा प्रोसेसिंग युनिट टाकण्यासाठी साधारण 10 लाखापर्यंत याच्यामध्ये अनुदान मिळू शकते. यासोबतच जे बचत गट आहेत तर त्या बचत गटांसाठी सुद्धा संधी आहे. याच्यामधून ज्या ग्रामीण भागातील महिला बचत गट आहेत तर त्याच्यामधून जे गृहउद्योग असतील, तांदळापासून पापड असतील किंवा स्थानिक मसाले वगैरे असतील, तर त्यांना या योजनेमधून साधारण 40,000 रुपये प्रति सदस्य हे बीज भांडवल मिळू शकते आणि याच्यामधून त्यांना फायदा मिळू शकते.
1: अच्छा सर, आता सांगा आर्थिक मदत आणि अनुदानाचं जे गणित आहे किंवा जे अनुदान त्यातून मिळणार आहे हे कसं काय आहे सर?
0: पीएफएमई योजनेअंतर्गत शेतकरी बंधूंना याच्यामध्ये अनुदान मिळते. तर आपण याच्यामध्ये जर बघितलं तर क्रेडिट लिंक सबसिडी जी आहे, जर तुमचा प्रकल्प असेल तर साधारण प्रकल्पाच्या खर्चाच्या 35% अनुदान याच्यामधून मिळते आणि याची जी कमाल मर्यादा दिलेली आहे ती 10 लाखापर्यंत आहे.
1: अच्छा.
0: आणि याच्यामध्ये स्वतःचा जो वाटा आहे तर उद्योजकाला स्वतःचा 10% फक्त रक्कम त्याच्यामध्ये भरायची आहे किंवा उभी करावी लागते आणि उर्वरित जी 90% रक्कम आहे ही बँक आपल्याला कर्ज म्हणून देते. आणि आपण जेव्हा बँकेचे नियमित हप्ते भरतो तर तेव्हा सरकार जी सबसिडी आहे किंवा अनुदान आहे 35% हे तुमच्या खात्यामध्ये जमा करते. आणि गटांसाठी सुद्धा याच्यामध्ये मदत आहे. जे शेतकरी उत्पादक कंपनी असतील किंवा शेतकरी स्वयंसहायता गट असतील तर त्यांना पायाभूत सुविधांसाठी ज्याच्यामध्ये कोल्ड स्टोरेज असतील किंवा मोठे प्रोसेसिंग युनिट असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा साधारण 35% अनुदान मिळते.
1: आता यासाठी असलेली पात्रता, कागदपत्र आणि याचा लाभ कोणाला घेता येऊ शकतो?
0: या योजनेकरिता पात्रता आहे, कागदपत्र किंवा जे लाभ आहेत तर त्याच्यामध्ये खूप साऱ्या अटी नाही आहे. त्याच्यामध्ये जो अर्जदार आहे हा भारतीय नागरिक असावा, 18 वर्षावरील असावा, किमान 8वी उत्तीर्ण असणं अपेक्षित आहे. हे वैयक्तिक लाभार्थ्यांसाठी आहे आणि एकाच कुटुंबामधील एकाच व्यक्तीला लाभ मिळेल असे त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर कागदपत्र जी आहेत याच्यामध्ये लाभार्थी जे असतील त्यांचं आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे पासबुक, जागेचा जो पुरावा आहे, कारण स्वतःची जागा नसेल तर सातबारा आणि भाडेकराराचा जो करारनामा आहे तो आणि कोटेशन ज्या मशिनरी घ्यायचे त्यांचे जे दरपत्र वगैरे आहेत ते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे डीपीआर ज्याला आपण प्रकल्प अहवाल म्हणतो सविस्तर, तर या सगळ्या बाबींची याच्यामध्ये गरज आपल्याला पडू शकते.
1: अच्छा सर, याच्यामध्ये मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रशिक्षणाचं काय महत्व आहे आणि ते प्रशिक्षण कुठे दिलं जाईल?
0: या योजनेअंतर्गत मार्केटिंग, ब्रँडिंग आणि प्रशिक्षणाचं खूप महत्व आहे. आपण जर बघितलं तर छोट्या छोट्या जे उद्योग आहेत त्याच्यामध्ये आपण मार्केटिंगच्या बाबतीमध्ये कमी पडत असतो, तर याच्यामध्ये जे ब्रँडिंग आहे, आपलं जे उत्पादन आहे त्या उत्पादनाला एक नाव, ब्रँड नेम जे आपण म्हणतो, तर ती मिळवून देण्यासाठी याच्यामध्ये मदत केली जाते. यासोबतच जे आपलं अन्न प्रशासनाचं FSSAI लायसन्स जे आहे तर ते लायसन्स मिळवण्यासाठी, कारण अन्नाचा जो दर्जा आहे तो टिकवण्यासाठी लागणारी जी परवानगी आहे तर त्यासाठी संपूर्ण तांत्रिक मदत याच्यामध्ये दिलेली जाते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पॅकेजिंग आहे. तर आता कसं अट्रॅक्टिव्ह जर पॅकेजिंग असलं किंवा आकर्षक जर असलं तर ते ग्राहकांना सुद्धा आवडते, तर त्याच्यामुळे ते पॅकेजिंग कसं असावं याच्याबद्दल सुद्धा त्या ठिकाणी प्रशिक्षण दिले जातात. आणि याच्या व्यतिरिक्त जे बाकी प्रशिक्षण आहेत, जसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिल्हा संशोधन व्यक्ती जे आहेत तर ते नियुक्त केलेले आहेत, ते तुम्हाला फॉर्म भरण्यापासून ते उद्योग सुरू करण्यापर्यंत ते संपूर्ण तुम्हाला मदत करतात. आणि तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन जे प्रशिक्षण आहे त्याची सुद्धा याच्यामध्ये सोय दिलेली आहे.
1: अच्छा सर, आता पुढे सांगा की बीज भांडवल म्हणजे नेमकं काय?
0: बीज भांडवल जे आहे ते असं एक भांडवल आहे की जे उद्योगाच्या सुरुवातीला गरजा भागवण्यासाठी दिले जात आहे. हे एक प्रकारचे कर्ज नसून एक प्रकारचं अर्थसहाय्य आहे, जेणेकरून जे आपल्या महिला भगिनी आहेत त्यांना लहान जे अवजारे ते खरेदी करण्यासाठी किंवा जो कच्चा माल आहे तो विकत घेण्यासाठी, म्हणजे कोणासमोर हात पसरावे लागू नये, त्यांना त्यांचं भांडवल मिळावं म्हणून हे बीज भांडवल दिले जाते. तर याच्यामध्ये ज्या महिला बचत गटातील सदस्य आहेत तसेच सदस्यांना जे प्रत्यक्ष अन्न प्रक्रिया उद्योगात गुंतलेले आहेत किंवा नवीन उद्योग करू इच्छितात तर त्यांना हे बीज भांडवल मिळते. आणि याच्यामध्ये जी रक्कम आहे ती प्रति सदस्य जी आहे ती 40,000 रुपयापर्यंत ती रक्कम दिलेली जाते. आणि त्याचा वापर जो आहे तो आपण जसं म्हटलं प्रामुख्यानं त्याच्यामध्ये कच्चा माल खरेदी करणे असेल, जसं तांदूळ, मसाले, पॅकेजिंगचं मटेरियल लागत आहे तर हा कच्चा माल खरेदी करण्यासाठी. दुसरं जे आहे ते जे लहान उपकरणं येतात जसं मिक्सर आहे, ग्राइंडर किंवा शिलिंग मशीन असेल किंवा वजन काटे वगैरे असतील तर हे लहान उपकरणं त्याच्यामधून घेऊ शकतात. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे परतावे आहेत तर हे वैयक्तिक अनुदान असून गटाला दिलेले भांडवल असते, तर त्यामुळे सदस्यांनी यातून जी व्यवसाय करून जी रक्कम आहे ती हळूहळू गटाला परत करणे अपेक्षित असते, जेणेकरून गटाचा जो फिरता निधी आहे रिव्हॉल्विंग फंड हा वाढेल. तर यासाठी हे बीज भांडवल जे आहे तर ते बीज भांडवल आपण यासाठी वापरू शकतो.
1: अच्छा सर, आता आपल्या तरुणांना, आपल्या शेतकरी वर्गाला जे आपला कार्यक्रम ऐकत आहे त्यांना सुद्धा आपण

0: नेमका काय संदेश देऊ इच्छिता सर, कारण हा विषय फारच महत्वाचा आहे, तर त्या अनुषंगाने तुम्ही त्यांना काय सांगाल?
1: मॅडम, मी एवढंच सांगेन की आता जे आपले शेतकरी बंधू आहेत, हे फक्त शेतकरी राहण्यापेक्षा आपण जर त्यांना उद्योजक बनवलं, शेतकरी उद्योजक म्हणून बना आणि कच्चा माल जो आहे तो विकण्यापेक्षा त्याच्यावर आपण जर प्रक्रिया केली आणि तो जर नंतर विकला आपण, तर आपला जो नफा आहे हा दुप्पट किंवा तिप्पट होणार आहे. तर आपल्याकडे जर कल्पना असेल तर आपल्याला शासनाच्या ज्या योजना, जसं ही योजना आहे, तर या योजनेच्या माध्यमातून आपल्याला शासनाचं पाठबळ मिळणार आहे. तर आपण जर या योजनेचा फायदा घेतला तर निश्चितच आपला जो कच्चा माल शेतीमधून मिळणारा आहे त्याच्यावर आपण प्रक्रिया करून त्याला आपण जर ब्रँडिंग पॅकेजिंग करून जर आपण मार्केटमध्ये उतरलो तर निश्चितच उद्योजक म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये अधिकचे पैसे मिळणार आहेत. आणि आपल्या जिल्ह्यामधील जे कृषी विभाग आहे तर त्याच्यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील किंवा तालुका कृषी अधिकारी असतील यांच्यासोबत संपर्क साधून आपण या योजनेचा फायदा घेऊ शकतो.
0: अच्छा सर, त्यासाठी कुठलं संकेतस्थळ वगैरे आहे का किंवा याची माहिती आपल्या शेतकरी बंधूंना नेमकी कुठे मिळेल?
1: त्याचे संकेतस्थळ आहेत मॅडम. आपण जसं म्हटलं तर PMFME साठी PFME.MOFPI.GOV.IN ही जी वेबसाईट आहे त्या वेबसाईटला आपण भेट देऊ शकतो आणि त्या वेबसाईटवर पूर्ण योजनेची याच्याबद्दल माहिती आहे. यासोबतच आपण जसं म्हटलं की तालुका कृषी अधिकारी असतील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी असतील, तर त्यांच्यासोबत सुद्धा आपण याच्याबद्दल माहिती जाणून घेऊ शकतो.
0: अच्छा सर, तुम्ही अशा कार्यक्रमात आलात. आपल्या शेतकरी बांधवांना प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी अतिशय सविस्तर आणि संपूर्ण अशी माहिती दिलीत. सोबतच आपण त्यांना या योजनेपर्यंत त्यांना कसं पोहोचता आली याविषयी सुद्धा सांगितलं. त्याबद्दल आपलं खूप खूप आभार सर, धन्यवाद. मंडळी, आता आपण प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना या विषय जाणून घेतलं प्रमोद पर्वते यांच्या या मुलाखतीतून. यानंतर प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका आपल्या कृषी प्रसारणात पुढे ऐकूया. या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांना भेट देणार आहात, जे मिरची उत्पादक शेतकरी आहेत आणि यवतमाळ स्थित आहेत. चला तर त्यांच्या मिरची उत्पादनाविषयी आणि त्यावर आधारित प्रक्रिया उद्योगाविषयी त्यांच्या मुलाखतीतून जाणून घेऊयात.
2: आपलं पूर्ण नाव सांगा.
3: नमस्कार सर, मी गोपाल शंकरलाल अग्रवाल, गोपाल शंकरलाल अग्रवाल राहणारा बालाजी चौक यवतमाळ, प्रॉपर यवतमाळ राहतो सर, यवतमाळ शहरात.
2: अच्छा, तर आपल्याकडे शेती किती एकर आहे गोपालजी?
3: माझ्याकडे सर तशी आधी 16 एकर वडिलांकडे होती, पण ती विकावी लागली सर.
2: अच्छा, मग तुमची
3: आमचं भागत नव्हतं सर.
2: अच्छा, मग तुम्ही पुन्हा विकत घेतली की?
3: तुम्ही सर, मग आम्ही 2 एकर शेती मी विकत घेतली सर.
2: अच्छा, तर आता आपण तुमच्या सर मिरची व्यवसायाकडे वळूया. तर तुम्हाला मिरची पावडर बनवायचा उद्योग सुरू करायची कल्पना कशी सुचली, त्याच्याबद्दल सांगा.
3: सर, ही कल्पना आमच्या आईची आहे सर. आमचे वडील जे आहेत त्यांनी मिरचीचा व्यवसाय सुरू केला, पण अनावधानाने त्यांची सुरुवातीला आणलेली मिरची ही चुरा झाली.
2: अच्छा,
3: आणि चुरा झाल्यावर ते एकदम रडायला लागले. आता मी काय करणार, माझा खाय पायची वांदे होईल बा, कसं तरी 2 पैसे कमवायचे आशेने मिरची आणली आणि ही चुरा निघाल्यामुळे आता माझ्या लहान मुलांना मी कसं पोहोचणार, मी काय करणार.
2: बरोबर,
3: त्यांचं म्हणजे उदरनिर्वाह करणं कठीण झालं त्यांच्यासाठी आमचं.
2: बरोबर,
3: तर ते एकदम म्हणजे हिंमत सोडून दिली की आता मी काय करू. तर त्यावेळेस आमची आई जी आहे ती खूप मजबूत स्त्री होती म्हणता येईल त्यांना, शब्द नाही सुटत त्या गोष्टीला. मला एक स्ट्रॉंग लेडी होती ती.
2: बरोबर,
3: तिने डिसिजन घेतला की हे पूर्ण बी कचरा आणि मिरचीचे फोलपट हे पूर्ण मी साफ करेल.
2: अच्छा,
3: आणि एक एक फोलपट तिने जमा केलं, एक एक बी तिने साफ केलं आणि ते जमा करून दळायला दिलं.
2: अच्छा, वा.
3: तर ते दळून 5 किलो दळून आणलं आम्ही सुरुवातीला. 5 किलो आणल्यावर आमचे बाबा आमच्यावर गडबडले, म्हणजे तुम्हाला समजते का फूड ट्रक वाले तुमच्या मागे लागतील, हे काही व्यवसाय करू शकता का तुम्ही, तुम्हाला याचे अधिकार आहेत का वगैरे वगैरे. साधे एकदम साधे होते, म्हणजे खेड्यातून आलेले होते, शेतीतून आलेले होते आणि एकदम सिम्पल.
2: बरोबर,
3: तर आमची आई बोलली की काही घाबरू नका, आपण करू, होईल, हे सगळं होईल. ते 5 किलो दळल्यावर मग आम्ही त्याला कागदाच्या पाकिट मध्ये बांधून विकायला सुरुवात केली. तर कागदात लोकांना दिसत नव्हतं, त्याच्यामुळे लोकांनी त्याला प्रतिसाद कमी दिला.
2: अच्छा, मग आता एक सांगा, सुरुवातीला हा व्यवसाय सुरू करताना किती अडचणी आला?
3: खूप खूप भयंकर. तेच सांगत आहे सर की काही नाही, चुरा पडला म्हणून व्यवसाय सुरू झाला, विचार करा. रडकुंडी आल्यावर आणि त्याच्यानंतर मग आम्ही साधी पन्नी आणली. साधी पन्नी आणल्यावर त्याला लावायला रबर नव्हते. बँकेसमोर नोटांचे काढलेले रबर जे राहतात ते आम्ही जमा करायचो, त्याला चांगल्याने धुवायचो आणि ते रबर लावून आम्ही ते पॅकेट विकायचो.
2: अरे वा, छान.
3: मी 9 वर्षाचा होतो सर, तर ते पॅकेट जेव्हा मी भरायचो ना तर माझ्या अंगाचे

0: लपवायची अक्षरशः. आता मी पाण्याचा प्लास्टिकच्या ड्रम मध्ये रात्र रात्रभर उभा राहायचो आग नाही व्हायला पाहिजे म्हणून. म्हणजे या परिस्थिती 9 वर्षाचा म्हणजे लहान होतो सर, खूप लहान होतो मी.
1: अच्छा
0: सर, मी आता सर ग्राइंडिंग बाहेर करून घेत आहे जॉब वर्कवर, आणि माझ्याकडे माझा पूर्ण पॅकेजिंग प्लांट आहे.
1: ओके,
0: पॅकेजिंग प्लांट साठी मला PMFME जी आहे योजना, त्या अंतर्गत मला स्टेट बँक ऑफ इंडियानी कर्ज मंजूर करून दिलं आहे.
1: अच्छा.
0: आणि आमचे जे अधिकारी आहेत PMFME चे मेन, त्या अधिकाऱ्यांनी मला 3,67,500 रुपयाची सबसिडी विना कष्टांनी उपलब्ध करून दिले, कुठल्याही प्रकारचा त्रास न देता.
1: छान.
0: म्हणजे इव्हन माझ्याकडून कोणी पाणी सुद्धा नाही पिलं सर, किंवा तुम्ही मला पाणी पाजा चहा पाजा असा काहीच प्रकार नाही झाला. एकदम नॉन करप्टेड पद्धतीने ही सबसिडी माझ्या खात्यात वळती झाली आहे.
1: अच्छा अच्छा.
0: माझं ऑटो पॅकेजिंग युनिट आहे, पूर्ण पॅकेट होते. मी 50 ग्राम पासून 500 ग्राम पर्यंत वेगवेगळे पॅकेट काढतो, ते मशीनवर सेटअप करून. आणि मशीनची स्पीड खूप चांगली असल्यामुळे मला लेबरचं कॉस्टिंग खूपच्या प्रमाणात कमी झालं आहे. आणि पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे

0: नाही झाला. एकदम नॉन करप्टेड पद्धतीने ही सबसिडी माझ्या खात्यात वळती झाली आहे.
1: अच्छा अच्छा.
0: माझं ऑटो पॅकेजिंग युनिट आहे, पूर्ण पॅकेट होते. मी 50 ग्राम पासून 500 ग्राम पर्यंत वेगवेगळे पॅकेट काढतो ते मशीनवर सेटअप करून, आणि मशीनची स्पीड खूप चांगली असल्यामुळे मला लेबर तो कॉस्टिंग खूपच्या प्रमाणात कमी झाला आहे, आणि पॅकेजिंग अट्रॅक्टिव्ह असल्यामुळे माझं सेल खूप चांगल्या पद्धतीने वाढलं आहे.
1: गोपालजी, मग मिरची निवडताना तुम्ही कोणत्या गोष्टी पाहता?
0: मिरची घेताना आम्ही सर पूर्ण एक्सपोर्ट क्वालिटीची मिरची खरेदी करतो.
1: अच्छा.
0: एक्सपोर्ट क्वालिटीची मिरची म्हणजे त्याच्यात डाग नसतो, मिरची डॅमेज नसते, आणि चांगला ऑइल पर्सेंटेज जास्त असतो.
1: अच्छा.
0: ऑइल पर्सेंटेज मुळे मिरचीला कलर आणि टेस्ट निर्भर करतो मिरची पावडरचा. ज्या मिरचीला चमक जास्त असतं, तुम्ही पाहिलं असेल सर मार्केटला, एखादी मिरची खूपच अशी चमकते
1: बरोबर,
0: तर तिला ऑइल पर्सेंटेज चांगला आहे.
1: अच्छा.
0: आणि एखादी मिरची तुम्ही पाहिली असेल असं म्हणजे
1: तिच्यावर
0: असं ठीक आहे लाल आहे पण अशी चमक नाही तिला काहीच
1: बरोबर,
0: तर तिचा ऑइल पर्सेंटेज कमी आहे.
1: अच्छा.
0: मिरची पावडरच्या व्यवसायात सगळ्यात मेन हेच आहे की ज्या मिरचीला ऑइल जास्त आहे ती मिरची जर तुम्ही दळली नॅचरल ऑइल मिरचीचा, तर तिला टेस्ट आणि कलर खूप छान येईल आणि तुमची मागणी आपोआप वाढेल.
1: अच्छा. आता गोपालजी, मग चांगली पावडर तयार होण्यासाठी तुम्ही काय काळजी घेता?
0: आम्ही सर बिलकुल प्रत्येक मिरची खरेदी करताना काळजी घेतो, त्याच्यानंतर ग्राइंडिंग करताना त्याची काळजी घेतो. ग्राइंडिंग करताना पूर्ण माला खोलून घेताना आम्ही आमचे आमने सामने राहतो, आणि ते पूर्ण खोलल्यावर त्याची ग्राइंडिंग सुरू असल्यावर त्याची काळजी घेतो, त्याच्यावर लक्ष देतो. त्याच्यानंतर त्याला प्रिझर्व्ह करायसाठी पूर्ण लाइनर लावून आतून पन्नी बाहेरून कट्टा लावून त्याला व्यवस्थित पद्धतीने पॅक करून त्याला साठवून ठेवतो. आणि मॅक्झिमम म्हणजे बनवल्यापासून 1 महिन्याच्या आत आम्ही पूर्ण सेल होईल एवढंच माल बनवतो, कारण जेवढं फ्रेश मिरची पावडर राहील तेवढा त्याचा टेस्ट चांगला राहील सर.
1: अगदी बरोबर. तर गोपालजी, मग हा उद्योग सुरू करायला तुम्हाला सुरुवातीला किती खर्च लागला?
0: सुरुवातीला तर सर मला 30 लाख रुपयाच्या जवळजवळ लागले सर.
1: अच्छा. तर मग तुमच्याकडे मजूर वर्ग आहेत का? किती काम करतात?
0: हो सर, माझ्याकडे सर 4 लोक काम करतात.
1: आणि ते पूर्ण वर्षभर असतात?
0: हो, वर्षभर असतात सर.
1: अच्छा. तुमच्याकडे तयार झालेली जी काही मिरची असते ती मिरची पावडर कुठे आणि कशी विकता तुम्ही?
0: सर आपण याच्या 3 व्हेरियंट मध्ये मिरची पावडर बनवतो सर. पहिला व्हेरियंट आहे तेजालाल, त्याच्यासाठी आपण मी स्वतः जातीने उभं राहून खम्मम तेलंगणा मधून तेजा उच्च प्रतीची जी विदेशात जाते एक्सपोर्ट क्वालिटी तेजा मिरची निवडून निवडून खरेदी करतो.
1: अच्छा.
0: आणि ती दळून घेतो. तो व्हेरियंट आला माझा एक तेजालाल, म्हणजे ते खूपच तिखट असते.
1: अच्छा.
0: एकदम स्पायसी खाणाऱ्यासाठी कोल्हापुरी तडका टाईप तशा लोकांसाठी ती पहिली पसंती ठरते.
1: अच्छा.
0: दुसरा आहे सर माझं सिरोंच्या आणि नागपूर कळमना मार्केट वरून मी स्टीफाई नावाची मिरची घेतो, आणि त्या मिरचीचा आम्ही सेकंड व्हेरियंट तयार केलाय सर, सही तिखा सही लाल.
1: याच्यात
0: टेस्टपणा पण आहे आणि लालपणा पण आहे, भाजीला कलर पण खूप छान येईल आणि टेस्टपणा पण येईल मिडियम टेस्ट.
1: अच्छा.
0: तर हा एक दुसरा व्हेरियंट आहे सर, हा सही तिखा सही लाल म्हणून आपला प्रचलित आहे. तिसरा व्हेरियंट आहे सर आपला ते रेशम पट्टा मिरची येते, ती रेशम पट्टा मिरची आपण वरंगल वरून खरेदी करतो आणि त्याच तिखट तयार करून ती काश्मीरी लाल मध्ये विकतो. ते फक्त फिकं असते सर, टेस्ट साठी आणि कलर साठी असतो सर.
1: अच्छा. तर या सगळ्याच ठिकाणी तुम्ही जातीने जाऊन ते सगळं पाहणी करता? बरोबर आहे. तेव्हाच हे होतं. तर एक प्रश्न असा राहील की ग्राहक परत परत तुमच्याकडूनच माल घ्यायला काय येतात मग?
0: कारण आपण क्वालिटी मेंटेन करतो सर, आणि त्यांना कमी दरात चांगल्यात चांगली क्वालिटी देतो. आणि दुसरं सर आपला एक युनिक संकल्पना आहे याच्यात, जसं आमचं जो पॅकेट आहे तुम्ही घेतला आज आणि तुम्हाला पसंत नाही पडला तर तुम्ही कट केलेला पॅकेट सुद्धा 30 दिवसात आम्हाला परत करू शकता, तुमचे पैसे तुम्हाला परत मिळतील. गॅरंटी आहे.
1: ही गॅरंटी राहिली तर खरंच ग्राहक तुमच्याकडे त्याच विश्वासाने येतील.
0: हो. आणि आमची टॅगलाईन सर अशी आहे की शुद्धता ही हमारी पहचान, आमचा बेसच आहे शुद्धता.
1: अच्छा. तुमच्याकडे शेती पण आहे बरोबर?
0: हो सर.
1: तर शेतीसोबत हा उद्योग सांभाळताना वेळ कसा काय काढता?
0: नाही सर, कठीण जाते पण शेतीकडे कमी लक्ष पडतो, कारण शेती आमच्या इथे माणूस आहे एक राहुल म्हणून मुलगा ड्रायव्हर, तो शेतीवर जास्त लक्ष देतो. मी अधा मधात चक्कर टाकत असतो. बाकी माझं सर दुकानात सकाळी 10 ते रात्री 8 पर्यंत वेळ असतो. ज्या दिवशी मी मालाला गेलो त्या दिवशी माझी गृहिणी माझी मिसेस माझं दुकान सांभाळते.
1: वा वा, छान. तर तुमच्याकडे जी शेती आहे त्यात काय पीक घेता तुम्ही मुख्य पीक म्हणून?
0: सध्या सर यावर्षी आम्ही सर सोयाबीन आणि कापूस घेतला होता.
1: कापूस घेतलाय. तर त्याची मग जी काही मशागत आहे किंवा खत म्हणून काय वापरता तुम्ही?
0: सर खत म्हणून तर सर रासायनिक खत आहे सर, म्हणजे आम्ही

0: दोन एकर खूप कमी असल्यामुळे आम्ही जैविकचा प्रयोग करून पाहिला पण ते आम्हाला सक्सेसफुल नाही झालं सर. खर्चही काढणं कठीण झालं सर.
1: अच्छा.
0: आम्हाला गायडन्स नाही मिळत सर त्यामध्ये. तर खूप छोटी शेती आहे आणि गायडन्स प्रॉपर नाही आहे सर. आणि स्वतःच लक्ष थोडस, जसं ज्या पद्धतीने मी म्हटलं की बा मिरचीसाठी मी जातीने स्वतः लक्ष देतो,
1: तसं लक्ष देण्यावर
0: थोडस लक्ष देणं कठीण पडते. कारण इथून 25 किलोमीटरवर माझा शेत आहे
1: तिथे
0: मी राहतो तिथून, त्याच्यामुळे थोडस दुर्लक्ष होते.
1: गोपालजी असं होऊ शकतं की तुम्ही दुसरे वेगळे क्रॉप घेऊन बघितले, जी मार्केटची मागणी आहे त्यानुसार जर केलं थोडस तर नक्कीच त्या शेतीतही तुम्हाला भरभराट येऊ शकते.
0: हो सर त्याच्यासाठी आम्ही सर शेंगा लावण्याचाही प्रयत्न केला पण तोच विषय आहे सर की स्वतः काळजी न घेऊ शकल्यामुळे लोकांच्या भरोश्यावर काम करणं थोडं मला कठीण चाललंय सर. माझा पुढचा प्रोजेक्ट आहे सर भविष्यात, किंवा तो शेत आहे तिथे एक शेत टाकायचा आणि अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम टाकायचा, मग तिथेच राहायचं. त्यावेळेस खायच्या पूर्ण वस्तू तिथेच उगवायच्या, आपणच उगवायच्या आपणच खायच्या.
1: चांगले विचार आहे तुमचे, म्हणजे समाजासाठी तुम्ही समाजकारण करण्याचा विचार ठेवला आहे, खूपच याच्यासाठी तुम्हाला शुभेच्छा. गोपालजी तुम्ही जे पॅकिंग ग्रेडिंग करता तर काय पॅकेजिंग, किंवा मग
0: 50 ग्रॅम पासून सर, 50 ग्रॅम, 100 ग्रॅम, 200 ग्राम, 500 ग्राम, 4 वेरियंट, पण 4 साईज मध्ये आपण पॅक करतो. 2 वर्षात महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यापर्यंत जाईल हा माझा टार्गेट आहे सर.
1: छान छान. तर इतर शेतकऱ्यांनी असा छोटा उद्योग सुरू करायचा असेल तर त्यांना तुम्ही काय सांगाल?
0: सर छोट्या शेतकऱ्यांनी उद्योग करायलाच पाहिजे, कारण जोपर्यंत आपण प्रक्रिया करणार नाही तोपर्यंत आपण पुढे वाढू शकणार नाही.
1: अगदी बरोबर.
0: आपला बेसच तो आहे सर, कारण तुमच्या कच्च्या मालाला किंमत नाही आहे पण त्याच्यावर प्रक्रिया केल्यावर त्याच्यात खूप जास्त मोठ्या प्रमाणात नफा मिळतो. आणि दुसरं PMFME जी योजना आहे सर, त्या योजनेत तुम्हाला बिना टेन्शनने, बिना गेल्या, बिना प्रॉब्लेम, म्हणजे काय म्हणू त्याला आपण, बिना मशागत केल्या, काही प्रयत्न न केल्या तुम्हाला ते लोन पास होते सर. तुम्ही जी मशनरी सांगितली ती मशनरी ते घेऊन देतात सर, आणि त्याच्यात 35% पर्यंत सबसिडी आहे सर.
1: अच्छा अच्छा, छान छान.
0: शेतकऱ्यांनी 100% PMFME या योजनेचा लाभ घ्यायलाच पाहिजे हे माझं मत आहे सर.
1: गोपालजी पुढे हा व्यवसाय अजून कसा वाढवायचा विचार आहे?
0: तर हेच महाराष्ट्रभर आमचं पॅकेजिंग पाठवायचा पूर्ण विचार आहे. आणि या व्यवसायातून एक, मग पुढे जे तुम्हाला आता मी म्हटलंय की मला या व्यवसायातला एक 50% जो नफा आहे तो अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमसाठी कमवायचा आहे. कारण मला 2 मुलीच आहे सर, तर मला असं वाटतं की त्यांच्यासाठी खूप जमा करायची मला गरज नाही.
1: बरोबर.
0: त्या आमच्या याच्यात एक मन आहे सर, पूत सुपूत तो क्यू धन संचय, म्हणजे तुमचा पुत्र जर खूप चांगला आहे तर तुम्हाला धन संचयची गरज नाही. पूत कुपूत तो क्यू धन संचय, म्हणजे पूत जर तुमचा व्यवस्थित नाही, कुपूत आहे,
1: बरोबर, तरी काही धन संचय करण्याची गरज नाही,
0: खूप मोठ्या प्रमाणात नकोच आहे.
1: तर गोपाल अग्रवालजी आपलं शिक्षण कुठपर्यंत झालं हे सांगून?
0: माझं सर BCOM सेकंड इयरला मी सर 2 सब्जेक्ट बॅक राहिल्यामुळे अभ्यास सोडला, कारण आमच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यामुळे मला पूर्ण लक्ष व्यापाराकडे द्यावं लागलं.
1: आणि या व्यवसायात तुम्हाला घरच्यांची कशी काय मदत होते?
0: व्यवसायात सर पूर्ण मदत आहे सर. मला जसं मालाला जायचं आहे, मला कधी खम्मला जायला यायला 2-3 दिवस लागतात. त्यावेळेस माझी मिसेस माझ्या दुकानात बसते, माझ्या लहान लहान मुली माझ्या काउंटरवर बसतात.
1: अरे वा, छान. व्यवसायाचं सगळं त्यांना माहिती पडतंय.
0: हो सर. आणि माझ्या पॅकेटवर माझ्या मुलींचा फोटो आहे सर, मी त्यांना माझे भाग्य मानतो आणि त्याच माझे ब्रँड अँबेसिडर आहे सर.
1: अरे वा वा, खूप छान खूप छान छान विचार आहेत तुमचे. तर खरंच गोपाल अग्रवालजी खूप छान माहिती आपण आपल्या या मिरची व्यवसायाबद्दल दिली, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे आपला खूप खूप आभार. धन्यवाद. नमस्कार.
2: मंडळी आताच आपण प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे ही मालिका ऐकली. त्या मालिकेत आज आपण प्रगत शेतकरी गोपाल अग्रवाल यांना भेट दिलीत, जे मिरची उत्पादक शेतकरी आहेत आणि यवतमाळ इथले आहेत. सोबतच आपण त्यांच्या अनुभवांच्या बोलातून जाणून घेतलं त्यांच्या मिरची उत्पादनाविषयी आणि प्रक्रिया उद्योगाविषयी. तेव्हा अशाच काही प्रगत शेतकरी बांधवांना पुन्हा आपण भेट देऊयात आपल्या प्रयोग समृद्धीचे बोल अनुभवाचे या मालिकेत. तर मंडळी आजच्या कार्यक्रमात आपण काही महत्वाची आणि उपयुक्त अशी माहिती जाणून घेतलीत. ही माहिती आपल्या दैनंदिन शेती कामात नक्कीच उपयोगी ठरेल अशी आशा आहे. अशाच प्रकारे आपल्या पुढील भागांमध्येही नवीन विषय, नवीन तंत्रज्ञान आणि मार्गदर्शन घेऊन भेटूया. तोपर्यंत माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात इतकंच. स्वतःची काळजी घ्या. नमस्कार. शुभरात्री. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सचिन लाडोळे, निवेदन रोहिणी सूर्यवंशी यांचं. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.
3: मध्यम लहरी 239

0: 60 हर्ट्स अर्थात 1251 किलो हर्ट्स वर, FM बँड 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, कृषीविषयक राज्यस्तरीय कार्यक्रमाचं प्रसारण मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केलं.
1: कमी वेळात मोजक्या शब्दात शेतीसाठी उपयुक्त आणि महत्त्वाची माहिती सांगणारा कार्यक्रम अर्थातच कृषी वार्ता, तेव्हा ऐकायला विसरू नका दररोज सकाळी 6:40 फक्त आकाशवाणी सांगली केंद्रावर.
0: आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं हे प्रसारण, रात्रीचे 8 वाजतायत. ऐकूया एक गाणे ताजे तवाने.

अरुण दाते यांच्या स्वरात शांता शेळके यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं यशवंत देव यांचं. एक गाणे ताजेतवाने आपण ऐकत होता आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, रात्रीचे 8:05 होत आहेत. आता मराठीतून राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

आकाशवाणी मुंबई। रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। विकसित भारत जी राम जी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध। 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार। देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट। आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी। नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी।

0: आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण, रुपयाही 82 पैशांनी घसरला. विकसित भारत जी रामजी अर्थात विकसित भारत रोजगार आणि आजीविका मिशन ग्रामीण कायदा 2025 लागू करण्यासंदर्भात केंद्र सरकारनं आज अधिसूचना जारी केली. येत्या 1 जुलैपासून देशभरात हा कायदा लागू होणार आहे. या कायद्यानुसार ग्रामीण भागात प्रत्येक आर्थिक वर्षात किमान 125 दिवस रोजगार मिळण्याची खात्री असेल. केंद्रीय मंत्री शिवराज चौहान या संदर्भात म्हणाले,
1: कोशिश होगी कि 3 दिन के अंदर हो, लेकिन अधिकतम 15 दिन के अंदर क्रियाएं पूरी करके उनके खाते में पैसा आ जाए. और 15 दिन के अंदर अगर पैसा नहीं आया तो हमारे मजदूर भाई बहन विलंबित भुगतान के पात्र भी होंगे. जो देरी से देंगे तो उस पर एक निश्चित राशि अलग से देनी पड़ेगी, और मांगने पर अगर रोजगार नहीं मिला तो बेरोजगारी भत्ता भी देना पड़ेगा.
0: देशात पेट्रोलियम उत्पादनांचा कोणताही तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतक्या कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. पश्चिम आशिया संघर्षाच्या पार्श्वभूमीवर स्थापन करण्यात आलेल्या अनौपचारिक मंत्रिगटाच्या 5व्या बैठकीनंतर अध्यक्ष संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ही माहिती दिली. देशात 45 दिवस पुरेल इतका स्वयंपाकाचा गॅस आणि 60 दिवस पुरेल इतका नैसर्गिक वायू उपलब्ध असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. देशात 703 अब्ज डॉलर अमेरिकन डॉलर इतकं परकीय चलन उपलब्ध असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. देशात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा असून स्वयंपाकाच्या गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू असल्याची माहिती केंद्र सरकारनं दिली आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा आंतर मंत्रालयीन बैठकीनंतर वार्ताहरांना माहिती दिली. सरकार ग्राहकापर्यंत इंधनाचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रयत्न करत असल्याचंही त्या म्हणाल्या. गेल्या 3 दिवसात नोंदणी केलेल्या 1,26,00,000 ग्राहकांना 1,14,00,000 एलपीजी सिलेंडरचा पुरवठा करण्यात आल्याचंही त्या म्हणाल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पेट्रोल आणि डिझेलचा कमी वापर करण्याच्या आणि सार्वजनिक वाहने आणि कार पुलींचा वापर करण्याच्या आवाहनाचे त्यांनी पुनरुच्चार केला. त्या म्हणाल्या,
2: माननीय प्रधानमंत्री जी ने देश के सभी लोगों से आग्रह किया है कि पेट्रोल और डीजल की खपत

0: कम करें, जहां भी संभव हो मेट्रो और सार्वजनिक परिवहन का उपयोग करें, कार पूलिंग का विकल्प चुनें, रेलवे एज अ मोड ऑफ ट्रांसपोर्टेशन फॉर गुड्स को प्रेफर करें और जहां भी संभव हो इलेक्ट्रिक वाहनों का उपयोग बढ़ाएं।
1: रसायने आणि खते मंत्रालयाच्या सहसचिव अपर्णा शर्मा यांनी म्हटलं आहे की देशात वर्षाच्या खरीप हंगामासाठी खतांचा 51% साठा उपलब्ध आहे। आसाममध्ये हिमंता बिस्वा सर्मा उद्या दुसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। गुवाहाटी इथे खानापारा इथल्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानावर या शपथविधी सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत। भाजप शासित राज्यांचे केंद्रीय मंत्री आणि मुख्यमंत्रीही या सोहळ्याला उपस्थित राहतील। 126 सदस्यांच्या आसाम विधानसभेत एनडीएने 102 जागा मिळवल्या तर भाजपने 82 जागा आणि त्यांचे मित्रपक्ष आसाम गण परिषद आणि बोडोलँड पीपल्स फ्रंट यांनी प्रत्येकी 10 जागा जिंकल्या। सोमनाथ मंदिराच्या माध्यमातून देशाची अखंड भक्ती परंपरा आणि सांस्कृतिक धैर्य दिसून येत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे। गुजरातमधल्या सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं सोमनाथ अमृत महोत्सवात ते बोलत होते। हजारो वर्षांपासून या मंदिरांवर हल्ले होत आहेत, मात्र या हल्ल्यांमुळे देशाची संस्कृती नष्ट होईल असा विचार करणाऱ्यांचे मनसुबे फलद्रूप झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं। आज प्रधानमंत्र्यांनी सोमनाथ महादेव मंदिरात पूजा केली। ध्वजारोहण सोहळ्यातही प्रधानमंत्री मोदी यांनी सहभाग घेतला। भारतीय हवाई दलाच्या सूर्य किरण एरोबॅटिक्स पथकाने सोमनाथ मंदिरावरच्या आकाशात चित्तथरारक हवाई कसरती केल्या तसंच हेलिकॉप्टरमधून मंदिरावर पुष्पवृष्टी करण्यात आली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। नाशिक शहरातल्या TCS मधल्या महिला अत्याचार प्रकरणातली आरोपी निदा खान हिला आज नाशिक रोडच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयानं 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली। याआधी तिला पोलीस कोठडी देण्यात आली होती, तिची मुदत संपल्यानं आज तिला न्यायालयात हजर करण्यात आलं। TCS प्रकरणात पॉश कायद्याची अजिबात अंमलबजावणी झाली नाही असा अहवाल राष्ट्रीय महिला आयोगानं नेमलेल्या समितीनं दिला आहे। कंपनीच्या नाशिक शाखेत कर्मचाऱ्यांना मोठ्या प्रमाणात मानसिक आणि शारीरिक छळ झाल्याचंही या अहवालात म्हटलं आहे। इराण आणि अमेरिका यांच्या शस्त्रसंधीवर सहमती होऊ न शकल्याचा फटका देशातल्या शेअर बाजारांना मोठ्या प्रमाणात बसला। सेन्सेक्स आज 1313 अंकांनी घसरून 76015 अंकांवर बंद झाला। निफ्टी 360 अंकांची घट नोंदवून 23816 अंकांवर बंद झाला। ग्राहकोपयोगी वस्तू, बांधकाम उद्योग, सराफ व्यावसायिक, विमान कंपन्या यांचे समभाग आज मोठ्या प्रमाणात घसरले। डॉलरच्या तुलनेत रुपया आज 82 पैशांनी घसरला। यामुळे विनिमय चलन बाजारात एका डॉलरसाठी 95.31 रुपये मोजावे लागत होते। पश्चिम बंगालमध्ये बिगर संवैधानिक महामंडळ संस्था सार्वजनिक क्षेत्रातले उपक्रम यावरचे नियुक्त सदस्य, संचालक, अध्यक्ष यांचा कार्यकाळ तात्काळ प्रभावानं संपुष्टात आणण्यात आला आहे। मुख्यमंत्री सुभेंदू अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची पहिली बैठक झाली, त्यात हा निर्णय झाला। राज्यातल्या सनदी आणि पोलीस अधिकाऱ्यांना केंद्रीय प्रशिक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं घेतला। भारतीय न्यायसंहिता राज्यात लागू करायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली। बांगलादेश सीमेवर कुंपण घालण्यासाठी सीमा सुरक्षा दलाकडे जमीन सोपवण्याचा निर्णयही आज जाहीर झाला। याआधीच्या तृणमूल काँग्रेसच्या सरकारनं घुसखोरांना प्रोत्साहन देण्यासाठी हे जमीन हस्तांतरण राखून ठेवलं होतं असा आरोप मुख्यमंत्र्यांनी केला। केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज IIT मुंबई इथं हवेतला कार्बन डायऑक्साईड जमा करून साठवण्याच्या प्रायोगिक तत्वावरच्या प्रकल्पाचं आणि यासाठीच्या खनन प्रक्रियेचं उद्घाटन केलं। या प्रकल्पात कार्बन डायऑक्साईडपासून कॅल्शियम कार्बोनेट तयार करून पोलाद, रंग, सिमेंट आणि घरबांधणी उद्योगांमध्ये चुन्याऐवजी त्याचा वापर केला जाऊ शकतो अशी माहिती प्रधान यांनी दिली। कार्बन उत्सर्जनाच्या जागतिक समस्येवर तोडगा काढणाऱ्या IIT मुंबईच्या चमूनं त्यांचं अभिनंदन केलं। त्यांना येत्या काही दिवसात हा प्रकल्प व्यावसायिक तत्वावर कार्यान्वित केला जाईल आणि पुढच्या महिन्यात फ्रान्समध्ये होणाऱ्या भारत इनोव्हेट्स परिषदेत हा प्रकल्प सादर केला जाईल अशी घोषणा त्यांनी केली। ICC पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट संघाच्या क्रमवारीत भारताचा प्रथम क्रमांक कायम राहिला आहे। आज ICC ही क्रमवारी जाहीर केली। दुसऱ्या क्रमांकावर न्यूझीलंड असून ऑस्ट्रेलिया तिसऱ्या तर दक्षिण आफ्रिका चौथ्या आणि पाकिस्तान 5व्या स्थानावर आहे। इराण आणि अमेरिकेमधला तिढा अद्याप कायम असून पश्चिम आशियात नव्यानं अस्थिरता पसरली आहे। या आठवड्यात अमेरिकेचे अध्यक्ष

0: ट्रम्प आपल्या चीन दौऱ्यात चीनचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील अशी शक्यता आहे. अमेरिकेनं इराणवर लादलेले निर्बंध कोणत्याही वाटाघाटी होण्यापूर्वीच मागे घेतले जावेत अशी मागणी इराणनं केली आहे. तर इराणनं आपल्याकडचा युरेनियमचा साठा देशाबाहेर काढावा याबाबत इस्रायल आणि अमेरिका आग्रही आहेत. आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज धर्मशाला इथं पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना सुरू आहे. दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा पंजाब किंग्जच्या 7 षटकात 1 बाद 78 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत जी रामजी कायद्याची अधिसूचना प्रसिद्ध. 1 जुलैपासून अंमलबजावणी सुरू होणार. देशात पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा नसून 60 दिवस पुरेल इतका कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असल्याचं केंद्र सरकारकडून स्पष्ट. आसामचे मुख्यमंत्री म्हणून हिमंता बिस्वा सर्मा यांचा उद्या शपथविधी. नाशिकमधल्या TCS महिला अत्याचार प्रकरणी आरोपी निदा खानला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. आणि मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये 1313 अंकांची घसरण. रुपयाही 82 पैशांनी घसरला. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.61 meters अर्थात 1251 kHz वर FM बँड 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 8:15 झाली आहेत. श्रोते हो, आमचा यानंतरचा कार्यक्रम लगेचच.
2: आकाशवाणीच्या 90वीनिमित्त रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या मैफिलीचा संपादित अंश आता प्रसारित करीत आहोत. यातील गायक कलाकार ओंकार कुष्टे, यशस्वी जोशी, श्रीरंग जोशी. सातसंगत हार्मोनियम केदार सांभारे, कीबोर्ड आणि बासरी प्रशांत भाटे, तबला विनायक हसबनीस, तालवाद्ये मयूर जोशी, निवेदन शशांक लिमये, तांत्रिक सहाय्य बाजीराव काशीद, सुखदेव बागल, प्रमोद भोसले, निर्मिती सहाय्य मुक्सित मुजावर, निर्मिती व्यवस्थापन तेजा दुर्वे, तांत्रिक मार्गदर्शन अर्चिता ढेरे, निर्मिती संकल्पना आणि सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर. चांदणे शब्द सुरांचे भाग पहिला.
3: शब्द सुरांचे चांदणे.
2: रसिक हो, मनोरंजनाच्या अनेक साधनांपैकी ज्या माध्यमानं अनेक कलाकार घडवले, लाखो रसिक तयार केले, ते माध्यम म्हणजे आकाशवाणी. चांदणे शब्द सुरांचे या कार्यक्रमाची सुरुवात व्यावसायिक संगीत नाटकाचे जनक म्हणून आपण ज्यांना ओळखतो त्या अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या शाकुंतल नाटकातील नांदीनं आपण करणार आहोत. मंडळी, नांदी म्हणजे नटेश्वराची केलेली प्रार्थना. संगीत नाटकाच्या सुरुवातीला बंद पडद्यामागं रंगभूमीवर नाटक साकारण्यापूर्वी सर्व कलाकार एकत्रितपणे नटराजाला वंदन करतात. धुपाचा मंद सुवास येतो आणि पाठोपाठ कानावर पडतात ते ऑर्गनचे सूर आणि सुरू होते नांदी.

श्रोत्यांच्या प्रेमामुळे आज आकाशवाणी 90 वर्षांची झाली आहे. मंडळी, आजच्या संगीत मैफिलीतील गाणी ऐकता ऐकता आपल्यासमोर आकाशवाणीचा इतिहासही मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. 1923 साली भारतात पहिल्यांदा या स्वरलहरी रेडिओ क्लब ऑफ बॉम्बे या माध्यमातून एका छोट्या ट्रान्समीटरच्या साह्यानं देशातलं पहिलं रेडिओ प्रसारण करण्यात आलं. मुंबईच्या कुलावा परिसरात उमटलेल्या या पहिल्या स्वरलहरींनी नंतर इतिहास घडवला. कोणत्याही तारांशिवाय थेट हवेतून प्रवास करत या ध्वनीलहरी रसिकांच्यापर्यंत पोहोचल्या. भारताच्या प्रसारण क्षेत्रातील उज्ज्वल भविष्याची ती नांदी होती. मंडळी, आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक गीत चांदणे शब्द सुरांचे. याचे गीतकार आणि संगीतकार आहेत नीळकंठ गोखले आणि हे गीत सादर करते यशस्वी जोशी.

1923 अखेरीस ही रेडिओची गुंज त्यावेळच्या कलकत्ता शहरापर्यंत पोहोचली. नोव्हेंबर 1923 कलकत्ता रेडिओ क्लबची स्थापना झाली. रेडिओ प्रसारणाला नवी दिशा देणारा हा क्लब म्हणजे भारतातील सुरुवातीच्या हौशी क्लबपैकी होता. मुंबईनंतर थोडी तांत्रिक प्रगती करून या क्लबनं प्रसारणात महत्त्वाची भूमिका बजावली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही कोणतीही सरकारी योजना नव्हती. या क्लबच्या स्थापनेमुळं भारतातील रेडिओ प्रसारणाची सुरुवातीची पायाभरणी मात्र निश्चितपणे झाली असं म्हणता येईल. रेडिओ या माध्यमाचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे हे श्राव्य माध्यम आहे. फक्त ध्वनी आपल्या कानावर पडतो. गीतकार, संगीतकार, उत्तम हार्मोनियम वादक, गायक, लेखक, पटकथाकार, उत्तम अभिनेते असे अनेक पैलू ज्या कलाकाराच्या मध्ये होते ते म्हणजे महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे, अर्थात पुलं. अतिशय हजरजबाबी असणाऱ्या पुलंचा आकाशवाणीशी खूप वर्षांचा ऋणानुबंध राहिलेला आहे. रेडिओला घरोघरी पोचवण्यासाठी पुलंची अद्वितीय शैली कारणीभूत ठरली आहे. आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरील त्या काळातील अनेक लोकप्रिय कार्यक्रमांच्या मध्ये पुलंचा सिंहाचा वाटा होता. मंडळी, यानंतर आपण ऐकणार आहात एक सुप्रसिद्ध गीत. या गीताचे रचनाकार आहेत कविवर्य मंगेश पाडगावकर. गाण्यात शब्द महत्वाचे असतात आणि त्यातून प्रकटणारा भाव देखील, म्हणूनच त्याला भावसंगीत म्हणतात. पाडगावकरांचे शब्द, पुलंचं संगीत आणि अभिषेकी बुवांचा स्वर यामुळं या गाण्यात झालेला गीतकार, संगीतकार आणि गायक हा त्रिवेणी संगम आपल्याला सगळंच विसरायला लावतो आणि अनुभूती येते

दक्षिणेकडील एक राज्य म्हणजे तामिळनाडू. आत्ताचं चेन्नई आणि त्यावेळेचं मद्रास इथं 1924 साली मद्रास रेडिओ क्लबची स्थापना करण्यात आली. 31 जुलै 1924 या दिवशी सी व्ही कृष्णमूर्ती यांनी स्थापन केलेल्या क्लबमुळं दक्षिण भारतातील प्रसारण सेवेला सुरुवात झाली. संध्याकाळच्या वेळेत 2:30 संगीताचे कार्यक्रम आणि चर्चासत्र असं प्रसारण श्रोत्यांना एक नवीन अनुभव देऊन गेलं. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसामान्यापर्यंत पोहोचलेली आकाशवाणी. ज्ञान, माहिती आणि मनोरंजन या त्रिसूत्रीवर आकाशवाणीची वाटचाल सुरू आहे. समाजातील प्रत्येक घटक आकाशवाणीशी जोडला गेलाय. प्रातकालीन भक्ती संगीतापासून रात्रीच्या शेवटच्या बातमीपत्रापर्यंत कार्यक्रमातील विविधता हे आकाशवाणीचं वैशिष्ट्य. आता एक भक्तिगीत आपण ऐकणार आहात. आता ही जी रचना आहे ती ईश्वरपूरच्या डॉक्टर गोरख मंद्रूपकर यांची आहे. ते उत्तम गायनाकॉलॉजिस्ट आहेत आणि एक त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते एक टाकी गीतलेखन करतात आणि या गीताचं संगीत प्रशांत भाटे यांचं आहे. आपण हे गीत ऐकूया ओंकार कुष्टे यांच्या आवाजात.

सरकारच्या नियंत्रणाखाली आली आणि आपल्या देशात रेडिओ हे जनसेवा आणि मनोरंजनाचं महत्त्वाचं साधन बनलं. इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी ही आर्थिक अडचणीमुळं 1 मार्च 1930 बंद पडली. त्यानंतरही रेडिओ सेवा सुरू ठेवण्याची मागणी असल्यामुळं सरकारनं पुढाकार घेऊन बॉम्बे आणि कलकत्ता इथं जे रेडिओ प्रसारण सुरू होतं त्याची जबाबदारी स्वीकारली. या प्रसारण सेवेचं नाव होतं इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस. मंडळी, मराठी भाषेमध्ये भावगीतांना आकाशवाणीच्या माध्यमातून घरोघरी पोचवणारे कवी म्हणजे राजा बढे. मराठी काव्य आणि भावगीत आकाशवाणीवरून लोकप्रिय करण्यात राजा बढे यांचा मोठा वाटा होता. मंडळी, आपल्या सांगलीत जन्म झालेल्या एका महान गायिकेचं म्हणजेच आशा भोसले यांचं 12 एप्रिल रोजी दुःखद निधन झालं. गाण्यातील कोणताही प्रकार सहजपणे हाताळणाऱ्या आणि सुरांच्या माध्यमातून रसिकांच्या मनात घर केलेल्या स्वर्गीय आशाताईंना ही आमची आदरांजली आणि हे गीत यशस्वीच्या आवाजात.

0: आकाशवाणीच्या 90वीनिमित्त चांदणे शब्द सुरांचे हा कार्यक्रम सांगली इथं संपन्न झाला. त्याचा संपादित अंश आत्ताच आपण ऐकलात.
1: श्रोते हो, आकाशवाणीच्या 90 वर्षपूर्तीनिमित्त आकाशवाणी सांगलीच्या वतीनं आयोजित शनिवार दिनांक 9 मे रोजी सांगलीच्या ॲडव्होकेट केशवराव अप्पाजी चौगुले ऑडिटोरियममध्ये संपन्न झालेल्या चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाचा संपादित अंश याचा भाग पहिला आत्ताच आपण ऐकलात. श्रोते हो, याच कार्यक्रमाचा पुढील भाग म्हणजे दुसरा भाग आपण ऐकणार आहात उद्या सकाळी 11:30 आणि पुन्हा प्रसारण उद्या रात्री 8:15. तेव्हा जरूर ऐका आकाशवाणी सांगली केंद्रावर हा विशेष कार्यक्रम चांदणे शब्द सुरांचे या सुगम संगीताच्या विशेष कार्यक्रमाचा संपादित अंश भाग दुसरा. वेळ पुन्हा एकदा लक्षात घ्या, उद्या सकाळी 11:30 आणि पुनः प्रसारण रात्री 8:15.

आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोते हो, यानंतर ठीक 8:45 समाचार संध्या, 9 News@9 ही दोन्ही बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. त्यानंतर रात्री 9:15 स्पॉटलाइट आणि 9:30 पब्लिक स्पीक हे दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. प्रथम ऐकूया दिल्ली केंद्रावरून प्रसारित होणारी बातमीपत्र. त्यामध्ये समाचार संध्या हे हिंदीतून बातमीपत्र.

मध्यम लहरी 239.68 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर FM बँड 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. रात्रीचे 10 वाजलेत. श्रोतेहो प्रसारणात मी आहे आपल्यासोबत रोहित इंदोलीकर. आता यानंतर प्रसारित करत आहोत श्रोत्यांच्या मनपसंत हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपकी पसंद.

नमस्कार रसिक श्रोते हो, आजच्या आपकी पसंद या कार्यक्रमात आपलं स्वागत आणि सर्वांना आपला रेडिओ मित्र रोहित इंदोलीकरचा नमस्कार। श्रोते हो, सगळीकडे सध्या उन्हाच्या तडाख्यानं वाढत्या तापमानानं सगळेजण हैराण झाले आहेत। मे महिन्यातला उन्हाचा तडाखा सगळ्यांनाच असह्य झालेला आहे। या गरम हवामानात आपल्या शरीराला थंडावा लाभावा म्हणून पूर्वीपासूनच मातीच्या माठातलं गार पाणी, थंडगार ताक, लिंबू, आवळा, कोकम अशी सरबत आपण घेत असतो। यातच एक शरीराला थंडावा देणारा आणि आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण असणारा एक पदार्थ म्हणजे नारळाचं पाणी। आजारी व्यक्तीला सुद्धा उभारा देणारा हा पौष्टिक पदार्थ शरीराला थंडावा तर देतोच, पण आजारी व्यक्तीला सुद्धा उभारी देतो। आजच्या कार्यक्रमातलं जे पहिलं गीत आपण ऐकणार आहोत, या गाण्यातली ही नायिका सुद्धा या भयंकर गर्मीच्या मौसमात नारळ पाणी पिण्याचं आपल्याला आवाहन करतेय। ऐकूया तर हे सदाबहार गीत।

लता मंगेशकर यांनी गायलेलं अपना देश या चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं हे गीत आपण ऐकलं. संगीत होतं आर डी बर्मन यांचं. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते होते नांदेड इथून दयानंद नगर इथले प्रकाश जैन, सुरेश जैन, सूरज जैन, फकीरा रेडिओ श्रोता संघ जिल्हा बीड इथून रणजित कुमार, नामदेव थोरात, रितेश, आकाश, रश्मी, रंजना आणि गबरू पैलवान थोरात, तसंच गौतम नगर जिल्हा नांदेड इथून प्रभाकर जोंधळे, आरती जोंधळे यांना देखील हे गीत ऐकायचं होतं. गांधी चौक रोपड पंजाब इथून हरदेव मिका, बलविंदर बिरग, जयतेक बिरग, मिका बिरग या गीताची पसंती यांनी सुद्धा कळवली होती. त्यासोबतच आशा रेडिओ श्रोता संघाचे अभिजित गवाणकर, राही, श्रीमती सरिता गवाणकर, प्रिन्स एकांश गवाणकर हे आहेत मेहरनगर उमरखेड इथून, बदलापूर मुंबई इथून सिद्धांत गवाणकर, प्रणिता गवाणकर, आकार हाइट्स बहादुरा नागपूर इथून वैशाली, शैलेश गवाणकर, श्वेता, सुमित गवाणकर, कुमारी ध्वनी गवाणकर, परी लाडला, टुकटुक गवाणकर आणि टी डी मल्होत्रा, रितिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, अनिल शर्मा, जय सिंग ठाकूर, डॉक्टर अमनदीप कालका इथून, शुभचंद्र बजाज, बिट्टा बजाज, साहिल, सेक्टर 67 मोहाली चंदीगड इथले हे श्रोते होते. तर या सर्व श्रोत्यांच्या पसंतीचं अपना देश या चित्रपटातलं हे गीत आपण ऐकलं. ऐकूया कार्यक्रमातलं यानंतरचं हे गीत.

खामोशी या चित्रपटातलं कविता कृष्णमूर्ती आणि कुमार सानू यांनी गायलेलं मजरूह सुलतानपुरी यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं जतीन ललित यांचं. या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते होते मुक्काम पोस्ट कलनाकवाडी तालुका बुदरगड जिल्हा कोल्हापूर इथून बाळासाहेब कुंडलिक पोवार, आनंदी बाळासाहेब पोवार, विकास बाळासाहेब पोवार, सुप्रिया विकास पोवार, केदार विकास पोवार, प्रकाश बाळासाहेब पोवार, सतीश शंकर वारके, जयश्री सतीश वारके, नम्रता सतीश वारके, देवेंद्र सतीश वारके, सर्वजित वारके, अजिंक्य यशवंत पोवार, विक्रम शामराव पोवार, रसिका विक्रम पोवार, ओम विक्रम पोवार आणि सावित्री पोवार. तसंच मुक्काम पोस्ट खानापूर तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर इथून शुभांगी नवनीत नाईक, नवनीत साताप्पा नाईक, प्रतीक्षा नवनीत नाईक, प्रतीक नवनीत नाईक, मारुती

देव पाटील, रेखा मारुती पाटील, सचिन मारुती पाटील, तनुजा सचिन पाटील, अहिल्या सचिन पाटील, आरवी सचिन पाटील हे आहेत पाचगाव कोल्हापूर तालुका करवीर जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते. तसंच कागल इथून दिगंबर यशवंत पवार, नेत्रा दिगंबर पवार, दीक्षा दिगंबर पवार, धनराज दिगंबर पवार, यशवंत कुंडलिक पवार, विमल कुंडलिक पवार यासुद्धा श्रोत्यांची या गीतासाठी पसंती होती. आणि कोल्हापूर इथून अरुण कुंडलिक पवार, शर्मिला अरुण पवार, निरंजन अरुण पवार, श्रद्धा मयुरेश कुंभार, मयुरेश कुंभार, विहान मयूर कुंभार या सर्वांच्या आवडीचं खामोशी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. श्रोते हो, आपकी पसंद हा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

हिरो या चित्रपटातलं मनहर उदास आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं सदाबहार गीत आपण ऐकलं. या गीतासाठी पसंती कळवली होती आमच्या या श्रोत्यांनी. चंद्रशेखर पाटील, विमल पाटील, पूजा पाटील, सागर पाटील, राजू मिठारी स्टॉप, बाबासाहेब पाटील हे आहेत रवी ग्रुप चंदूर इथले श्रोते. त्रिमूर्ती रेडिओ श्रोता संघ श्रुतिका, प्रथमेश, ज्ञानदेव, भक्ती, भूषण, नामदेव, आकाश कुमार, अनुराधा, तुकाराम कांबळे, सौ छाया कांबळे, सौ गीतांजली, सयाजी वरुटे, मुक्काम पोस्ट हसूर दुमाला, तालुका करीर करवीर, जिल्हा कोल्हापूर इथले श्रोते, मुक्काम पोस्ट कंदलगाव, तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथून कार्तिक, अर्पित, सौ, अनुराधा, आकाश शिंदे. त्यासोबतच हिरो या चित्रपटातलं गीत ऐकायचं होतं डोंगरगाव छत्तीसगड इथून राष्ट्रपाल गजभिये, राधिका गजभिये, बेबी अनिष्का, तन्मय गजभिये यांना. राजाराम गायकवाड, श्रेयस, सुयोग, संस्कृती, शिवज्ञ, शिवशंभू, शिया, पिया, सोनम, प्रशांत, राज पेंटर, आपकी पसंत रेडिओ श्रोता संघ तेरवाडचे हे श्रोते. अभी आदिती, मंजुळा, अजय, राधाकृष्ण बिरणगे, कसबा बावडा, कोल्हापूर, सौ, सुशिला विलास दावणे, कागलचे श्रोते. भडगाव इथून सुभाष मिंटचे, भडगाव इथून सचिन किल्लेदार, शिरढोण इथून सुभाष मिंडसे, शशिकांत पाटील कुरुंदवाड इथून आणि श्रीनिवास कांबळे येड्राव इथून. तर या सर्व श्रोत्यांच्या आवडीचं हिरो या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.

लता मंगेशकर यांनी गायलेलं हीना या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. या गीतासाठी पसंती कळवली होती आपकी पसंद सेनापती कापशीहून ऋषिकेश पौर्णिमा तेज विद्या सुवर्णा बाजीराव तेलवेकर सूर्यकांत चव्हाण. त्यासोबतच सुंदरखेड राजमाता नगर बुलढाणा महाराष्ट्र इथून नरेंद्र नरवाडे ज्योती नरवाडे आकांक्षा नरवाडे आकाश कुमार रामनगर रोड शांतीनगर इंदूर इथून खुशी खर्चे ब्रोनो खर्चे गणेश कार्तिक खर्चे संजना परी खर्चे ललिता नारायण खर्चे स्वाती प्रयाग चौधरी आणि मालती चौधरी यांना देखील हीना या चित्रपटातलं हे गीत ऐकायचं होतं.

हे होतं कुदरत का कानून या चित्रपटातलं अलका याज्ञिक आणि सहकार्यांनी गायलेलं समीर यांचं गीत. संगीत होतं लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं. आणि या गीतासाठी पसंती कळवणारे आमचे श्रोते होते जय हिंद रेडिओ श्रोता संघ मुक्काम पोस्ट हिप्परसोगा तालुका औसा जिल्हा लातूर इथून उस्मान शेख फौजी सायराबानू शेख दस्तगीर शेख फैजन अबी शेख शाकीर शेख इस्लाम अबी शेख बाबा शेख करिश्मा शेख सिमर शेख सानिया शकील पठाण वळसंगीकर बिस्मिल्ला बी शेख गदर शेख निलोफर शेख हिप्परसोगा इथून चांदणी आयुब सय्यद आणि बाळराजे अमन सय्यद माहिरा सय्यद हे आहेत तालुका बिलोली जिल्हा नांदेड इथले श्रोते.

आपकी पसंद हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोते हो, यानंतर प्रसारित करत आहोत नाद ब्रह्म हा शास्त्रीय वाद्य संगीताचा कार्यक्रम. आज या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात विकास गुप्ता यांचं सितारवादन. ऐकूया त्यांनी सितारवर वाजवलेला राग पुरिया कल्याण.

0: विकास गुप्ता यांच्या सितारवादनात राग पुरिया कल्याण आपण ऐकत होता. त्यांना तबला साथ केली होती रफीउद्दीन साबरी यांनी. श्रोतेहो नादब्रह्म या कार्यक्रमात आज विकास गुप्ता यांचं सितारवादन आपण ऐकलं. नादब्रह्म हा शास्त्रीय वाद्यसंगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. आम्ही आकाशवाणी सांगली केंद्रावरून बोलत आहोत. रात्रीचे 11 वाजत आहेत. प्रथम हिंदीमधून बातमीपत्र आणि त्यानंतर 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत. प्रथम ऐकणार आहोत हिंदीतून बातमीपत्र.
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ मैं सर फिरोजी. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज पश्चिम एशिया संघर्ष को एक दशक के सबसे बड़े संकटों में से एक बताया है. उन्होंने राष्ट्रीय संसाधनों पर बोझ कम करने के लिए नागरिकों से एकजुट होने का आह्वान किया है. वडोदरा में सरदार धाम छात्रावास का लोकार्पण करते हुए प्रधानमंत्री ने कहा कि सरकार ये सुनिश्चित करने के